नमस्कार सोलापूर श्रोतेहो, सुप्रभात. FM बँड 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 20 वैशाख, शके 1948, 10 मे 2026. सकाळचे 5:56 झालेली आहेत. आता आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिला खाणे सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जॉनपुरी आपण ऐकत आहोत. आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 6 वाजलेत. आता हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
0: यानंतर आपण ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग, सुरेश वाडकरी यांच्या स्वरामध्ये संगीत आहे श्रीधर फडके यांचं।

मंगल प्रभात या कार्यक्रमात आता ऐकूयात संत तुकाराम महाराजांचा अभंग. लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोतेहो, याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आता विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकूया.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात ऐकूया समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता. लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे.
2: श्रोतेहो, संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील अंत्यसंस्कार हा 22वा अध्याय आपण पाहत होतो. प्रेतकार्य उरकल्यानंतर, मृत्यूसंस्कार आटोपल्यानंतर, नैमित्तिक कामांना लागण्यापूर्वी एकांतात उत्तम विचारांचं मनन आणि चिंतन आणि ध्यान करावं असं महाराज सांगतात. इतकंच नाही तर प्रत्येक वेळी पाहुण्यांसमोर रड भूक करण्यापेक्षा सुद्धा विवेकानं स्वतःच्या भावनांना आवर घालावा असंही संत तुकडोजी महाराज सांगतात. पाहुण्यांसोबत भजनानंद घ्यावा. मेलेल्या माणसाच्या चांगल्या आठवणी चांगल्या गोष्टी सांगाव्यात. गतात्म्याच्या प्रित्यर्थ एखादं चांगलं सेवा कार्य चालू करावं. मी पण उत्तम वागेन याचा संकल्प करावा. आपलं दिवाळा निघेल इतपत अतिप्रमाणामध्ये दानदक्षिणा करण्याचा नाद करू नये. बुवा, पंच, ब्राह्मण यांना दानदक्षिणा देण्याच्या नादात आपल्याला भुर्दंड बसणार नाही ना असं पाहावं. कुणी धनाढ्य आणि निपुत्रिक मरण पावणार असेल तर त्यानं विनाकारण नरकाची भीती आधीच मनामध्ये बाळगू नये. दत्त घेण्याची घाई धडपड गडबड करू नये. त्यासाठी पैशांचा अपव्यय करू नये, कारण कोणताही जीव

0: हा स्वकर्माचीच फळं भोगणार असतो. मग आधी सत्कार्य करणं महत्वाचं आहे आणि मग तुम्हाला पुढे जाऊन सत्कीर्ती मिळेल, जेणेकरून त्या माध्यमातून तुम्ही स्वर्ग मिळवू शकता असं महाराज सांगतात. पुत्र पौत्रे कितीही असोत अथवा नसोत, त्यामुळे सद्गती मिळणार नाही असा विचारही महाराज मांडतात. जो निपुत्रिक आहे त्या व्यक्तीच्या धनाचा उपयोग सर्व गावकऱ्यांनी एखाद्या चांगल्या कामासाठी करावा. गावकऱ्यांचा त्रास वाचेल या हिशेबानं एखादा चांगला रस्ता बांधून घ्यावा. विहीर, शाळा किंवा छात्रालयादी असं कोणतं तरी सत्कार्य हाती घ्यावं. त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी एकत्र येऊन कुठल्या तरी सत्कार्याचा योग घडवून आणावा. यातून त्या गतात्म्याची सत्कीर्तीच सगळीकडे पसरेल आणि त्याच्या चांगल्या हृदयाचे गुणगानही लोक करतील. यापेक्षा खरं तर वेगळं स्वर्गसुख आणि वेगळी स्वर्ग प्राप्ती नाही. या उलट ज्याची सगळीकडे अपकीर्ती आहे त्याला मात्र हे सुख मिळणार नाही. आणि म्हणूनच उत्तम गुण शिकावे, त्याप्रमाणे राहावे आणि त्याप्रमाणेच वागावे. स्वर्गाच्या प्राप्तीसाठी का होईना अशी कीर्ती, अशी सत्कार्य प्रत्येकानं करावीत. आणि उत्तमतेचा संत तुकडोजी महाराज पुढे जाऊन म्हणतात की आता प्रश्न निर्माण होतो पिंडदानाचा. कावळ्यानं पिंड नेला तर स्वर्ग मिळेल, नाहीतर मग त्याचा आत्मा कुठंतरी अटकला असं होणार नाही. पिंडदानाचं मग काहीच महत्व नाही का असा प्रश्न काही जणांच्या मनात निर्माण होणं साहजिकच आहे. त्यासाठी महाराज लिहितात, म्हणती कावळ्याने पिंड नेला तरीच तो स्वर्गाला गेला, नाही तरी आत्मा अटकला त्याचा कोठे. हे म्हणणे कसेसेची वाटते, पिंडाचे नाही महत्व येथे, महत्वाचे असे काय केले ते जन्मा येऊनी मानवाच्या. मेल्यावरी 10 दिवस भ्रमतो, जीव पिंड देता स्वर्गी जातो, नाही तर तो नरकी पडतो, ऐसे म्हणणे व्यर्थ असे. त्यांनी केले असेल उत्तम कर्म तरीच वावेल उत्तम धाम, नाही तरी पुण्य अधम योनीत जाणे स्वाभाविक. या रचनेचा मतितार्थ समजून घेऊयात. भिक्षुका घरी गाय दान केली तर तिचं शेपूट धरून नरकात असलेली वैतरणी तरुण नाही जाऊ शकत आपण. मृत्यू पावेही आपलं नाव उरावं यासाठी समाजसेवेनं काहीतरी द्यावं, हाच तर खरा पिंड आहे आणि तोच आपण उचलावा. त्यानंच जीवनामध्ये कीर्ती येते हे तर इथं सर्वांनीच लक्षात घ्यावं असा हा क्रांतिकारक विचार त्या काळामध्ये संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत मांडलेला आहे. मेला की रडावं हे ढोंग आपण करू नये अशी तंबी सुद्धा महाराज देतात. जिवंत असतानाच प्रत्येकानं कुणातरी भूकेल्याला घास द्यावा आणि त्याची भूक भागवावी आणि मग मागच्यांनाही आपल्यासाठी पिंड दक्षिणा असं काही करावं लागणार नाही, असं काही द्यावं लागणार नाही.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात. लेखिका आणि संवादिका होत्या अश्विनी मोरे. विचारपुष्प हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
4: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
3: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे. संपर्क 87400304008.
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
6: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
5: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
6: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
6: अरुण नरखेडकर अनगर.
5: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
7: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
8: श्रीकृष्ण गुरुकुल।

0: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली,
0: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल,
2: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
0: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 73 52।
3: FM 103.4 MHz वरून आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम। 6:30 होत आहेत आता। सोलापूर दिनांक।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक।
5: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
6: ऍडमिशनचं काम झालं।
5: आणि एवढी मोठी फी?
6: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत। मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे, त्यामुळे काम सोपं झालं।
5: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा।
6: मोबाईल 90 96 222 325।
7: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार। सोलापूर दिनांकासाठी मी सुदर्शन सुतार। सुरुवातीला ठळक घडामोडी। सुरत चेन्नई महामार्गाचा भाग असलेल्या नाशिक अक्कलकोट, वळसंग मोहोळ, वागदरी अक्कलकोट या महामार्गाचं गुरुवारी 14 मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन। जीडीपीच्या धर्तीवर आता जिल्ह्यांचाही आर्थिक स्तर मोजणार केंद्र सरकारचा निर्णय। जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतीवर प्रशासक, 900 कोटी रुपयांचा निधी असूनही खर्च होईना। जिल्हा परिषद शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटणार। आणि आयपीएलच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सवर विजय।

आता घडामोडी विस्तारानं बहुचर्चित सुरत चेन्नई महामार्गाचा भाग असलेल्या नाशिक अक्कलकोट महामार्गाचं वळसंग मोहोळ वागदरी अक्कलकोट या महामार्गाचं भूमिपूजन गुरुवारी 14 मे रोजी अक्कलकोट इथं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पामुळे अक्कलकोट हे दक्षिण भारताचं एक मोठं लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होण्याचे चिन्ह आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याचे दळणवळण संपूर्ण देशातील महत्वाच्या केंद्रांशी जोडलं जाणार आहे. केंद्र सरकार आता जीडीपीच्या धर्तीवर जिल्ह्यांच्या आर्थिक प्रगतीची मोजणी करण्यासाठी डीडीपी ही नवी प्रणाली राबवणार आहे. यासाठी केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं प्राध्यापक रवींद्र ढोलकिया यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नियुक्ती केली आहे. यामुळे शेती उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा जिल्हानिहाय अचूक आर्थिक डेटा मिळण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक वैशिष्ट्यांचं आणि अर्थव्यवस्थेचं स्पष्ट प्रतिबिंब उमटणार असून विकास कामांचं नियोजन करणं अधिक सोपं होणार आहे. जिल्ह्यातील 750 हून अधिक ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानं प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत, पण त्यांना कोणताही आर्थिक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्यानं या गावांची विकास कामं ठप्प झाली आहेत. नियोजन समितीकडील मागील आणि चालू वर्षातील 750 कोटी रुपये आणि 15व्या वित्त आयोगातील 160 कोटी रुपये खर्चाविना पडून आहेत. दरम्यान या विषयावर आता जिल्हा परिषदचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्यासह शिष्टमंडळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भेटणार आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकांना सहकार विभागानं सप्टेंबरपर्यंत किंवा नवीन संचालक मंडळ येईपर्यंत मुदतवाढ दिली आहे. बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्यानं निवडणुकांची शक्यता वर्तवली जात होती, मात्र पावसाळ्यामुळे तुर्तास निवडणुका लांबणीवर पडल्याचं स्पष्ट झालं आहे. 2018 पासून बँकेवर प्रशासक कार्यरत असून सध्या कुंदन भोळे यांच्याकडे ही जबाबदारी आहे. बँकेचा मिश्र व्यवसाय 10,000 कोटी रुपयांच्या पुढे गेला असला तरी जुन्या बिगरशेती कर्ज प्रकरणांची वसुली करण्याचं मोठं आव्हान प्रशासकांसमोर कायम आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे काल आयोजित करण्यात आलेल्या वर्षातील दुसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील एकूण 4392 प्रकरणं सामंजस्यानं निकाली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोक अदालतीत प्रलंबित आणि दाखलपूर्व

0: एकूण 65,057 प्रकरणं ठेवण्यात आली होती, त्यापैकी 4,392 प्रकरणं निकाली काढण्यात आली. यामध्ये रस्ता अपघातातील वारसांना 19 लाख रुपयांची भरपाई मिळवून देण्यासह 72 वर्षे वृद्ध महिलेचा 5 वर्षापासून प्रलंबित असलेला वाटपाचा दावाही यशस्वीपणे यामध्ये निकाली काढण्यात आला. राज्यातील परीक्षांमधील पेपर फुटे आणि गैरप्रकारांना रोखण्यासाठी शिक्षण विभागानं डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेत ऑनलाईन प्रश्नपत्रिका प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या नवीन उपक्रमानुसार आता प्रश्नपत्रिकांची वाहतूक न करता त्या थेट परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पाठवल्या जातील आणि तिथेच प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरित केल्या जातील. आगामी पुरवणी परीक्षेतील 2 विषयांसाठी प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा राबवली जाणार आहे. मार्च 2027 10वीच्या मुख्य परीक्षेपासून ती पूर्णतः लागू केली जाईल अशी माहिती शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली. वाढत्या उन्हामुळे राज्यातील भूजल पातळी 2 मीटरनं खालावली आहे. सोलापूर जिल्ह्यासह 75 अधिक तालुके गंभीर स्थितीत आहेत. केंद्रीय आणि राज्य भूजल सर्वेक्षण विभागाच्या निरीक्षणानुसार सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि माडा हे तालुके अतिशोषित गटात आले आहेत. त्याशिवाय मराठवाड्यातील बीड, जालना, लातूरसह पुणे जिल्ह्यातील शिरूर, इंदापूर आणि बारामतीही पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. केवळ कोकण विभाग मात्र सुरक्षित झोनमध्ये आहे. बार्शी तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडत बुधवारी 13 मे रोजी काढण्यात येणार आहे. आरटी अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्ह्यातील 286 शाळांतील 2,927 जागांसाठी 6,702 अर्ज आले होते. त्यापैकी लॉटरीद्वारे पहिल्या निवडीत 2,673 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यापैकी 2,151 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
0: घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढलेली मागणी लक्षात घेता अन्य प्रशासनानं जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून 42 ठिकाणच्या खाद्यपदार्थांची तपासणी केली आहे. या मोहिमेत संशयास्पद वाटणारी कुल्पी, आईस्क्रीम, दूध, तूप आणि कोल्ड्रिंक्स अशा एकूण 38 पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेत उमेदवारांना आता ऑनलाईन अर्जासोबत लागणारी प्रमाणपत्र किंवा कागदपत्र सादर करण्यासाठी डिजी लॉकर प्रणालीचा वापर करता येणार आहे. आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी ही माहिती दिली. यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे. ज्या उमेदवारांचे डिजी लॉकरवर खातं नाही त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर नवीन खातं उघडून ते आपल्या ऑनलाईन अर्ज प्रणालीशी जोडून घेण्याचं आवाहन आयोगाकडून करण्यात आलं आहे. सोशल मीडियाचा गैरवापर आणि त्याद्वारे होणारी बदनामी रोखण्यासाठी राज्य शासनानं पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती सध्याच्या कायद्यांमधील संभाव्य सुधारणा किंवा नवीन कायदेशीर तरतुदींच्या आवश्यकतेचा अभ्यास करून 3 महिन्यात आपला अहवाल गृह विभागाकडे सादर करणार आहे. यामध्ये सायबर विभागाचे अतिरिक्त महासंचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. यामध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलमांचाही आढावा घेतला जाणार आहे. पोस्ट विभागातर्फे शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पोस्ट कार्यालयात आता दर शनिवारी सकाळी 10 ते 5 यावेळेत विशेष आधार शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिरात नवीन नाव नोंदणीसह नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, बायोमेट्रिक अपडेटची सुविधा उपलब्ध असणार आहे. सोलापूर शहरासह अक्कलकोट, बार्शी, मोहोळ यासारख्या विविध पोस्ट कार्यालयात ही शिबिरं होतील असं परवर डाक अधीक्षक हेमंत खडकेकर यांनी सांगितलं. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. करमाळा आणि सोलापूर येथील सामुदायिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासह करमाळा आणि सोलापूरात ते अधिकाऱ्यांसमेत आढावा बैठक घेणार आहेत. तसंच नागरिकांची निवेदनही स्वीकारणार आहेत. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आयोजित स्पंदन 2026 युवा महोत्सवात वैराग येथील साई आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या व्हाय नॉट या एकांकिकेनं राज्यस्तरावर

0: वर प्रथम क्रमांक पटकावला. राज्यभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागात साई वैद्यकीय महाविद्यालयाच्या संघानं आपल्या प्रभावी अभिनयानं आणि दिग्दर्शनानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता क्रिकेट. शुभमन गिल, साई सुदर्शन यांची दमदार अर्धशतकं आणि रशीद खानच्या चार बळीच्या जोरावर गुजरात टायटन्सनं आयपीएलच्या सामन्यात काल राजस्थान रॉयल्सवर 77 धावांनी विजय मिळवला. या विजयासह गुजरातनं 14 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली तर राजस्थानची 5व्या स्थानावर घसरण झाली आहे. गुजरातनं 20 षटकात 229 धावा केल्या शिवाय राजस्थानला 16.3 षटकात 152 धावावरच रोखत गुजरातनं यामध्ये विजय मिळवला. आता तापमान. काल सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 39.7 दशांश, किमान 26.1 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सुरत चेन्नई महामार्गाचा भाग असलेल्या नाशिक अक्कलकोट वळसंग मोहोळ वागदरी अक्कलकोट या महामार्गाचं गुरुवारी 14 मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन. जीडीपीच्या धर्तीवर आता जिल्ह्याचाही आर्थिक स्तर मोजणार केंद्र सरकारचा निर्णय. जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतीवर प्रशासक. 900 कोटी रुपयांचा निधी असूनही खर्च होईना. जिल्हा परिषदेचे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटणार. आणि आयपीएलच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सवर विजय. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकचं आजचं संकलन केलं होतं पत्रकार सुदर्शन सुतार यांनी.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
4: अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर. सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉप्लर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय. ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल. ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर. मोबाईल 99 220 30 363 किंवा 94 226 32 200.
5: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
6: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर.
7: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी.
8: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
7: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी सूत मिल समोर वाघोली तालुका मोहोळ.
8: मोबाईल 89 99 42 41 49.
9: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
10: श्रीकृष्ण गुरुकुल.
11: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसती गृह.
9: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
11: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
9: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
10: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
11: वाघोलीवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52.
12: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
13: पण तू कसा ओळखलास?
12: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार चाटी गल्ली सोलापूर.
2: श्रोतेहो, आता जाणून घेऊयात आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कांदा साठवणीमध्ये कांद्याची गुणवत्ता आणि साठवण यांचा परस्पर संबंध आहे. जाड मानेच्या आणि मोठ्या आकाराच्या कांद्यांमध्ये नासाडीचं प्रमाण जास्त असतं. कांद्यातील जीवरासायनिक घटक आणि साठवण शक्ती यांचाही परस्पर संबंध असतो. प्रथिन आणि रिड्युसिंग

0: साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळं साठवण शक्ती कमी होते, तर नॉन रिड्युसिंग साखर, पालाश, ऍश, ड्राय मॅटर आणि विद्राव्य घटक यांचं प्रमाण जास्त असेल तर कांदा हा साठवणीमध्ये चांगला टिकून राहतो. स्थानिक बाजारपेठेमध्ये भावाची स्थिरता आणण्यासाठी आणि निर्यातीची उपलब्धता वाढवण्यासाठी कांदा साठवण करणं आवश्यक आहे. कांद्याची साठवण ही प्रामुख्यानं लागवडीसाठी वापरलेली जात, काढणीपूर्व आणि काढणीनंतरचं तंत्रज्ञान तसंच हंगाम आणि कांदा चाळीतील वातावरण या सर्व घटकांवर अवलंबून असतं. यासाठी सुधारित कांदा चाळीचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे, जे प्रत्येक शेतकऱ्याला उत्पादन वाढवण्याकरिता आणि जास्त उत्पन्न मिळण्याकरिता हातभार लावत असतं. कांदा साठवण चाळ ही उंचावर, पाणी नसणाऱ्या जागेवर आणि हवेशीर असणं गरजेचं आहे. 65-70% आर्द्रता तर तापमान हे 25-30° सेल्सिअसच्या दरम्यान असावं लागतं. एक पाखी आणि दोन पाखी चाळीचा विचार केला तर एक पाखी चाळीची उभारणी ही दक्षिण उत्तर तर दोन पाखी चाळीची उभारणी ही पूर्व पश्चिम या दिशेनं केली पाहिजे. कांदा साठवण्यासाठी 12 मीटर लांबीचे, 5 मीटर रुंदीचे कांदा साठवण गृह बांधावं. त्यासाठी एका कप्प्यांची रुंदी प्रत्येकी 2.5 मीटर इतकी असावी आणि 2 कप्प्यांमध्ये 1.5 मीटर रुंदीची मोकळी जागा, ज्यालाच आपण मोकळी वाट म्हणतो, ती ठेवावी. प्रत्येक कप्प्यांची उंची ही 1.5 मीटर असावी. प्रत्येक कप्प्याच्या तळाशी आणि मध्यभागी उंची ही 2.5 मीटर असावी तर दोन्ही बाजूंना 1.5 मीटर उंची ठेवावी. छपरासाठी कौलाचा वापर केलेला चांगला आणि छताची उंची दोन्ही कप्प्यापेक्षा 1 मीटर रुंद असावी. या चाळीचा पाया सिमेंटच्या कोब्यामध्ये जमिनीपासून 1.5 मीटर उंचावर असावा. कांदा साठवणुकीपूर्वी साठवणगृह स्वच्छ आणि कोरडं असणं आवश्यक आहे. तसंच कांदा साठवणगृह हे निर्जंतुक करण्यासाठी साठवणुकीपूर्वी तसंच 2 महिन्यांच्या अंतरानं डायथेनियम 45.3% या बुरशीनाशकाची फवारणी करावी. साठवणुकीमध्ये कांद्याची होणारी नासाडी थांबवण्याच्या दृष्टीनं कांद्याची जात, उत्पादन तंत्र, काढणी, सुकवणं, हाताळणी आणि साठवण्याची पद्धत यासोबतच वातावरणातील तापमान आणि आर्द्रता या गोष्टी महत्वाच्या आहेत. कांद्याचं मध्यम वजन, गोलसर आकार, घट्ट बारीक मान, सलग घट्टपणे चिकटलेला पापुद्रा हे गुणधर्म असलेल्या जाती चांगल्या टिकतात. अशा पद्धतीनं कांदा काढणी आणि साठवण चांगल्या प्रकारे केली तर उत्पादन वाढीस लागून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे बाजारभाव आणि नफा मिळतो.
1: आजचा कृषी सल्ला आता आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत कीटकांची दुनिया हा कार्यक्रम.
2: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केले रसिका तुळजापूरकर यांनी.
3: आज आपण जगातल्या 10 डेंजरस कीटकांची माहिती जाणून घेणार आहोत. आता आपल्या माहितीतलाच कीटक पण भयंकर डेंजरस असलेला एशियन जायंट हॉर्नेट. नाही ना कळलं? अहो गांधील माशी. जगातली सगळ्यात मोठी माशी म्हणजे गांधील माशी. ही 2 इंचा इतकी लांब असते. पिवळं केशरी डोकं, काळी मान आणि काळं धड, काळं पिवळं पट्टेरी पोट अशी या माशीची ओळख. गांधील माशी अतिशय वेदनादायी दंश करते. तो दंश प्राणघातक सुद्धा ठरू शकतो. जपानी हॉर्नेट सगळ्यात जास्त घातक आणि भयानक चावा घेते. ही हॉर्नेट आपलं कागदी घरटं पानाच्या खाली बांधते आणि मधमाशांसारखीच गटागटात राहते. आता माहिती ऐकूया बुलेट अँटची, म्हणजेच बुलेट मुंगी. बुलेट मुंगी ही तिच्या अत्यंत वेदनादायी डंखासाठी ओळखली जाते. बुलेट मुंगी आपल्याला चावली तर तिचा दंश 24 तासांपर्यंत जळजळत राहतो. तिचं विष मानवासाठी घातक नसलं तरी बुलेट मुंगीच्या चाव्यामुळे वेदना मात्र तीव्र

0: इच्छा होते. अहो माणसाला मरून जाण्याचीच इच्छा होते. असाच एक डेंजरस मुंगीचा प्रकार म्हणजे ड्रायव्हर अँट, सफारी मुंग्या, किंवा यांना लष्करी मुंगी असं सुद्धा म्हणतात. या भयंकर मुंग्यांच्या वसाहती भटक्या अवस्थेत असतात. त्या रोज नवीन ठिकाणी जातात. त्यांच्या तोंडातला जबडा हा अतिशय शक्तिशाली असतो. मग आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्या हल्ला करतात. साप म्हणू नका, पक्षी म्हणू नका, समोरून येणारा एखादा प्राणी म्हणू नका, किंवा मानव. या मुंग्यांचा नाश करण्यासाठी कोणतं औषध हे माहितीये? पांढरा व्हिनेगर. या मुंग्यांच्या वारुळात पांढरा व्हिनेगर टाकला तर या मुंग्यांचा नाश होऊ शकतो. या डेंजरस कीटकाचं नाव थोडस गमतीशीर आहे. हा पण नावच गमतीशीर आहे बरं का. हा कीटक खरोखरच खूप डेंजरस आहे. तो कीटक म्हणजे किसिंग बग. यांना वॅम्पायर बग असं सुद्धा म्हणतात. हे चुंबन घेणारे किडे. यांच्यातली एक जात म्हणजे ट्रायपॅनोसोमा ही परजीवी असू शकते आणि हिच्यामुळे चागस हा रोग होतो. हे चुंबन घेणारे बग्स माणसाचे, प्राण्यांचे गाल किंवा ओठ चावतात. ते निशाचर असतात, त्यामुळे ते सहसा माणसाला किंवा प्राण्यांना रात्रीच्या झोपेतच चावतात. या किड्यांचा रंग काळा किंवा गडद तपकिरी असतो. शरीरावर लाल, नारंगी, पिवळे असे पट्टे असतात. असा कीटक कधी आपल्याला चावला तर साबणाच्या पाण्यानं ती जागा धुवायची, 10 मिनिटं बर्फाचा पॅक तिथे लावायचा. आणि शेवटचा डेंजरस कीटक म्हणजे स्टे स्टे माशी. ही माशी रक्तपिपासू, आकाराने मोठी. अर्थातच ही माशी परजीवी, पृष्ठवंशीय प्राण्यांचं रक्त पिते. मगाशी सांगितलेल्या ट्रायपॅनोसोमाचे हे जैविक वाहक. हीच माशी ट्रायपॅनोसोमॅसिस नावाचा रोग पसरवते. ही माशी चावली तर मानवी मज्जासंस्थेवर परिणाम होतो. स्लीपिंग सिकनेस म्हणजेच निद्रानाश होऊ शकतो. याचबरोबर ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, लिम्फ नोड सुजणे, झोपेचा खोळंबा आणि मज्जासंस्थेत बिघाड होतो.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
2: कीटकांची दुनिया हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.

0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत फर्मांड 103.4 MHz वरून.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेजमधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. या वर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
2: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
3: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
2: मोबाईल 93-72-707-100.
3: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या

0: आजारांसाठी तपासणी फी अर्थात ओपीडी फी पूर्णपणे मोफत.
1: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
0: मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
1: मोबाईल 9372707100.
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, अॅम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
4: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
5: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
6: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
5: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2652 22.
7: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
8: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
7: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
8: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
9: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
3: सोलापूरचे पोटविकार तज्ञ डॉक्टर अरुण मनगोळी यांच्या दत्त चौकातील मनगोळी हॉस्पिटलमध्ये मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत लिव्हर तपासणी आणि हिपेटायटीस बी व सी तपासणी शिबिराचं आयोजन केलंय. नियमित किंवा अधूनमधून ड्रिंक्स घेणाऱ्या व्यक्तींच्या लिव्हरची तपासणी अर्थात फायब्रोस्कॅन लिव्हर डॅमेज टेस्ट मोफत करण्यात येईल. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. मनगोळी हॉस्पिटल, दत्त चौक, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 77 45 80 00 18.
10: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
4: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
10: मोबाईल 7083069496.
4: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
10: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफिल्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधाविना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
4: तज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
10: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुए, सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
4: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
11: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
4: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
4: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं

0: मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
0: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
2: श्रीकृष्ण गुरुकुल।
1: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
0: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
1: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
2: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
1: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 53 52।
3: गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि बालमनावरील संस्कारांसाठी SPM इंग्लिश स्कूल मध्ये नर्सरी ते 7वी साठी प्रवेश सुरू। शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित CBSE बोर्डाची SPM इंग्लिश स्कूल, हरिबाई देवकरण प्रशाला परिसर, होम मैदानासमोर, सोलापूर।
1: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा।
4: अहो, पण कुठं?
1: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना।
0: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा। दैनंदिन शिल्कीवर व्याज
1: नाही, मुदतीची बाधा
0: नाही, TDS ची चिंता
1: नाही, नूतनीकरणाची गाथा।
0: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा। योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा।
1: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर।
0: मोबाईल 940-51-202-74।
1: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज।
5: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। सकाळचे ठीक 7 वाजलेत। या जाहिरात प्रसारणानंतर एक गाणं गुणगुणण्यासाठी।
6: चलो निकलेगा
7: जय। नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
6: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
8: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689-11240।
5: उर्दू कवी, चित्रपट गीतकार, पटकथा लेखक कैफी आजमी यांचा आहे आज स्मृतिदिन। हीर रांझा, कागज के फूल, हकीकत यासारख्या चित्रपटातील गाण्यांसाठी ते ओळखले जातात। ते प्रसिद्ध शायर देखील आहेत। प्रेम, वेदना, वियोग आणि संकटांना त्यांनी केवळ शब्दच दिले नाही तर सामाजिक प्रश्नही त्यांनी मांडले। त्यांनी बॉलिवूड चित्रपटासाठी अनेक उत्तम गाणी लिहिली जी आजही आपल्याला खूप आवडतात। त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली। आता ऐकूयात कैफी आजमी यांची रचना येसुदास यांच्या स्वरामध्ये। टूटे खिलोने या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केले बप्पी लहेरी यांनी।

टोटे खिलोने या चित्रपटातलं गाणं आता आपण ऐकलं आणि याबरोबरच एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
1: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
0: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
1: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहे.
0: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात.

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्य पदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं, तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी शुभेंदू अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या 5 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि क्षुदिराम टुटू यांचा समावेश आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात प्रथमच यश मिळवलं आहे. टीव्हीकेचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची काल चेन्नईत भेट घेऊन 120 आमदारांच्या पाठिंब्यासह तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या टीव्हीके म्हणजे तमिळगा वेटरी कळगम या पक्षानं काँग्रेस, डावे पक्ष विथू थलाई चिरुथैगल काची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांचा पाठिंबा मिळवून 234 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली 118 जागांची संख्या गाठली आहे. रवींद्रनाथ ठाकूर यांची 165वी जयंती काल साजरी करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 वैशाखच्या या शुभप्रसंगी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. गुरुदेवांचं योगदान केवळ साहित्याच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नसून ते त्याही पलीकडे विस्तारलेलं होतं असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ ठाकूर हे असाधारण प्रतिभेचे लेखक, विचारवंत आणि कवी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराणा प्रताप यांची जयंतीही काल साजरी करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त समाज माध्यमावरील संदेशांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

फोर्स मोटर लिमिटेडचे अध्यक्ष डॉ अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं 38वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ काल पुण्यात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य

0: शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशसेवा बजावताना जायबंदी झालेल्या सैनिकांचा गौरव देखील याप्रसंगी करण्यात आला. अभय फिरोदिया यांनी मूल्याधिष्ठित व्यावसायिक म्हणून नाव कमावलं असा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले,
1: आर्थिक प्रगती आवश्यकच आहे, पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण तो कमवत असताना त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचा चाल चलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे जास्त महत्वाचं. फिरोदियांच्या बाबतीमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता, एक उद्योगपती म्हणून, उद्यमी म्हणून सतत त्यांच्या ठाई राहिली की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत बरोबर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा शब्द बराच प्रचलित आहे, पण बिझनेस विथ इथिक्स याची चर्चा खूप होते, पण त्याचं अनुकरण मात्र तेवढ्या प्रमाणात होत नाही. खऱ्या अर्थाने अभयजींच्या बाबतीत हे म्हणता येईल की त्यांचा बिझनेसमध्ये ठीक देऊन त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यातलं वेगळे पण जास्त महत्वाचं आहे.
0: सत्काराला उत्तर देताना अभय फिरोदिया यांनी आपल्या कंपनीला मिळालेल्या मान्यतेमागील सूत्र सांगितलं. ते म्हणाले,
2: मी नेहमी इंजिनिअरिंगवर लक्ष देत असे जास्त मार्केटिंगपेक्षा, आणि म्हणून आमची कंपनी आज रेकॉग्नाइज्ड एज द मेकर्स ऑफ हाय क्वालिटी व्हेकल्स. आमचे कोलॅबोरेटर्स अनेक वर्ष, 40 वर्ष मर्सिडीज बेंझ होते, त्यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं आणि नंतर माझ्या रिक्वेस्टवर त्यांनी त्यांचे शेअर मला विकले, पण आमचे संबंध कायम आहेत. आजही आम्ही त्यांना इंजिन्स सप्लाय करतो, ते भारतात गाड्या करतात. प्रत्येक मर्सिडीज कार जी भारतात होते त्याचं इंजिन फोर्स मोटर्समध्ये तयार होते.
0: पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यापूर्वीचे पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि पुणेकर याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि बालस्नेही या दोन महत्वाच्या गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 3 जूनला नवी दिल्लीत एका विशेष सोहळ्यात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत 1 कोटी रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव आदर्श ठरलं आहे. रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकला आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे ग्रामपंचायतीनं पारदर्शक प्रशासनासाठी सुशासन श्रेणीत देशात द्वितीय क्रमांकाचं 75 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं, तर रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सुरक्षितता या श्रेणीत देशात द्वितीय स्थानासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे. विकसित भारत 2047 स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचं नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पुण्यात डॉ DY पाटील विद्यापीठाच्या 17व्या पदवीदान समारंभात बोलताना केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ PD पाटील होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं. विविध विद्याशाखांमधील प्रावीण्यप्राप्त 30 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देण्यात आली, तर 18,000 पेक्षा जास्त स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. भारतानं काल ओडिशामधल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्निक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, भारतीय लष्कर आणि संबंधित उद्योगांचं कौतुक केलं आहे. वाढत्या सुरक्षिततेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या चाचणीमुळे अभूतपूर्व भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केलं. दुबार नावं टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्याकरता सर्व नागरिकांनी तातडीनं आपलं मॅपिंग पूर्ण करावं असं आवाहन पाटील यांनी सर्व मतदारांना केलं आहे. चीनमधील शांघाय इथं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्यपदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सबो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं मिळवली होती. हवामानाच्या अंदाजानुसार काल राज्यात विविध ठिकाणी जोराचे वारे, विजांसह पाऊस पडला. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी पडलेल्या

0: मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. त्याआधी वावटळीमुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. नंतर पावसात झाडं कोसळली, घरांचे पत्रे उडाले, वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी विजांसह पाऊस पडला. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर पाणी साचलं आणि काही ठिकाणी घरात पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग तिसऱ्या दिवशी जोराचे वारे आणि विजांसह पाऊस कोसळला. रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचे वारे, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
2: श्रीकृष्ण गुरुकुल।
3: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
3: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
2: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
3: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 73 52।
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
6: व्हीआर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
3: योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं। जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार। संपर्कासाठी मोबाईल 94 218 76 055।
7: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
8: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं।
7: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं।

0: प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
1: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं।
2: श्रोते हो, आता आकाशवाणी केवळ रेडिओ पुरता मर्यादित राहिलेली नाहीये, आता आकाशवाणी सोशल मीडियावरही श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे। फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद आता तुम्ही कुठेही आणि कधीही घेऊ शकता। तर मग आजच जोडा आकाशवाणीशी। आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ। सकाळचे 7:25 होत आहेत। आता अभिजात मराठी, आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: लगेचच. आकाशवाणी सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: Papi,
1: Papi Marathi,
0: Papi Ja Marathi,
1: Papi Marathi.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण मराठी विश्वकोशाविषयी जाणून घेतलं होतं, म्हणजे या विश्वकोशाचा इतिहास, निर्मिती मागची भूमिका, विश्वकोश, ज्ञानकोश, शब्दकोश म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद या भागात देखील पुढे चालू ठेवणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर जगतानंद भटकर सर. हे विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, आपण विश्वकोशाविषयी आम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं. आता मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यामागे एक संपादक मंडळ असतं, तर त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि हे संपादक मंडळ कसं नेमलं जातं याविषयी जरा आम्हाला सांगा.
3: मराठी विश्वकोशाचं जे संपादक मंडळ आहे, या संपादक मंडळांच्या म्हणजे माननीय अध्यक्ष हे एक प्रमुख संपादक म्हणून विश्वकोशामध्ये काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चाललेलं असतं आणि त्यांच्या सहाय्यासाठी मराठी आणि इतर विषयातले जे तज्ज्ञ लोक असतात त्यांची सदस्य म्हणून शासनाकडून नियुक्ती केली जाते. या नियुक्तीमधूनच एक या मराठी विश्वकोशाचं संपादक मंडळ तयार होतं. या संपादक मंडळाची महत्वाची भूमिका अशी असते की मराठी विश्वकोश हा राज्य शासनाचा एक प्रकल्प आहे आणि यामध्ये आपण वाचकांना जी माहिती उपलब्ध करून देतो ती माहिती अधिग्राही असावी, विश्वसनीय असावी आणि त्या माहितीचं स्वरूप काय असावं यासाठी या संपादकीय मंडळाच्या मान्यतेची, त्यांच्या चर्चेची गरज असते. म्हणजे मी एखाद्या विषयावरची माहिती मराठी विश्वकोशात प्रकाशित करत असेल तर त्याच विषयाची माहिती जर मला प्रकाशित करायची असेल तर त्याला मान्यता द्यायला हे संपादक मंडळ सहाय्यभूत असतं, असा एक तो विषय आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशामध्ये कुठल्याही विषयावर जर

0: आम्ही नोंद किंवा माहिती प्रकाशित करीत असू तर त्याला आधी या संपादक मंडळाची मान्यता लागते असा एक साधा विषय आहे.
1: सर, मराठी विश्वकोशाच्या ह्या ज्या नोंदी केल्या जातात ह्या विश्वकोशाच्या नोंदी असं म्हणजे काय आणि ह्या नोंदींचं स्वरूप कसं असतं किंवा यात लेखक म्हणून कोण कोण सहभागी होऊ शकतं, आपल्या काही श्रोत्यांनाही सहभागी होता येऊ शकतं का?
0: निश्चितपणे मराठी विश्वकोशामध्ये ज्या नोंदी आम्ही घेतो त्याचा एक मी मागे सांगितल्याप्रमाणे विज्ञान व तंत्रविद्या आणि मानव विद्या अशा दोन विद्याशाखा आहेत आणि या दोन विद्याशाखांमध्ये आपण मानव विद्येचा जर विचार केला तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्य असे काही विषय पडतात आणि या विषयामध्ये आपण साहित्य हा विषय घेतला तर मग कुसुमाग्रज आणि मग कुसुमाग्रजानंतर नामदेव ढसा किंवा मग दिलीप चित्रे हे जे महत्वाचे कवी आहेत किंवा लेखक आहेत हे लेखक म्हणजे आम्हाला यांच्याविषयी नोंदी यांच्याविषयी आर्टिकल लेख प्रकाशित करावे लागतात. जसं की आता कुसुमाग्रजांबद्दल अनेक लोक जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्या कविता संग्रहांची नावे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी काय कार्य केलंय, त्यांचं साहित्यिक कार्य, त्यांची भूमिका काय, असं वाचक जाणून घेऊ इच्छितात. त्यामुळे आमच्या दृष्टीने कुसुमाग्रज ही नोंद ठरते. आम्हाला ती नोंद ठरली की त्याच्यावरच्या एका कुसुमाग्रजांचा चांगला अभ्यास असणारा अभ्यासक शोधावा लागतो आणि त्याच्याकडून ही नोंद लिहून घ्यावी लागते. ही नोंद त्यांनी लिहिल्यानंतर आमच्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक म्हणून किंवा आमचे जे विभाग संपादक किंवा प्रमुख संपादक हे लोक आहेत ते त्याचं संपादन करतात आणि या संपादनाचा एक बाब अशी आहे की ती आम्ही समीक्षित सुद्धा करून घेतो. म्हणजेच लेखकापेक्षाही किंवा लेखकाच्या जोडीचा एक अभ्यासक असतो त्याच्याकडून त्यांनी लिहिलेली ही सगळी माहिती नीट आहे का, विश्वसनीय आहे का, व्यवस्थित आहे का, हे याची समीक्षा केली जाते आणि मग ती माहिती प्रकाशित केली जाते. आता याच्यामध्ये लेखक आणि समीक्षक म्हणून कोण योगदान देऊ शकतं तर आम्ही आता एक भूमिका अशी घेतली आहे. खरं म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये जी माहिती किंवा जे नोंदी प्रकाशित केल्या जातात त्या नोंदी ह्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनीच लिहाव्या असा आमचा आग्रह असतो. म्हणजे संगणकाची नोंद जी आहे ती आम्ही विजय भटकर यांच्याकडून समीक्षित करून घेतली आणि काही बाब त्यांच्याकडून लिहून सुद्धा घेतली आहे. म्हणजे काय की वाचकाचा त्या नोंदीच्या लेखनावरचा विश्वास आहे तो कायम राहावा किंवा तो निर्माण व्हावा या दृष्टीने जो विषय आहे त्या विषयातल्या तज्ज्ञांनी हे लेखन करावं असा आमचा आग्रह असतो आणि त्यासाठी आम्ही त्याचा शोध घेतो. आणि हा शोध घेणं म्हणजे आम्ही त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करतो, काही लोकांना काही कार्यक्रमांना भेटी देतो किंवा काही अलीकडच्या काळामध्ये आंतरजालावरून काही माहिती मिळते. परंतु जर आज आपण इथे बोलताना अनेक लेखकांना आणि समीक्षकांना जर आमच्या या मराठी विश्वकोशाच्या नोंद लेखनामध्ये योगदान द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळाला भेट देऊन तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. म्हणजे आम्ही त्यांच्याशी तो संपर्क साधून त्यांना नोंद लेखनाचं कार्य सोपवू शकतो.
1: सर, आपल्या बोलण्यात आता समीक्षक हा शब्द आला तर विश्वकोशाचे समीक्षक यांची भूमिका नेमकी काय असते आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य ज्या विचारात समीक्षक म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जसं समीक्षण केलं जातं तसं काही या नोंदींचं समीक्षण केलं जातं का?
0: हा, मराठी विश्वकोश आणि कोशामधल्या लेखनाचं एक स्वतंत्र स्वरूप असतं. ते स्वरूप असं असतं की आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की अमेरिका ही एक साधारणतः 60 पानांची नोंद आहे आणि अमेरिका या नोंदीमध्ये मला जर अटलांटा शहराची माहिती हवी असेल तर मला 60 पानं वाचावी लागतील.
1: बरोबर.
0: पण तसं नसतं, तर त्या नोंदीचा एक आम्ही आराखडा तयार करतो लेखनाचा. मग तो आराखडा तयार करत असताना अमेरिका या देशातील महत्वाची शहरे असा एक आम्ही उपघटक तयार करतो आणि त्या उपघटकामध्ये अटलांटा या शहराची माहिती येईल. म्हणजे काय की वाचक ती पूर्ण 60 पानाची नोंद न वाचता हा जो उपघटक आहे हा उपघटक पाहिल आणि त्यात आपली माहिती शोधेल. म्हणजे काय तर एखादी जी नोंद लिहिली जाते मराठी विश्वकोशात ती लोकांना त्यातली माहिती सहज शोधता आली पाहिजे असा त्याचा आराखडा असतो. हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की त्याच्यामधली माहिती हे अधिग्राह्य आणि विश्वसनीय संदर्भांमधून आलेली असली पाहिजे. म्हणजे एकतर हा शासनाचा प्रकल्प आहे म्हणून नाही, परंतु आपण जेव्हा ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञानाचं संवर्धन आणि प्रसार करतो तेव्हा त्या सगळी ती सगळी ज्ञानमूल्ये ही विश्वसनीयरित्या लोकांसमोर गेली पाहिजे. त्यामुळे त्याच्या वाचनाचा त्याच्या संशोधनाचा लेखकाला जे प्रयत्न करावे लागतात ते नीट झालेत की नाही, लेखकाने ते नीट केलं की नाही हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षक ही सगळी नोंद ही त्या आराखड्यात लिहिलेली आहे की नाही हे तपासतो. त्याच्यामध्ये आलेले सगळे संदर्भ, त्याच्यामध्ये

0: आलेले काळाचे उल्लेख, त्याच्यामध्ये आलेली नावे, त्याच्यामध्ये जे काही विधानं केलेली असतील ती विधानं ससंदर्भ आहेत का, व्यवस्थित आहेत का, हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षकाचा दर्जा हा निश्चितपणे लेखकाच्या वरचा असतो, कारण तो लेखकापेक्षा वरिष्ठ असतो किंवा अनुभवी असतो. त्यामुळे समीक्षकाचं काम हे मराठी विश्वकोशाची जी विश्वसनीयता आहे ती राखण्यामध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्यासाठी समीक्षक महत्वाचा असतो.
1: हा, पण मगाशी आपण म्हणालात की आपण ज्यांना त्या विषयाची माहिती आहे ते संकेतस्थळावर भेट देऊन विश्वकोशाचे लेखक म्हणून सहभागी होऊ शकतात.
0: हो,
1: तर मग जेव्हा लेखक म्हणून आपल्याला त्या विश्वकोशामध्ये सहभागी व्हायचंय तर मग मानधन दिलं जातं का, किंवा त्या लेखकांपर्यंत आपण कसे पोहोचतात?
0: लेखकांपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे आमच्या काही आम्ही कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करत असतो. हा एक विषय. दुसरी गोष्ट, आम्ही व्यक्तिगत काही लोकांशी संपर्क झालेत तर त्यांच्याशी बोलतो. याशिवाय त्यांना, त्यांच्याशी आणि आमचा एका पद्धतीने लेखनाचा करार होतो, पत्रव्यवहार होतो. आणि त्यांना आपण ती नोंद कशी लिहावी, किती शब्दांमध्ये लिहावी, आणि त्यांना त्या नोंदीसाठी किती मानधन शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असेल, म्हणजे मान्य असेल, ते आम्ही त्यांना पत्रातूनच कळवतो. त्यामुळे प्रत्येक लेखकाला, समीक्षकाला मानधन जे आहे ते शासनाकडून दिलं जातं. तो मुद्दा आहेच. हा, आणि आता अलीकडे तुम्हाला ही गोष्ट तुम्ही न विचारता मला सांगितली पाहिजे की आम्ही एका लेखकांच्या समीक्षकांच्या पोर्टलवरती आमचं कार्य सुरू आहे. म्हणजे काय, तर या लेखन प्रक्रियेमध्ये लेखक आणि समीक्षक सहभागी व्हावेत यासाठी शासनाने आता एक पोर्टल करण्याची तयारी केलेली आहे. त्या पोर्टलवर स्वतः लेखक आणि समीक्षक जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात की आम्ही मराठी विश्वकोशामध्ये या विषयामध्ये लेखन करू इच्छितो, समीक्षण करू इच्छितो, अशी ते नोंदणी करतील. त्यांचा अनुभव तिथे ते सांगतील आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी तसा संपर्क करून त्यांना तसं नोंद लेखनाचं समीक्षणाचं काम देऊ शकतो. हाही आमचा एक प्रयत्न आता अलीकडे आहे.
1: हा, मग हे पोर्टल कधीपासून अस्तित्वात येईल, किंवा लोक त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागेल?
0: अलीकडच्या काळात म्हणजे अगदी त्या पोर्टलच्या तपासण्या चाललेल्या आहेत. त्याच्यावरचं जे काही तांत्रिक काम आहे ते सगळं झालेलं आहे. लवकरात लवकर ते पोर्टल लोकांसमोर येईल. आणि लवकरात लवकर त्या अर्थाने की फार कमी वेळ आहे, तो काही दिवसांमधला वेळ आहे. आणि लेखक, समीक्षक, भाषांतरकार, म्हणजे विश्वकोशामध्ये भाषांतरकार, लेखक, समीक्षक, मुद्रित शोधक अशा स्वरूपाचंही सगळं काम चाललेलं असतं. या पद्धतीचेही लोक त्याच्यावर स्वतःची नोंदणी करून मराठी विश्वकोशाच्या या फार महत्वाच्या प्रकल्पात स्वतःला सहभागी करून घेऊ शकतील, योगदान देऊ शकतील.
1: म्हणजे एका विशिष्ट विषयाचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही विश्वकोशाचे लेखक म्हणून तिथे सहभागी होऊ शकता.
0: होऊ शकता,
1: असं त्याचं थोडक्यात
0: स्वरूप आहे. आणि याच्यामधलं स्वरूप असं आहे की ह्या पोर्टल येण्याच्या आधी किंवा आता सुद्धा आम्ही, आमचा हा संपर्क माध्यम हे महत्वाचं असतं. आम्ही त्या लेखकांशी बोलतो, त्यांचा संशोधनाचं क्षेत्र कोणतं आहे ते जाणून घेतो, त्यांना कुठल्या नोंदी, कारण आमच्याकडे नोंदी कुठल्या लिहाव्यात याचे जे निर्णय असतात ते आमचे मंडळ आणि आमचे संपादक घेत असतात. त्यामुळे आमच्याकडे नोंदींची यादी असते. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला आमच्याकडे असणारे या नोंदींवरचं लेखन करून देऊ इच्छिता का? तर त्यांचा होकार आल्यानंतरच मग आम्ही पुढचा पत्रव्यवहार करतो. हा सगळा संपर्क माध्यमाचा भाग आहे की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो संपर्क होतो, जो जे चर्चा संभाषण होतो त्यातून हे विषय ठरतात. त्यामुळे मोघम असं होत नाही, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधला जातो.
1: पण मग ह्या नोंदी अद्ययावत वेळोवेळी कराव्या लागत असतील, किंवा ज्ञान हे वाढतं आहे, किंवा नवीन शब्दांची त्याच्यामध्ये एक भरणा होत असतो, तर मग यासाठी काय यंत्रणा राबवावी लागते?
0: हा, मराठी विश्वकोशामध्ये ज्ञानाच्या निरंतरतेचा जो विषय आहे तो असा आहे की मराठी विश्वकोशामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्या नोंदी प्रकाशित झाल्या त्या आजच्या काळाच्या संदर्भात त्यातली माहिती जुनी झाली असेल, परंतु आम्ही ज्ञानमंडळ ही 2016 एक प्रकल्प राबवला होता मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी. त्याअंतर्गत नव्या 8,000 नोंदी आम्ही प्रकाशित केल्या आणि त्यातून त्या माहितीचं अद्ययावतीकरण झालेलं आहे. आता अलीकडच्या काळात विस्तारित ज्ञानमंडळे, म्हणजे त्या ज्ञानमंडळाचा एक भाग की त्याच्यामुळे हे पोर्टल, लेखकांचा सहभाग, समीक्षकांचा सहभाग, म्हणजे मराठी विश्वकोशात जी आपण माहिती देतोय ती सतत अद्ययावत राहिली पाहिजे, सतत त्याचं अद्ययावतीकरण झालं पाहिजे, याचे पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करतो. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत लेखकांना, समीक्षकांना आणि इतर घटकांना समाविष्ट करून घेण्याचे.
1: भटकर सर,

0: आज आपण इथं आलात मराठी विश्वकोश आणि त्यामध्ये लेखक समीक्षक यांचा सहभाग याविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅम.
0: श्रोते हो, आपली मतं सूचना अभिप्राय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी
2: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. सकाळचे 7:40
3: आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ. सकाळचे 7:40 झाली आहेत.
4: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: आता भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला आपण ऐकूयात वसंत बापट यांची रचना. अरुण दाते यांच्या स्वरामध्ये संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोतेहो, आज 10 मे मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील एक अग्रगण्य कवी ग्रेस यांचा आहे आज जन्मदिन. त्यांचे संध्याकाळच्या कविता राजपुत्र आणि डार्लिंग, चंद्रमाधवीचे प्रदेश आणि इत्यादी काव्यसंग्रह, सांध्य पर्वातील वैष्णवी हा कविता संग्रह आणि मितवा हा ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहेत. कवी ग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त ऐकूयात त्यांची ही नितांत सुंदर अशी रचना श्रीधर फडके यांच्या स्वरामध्ये.

0: श्रोतेहो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी, कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून.
1: भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूयात शांता शेळके यांची गीतरचना, अरुण दाते यांच्या स्वरामध्ये संगीतही यशवंत देवी यांचं.

याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 8 वाजतात. आता समाचार प्रभात आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: की शपथ लेंगे। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने एन रंगासामी को पुदुचेरी का मुख्यमंत्री नियुक्त किया। केंद्र ने नियमों के प्रकाशन के साथ चार श्रम संहिताएं लागू की। रक्षा अनुसंधान और विकास संगठन ने स्क्रामजेट कमस्टर के सफल परीक्षण से हाइपरसोनिक मिसाइल विकास में बड़ी सफलता हासिल की। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। सकाळचे 8:15 झाली आहेत।
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
3: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
5: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
6: श्रीकृष्ण गुरुकुल।
7: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
5: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
7: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
6: जिथे सुरक्षित मूल, तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
7: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 53 52।
8: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
1: श्रोतेहो, आता ऐकूयात साठेज ऑर्थो स्पाइन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
9: श्रोतेहो नमस्कार। साठेज ऑर्थो स्पाइन केअर सेंटर यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। सोलापुरातील सुप्रसिद्ध एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन अर्थात मणका रोगतज्ञ डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाइन केअर अँड टायनी ग्लँड क्लिनिक दत्त चौकातल्या टोळाच्या बोळात आहे। हॉस्पिटलचा मोबाईल क्रमांक आहे 78 87 73 54 82। मानदुखी या विषयीचा तिसरा भाग आज आपण ऐकणार आहोत।
10: डॉक्टर अश्विन साठे सर नमस्कार।
11: नमस्कार।
9: डॉक्टर, मानदुखीवरती उपचार काय काय केले जातात?
11: जनरली आपण सुरुवात करतो औषधं, गोळ्या आणि एक्सरसाइजेस देऊन।
10: बर,
11: आता काही पेशंटमध्ये ज्यांची मानदुखी वाढत चालली आणि हाताला मुंग्या येणं वगैरे आहे, तर त्यात त्यांना आपण काही इंजेक्शन देऊ शकतो, जेणेकरून त्यांचं हाताच्या ज्या मुंग्या येण्याचा त्रास आहे कमी होतील। काही गोळ्या देऊ शकतो, काही एक्सरसाइजेस सांगू शकतो। हे साधारण 90% लोकांना ह्याचा फायदा होतो। उरलेल्या 10% लोकांमधल्या 7 ते 8% लोकांना आपण मानेच्या मणक्यात इंजेक्शन देतो।
10: बर,
11: आणि उरलेल्या अगदी 1-2% लोकांमध्ये आपण ऑपरेशनचा पर्याय सुचवतो। आणि त्या ऑपरेशनमध्ये हल्ली डिस्क रिप्लेसमेंट नावाचं ऑपरेशन आलंय, की ज्याच्यात आपण जी मानेच्या मणक्यातली चकती आहे जी खराब झालेली असते ती पूर्ण बदलून आर्टिफिशियल चकती आत टाकतो, की जी मानेची मुवमेंट तशीच ठेवते, नसेवरचा दाब पण काढते।
10: खरंच आहे। खरं तर हा मानदुखीचा आजार होऊ नये यासाठी आपण दैनंदिन जीवनामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे?
11: काळजीच्या मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे खाली वाकून टेक्स्ट मेसेजेस करणं मोबाईलचं कमीत कमी ठेवलं पाहिजे। मोबाईल आपल्या डोळ्याच्या लेवलला ठेवून वापरला पाहिजे। दुसरी गोष्ट, जे आयटी प्रोफेशनल आहेत त्यांनी आपला जो डेस्क आहे, डेस्क आणि चेअर ह्याची उंची अशी ऍडजस्ट करायला पाहिजे की डोळ्याला स्ट्रेट लाईन मध्ये कम्प्युटरचा स्क्रीन दिसला पाहिजे।
10: हो ना,
11: तुम्हाला दिवसभर वाकून काम करायला लागलं नाही पाहिजे। यांचं लिखापढीचं काम भरपूर आहे, त्यांनी जे स्लॅन्टिंग डेस्क मिळतात ते वापरणं गरजेचं आहे। जेणेकरून त्यांना वाकून तासन तास लिहित बसायला

0: लागणार नाही.
1: अशा पद्धतीने आपण
0: स्मोकिंग थांबवायला पाहिजे. हा एक त्याचा हे आहे, ज्यांना ऑलरेडी त्रास आहे माहिती आहे त्यांनी टू व्हीलरचा वापर कमीत कमी करायला पाहिजे.
2: आपल्याला जर डॉक्टरांना भेटायचं असेल तर
1: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 7887735482. पण साधारण असं काही विशिष्ट वयानंतर होणारा आजार वगैरे हा आहे असं काही नाही.
0: आता ह्यात सुद्धा दोन प्रकारचे आजार आहेत. काही जे आजार आहेत ते चकती सरकल्यामुळे नसांवर दाब पडून होतात, ते यंग लोकांमध्ये पण दिसतात. पण काही जे आजार आहेत ज्याला आपण मायलोपॅथी म्हणतो ते साधारण वयाच्या 50 नंतर आढळून येतात, की जेणेकरून वर्षानुवर्ष जो मार साठलेला आहे त्याचं हे रूपांतर शेवटी विजिबल डिसीज मध्ये, म्हणजे ज्याची लक्षणं आता दिसायला चालू झाली आहेत अशा प्रकारच्या आजारात त्याचं रूपांतर होतं. म्हाताऱ्या लोकांमध्ये किंवा 50 पुढे पण दिसायला चालू होतं. खरं सांगायला झालं तर मानदुखीचं आता वय नाही राहिलं, कारण आपण मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये आलो आहोत. अगदी 25 वर्षाच्या मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच मानेचे सध्या त्रास चालू आहेत.
1: पण कुठली प्राथमिक स्टेज असते की ज्या स्टेज मध्ये जर आपण लवकर डॉक्टरांकडे गेलो तर ही मानदुखी होण्याची शक्यता कमी होते?
0: तर हे अर्ली स्टेजेसमध्ये, म्हणजे जेव्हा जस्ट तुमची मानदुखी चालू झाली आहे, आता पायाला मुंग्या वगैरे काही येत नाहीयेत, तर ही अर्ली स्टेज आहे की कुठेही दाब नाहीये, फक्त शरीराने तुम्हाला एक इंडिकेशन दिलं की बाबा माझी आता मान दुखायला लागलेली आहे, म्हणजे असं काहीतरी प्रॉब्लेम चालू झालाय. तर या वेळेतच जर आपण उपचार केला किंवा प्रिव्हेंट केलं, काही व्यायाम चालू केले, खाली वाकून करायची कामं कमी केली, तर आपल्याला मोठ्या प्रमाणात हे टाळता येतं किंवा पुढे ढकलता येतं.
1: खरंच आहे. काही असं स्वयंपाक करणाऱ्या वगैरे बायका ज्या असतात ना घरोघरी जाऊन, तर अनेक घरं काम करत असतात, अनेक ठिकाणी खूप त्यांना पोळ्या लाटाव्या लागतात, मग सारखं ते पोळ्या लाटून देखील त्यांना काही मानेचे त्रास होत आहेत असं
0: आपल्याला. हेही खूप कॉमन आहे की स्त्रिया पोळ्या वाटताना पूर्ण वेळ वाकून असतात आणि हातानी लाटणं फिरवत असतात. तर ह्या सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट येऊन सुद्धा असा त्रास होतो. त्यामुळे मॉडिफिकेशन काय करणं गरजेचं आहे की खाली जमिनीवर बसून खाली पोळ्या लाटण्याऐवजी प्लॅटफॉर्म वापरून उभं राहून पोळ्या लाटल्या, जेणेकरून कमी वाकायला लागेल.
1: अच्छा.
0: तर त्यात आपल्याला अजून टाळता येण्यासारखं हा आजार आहे.
1: साठे यांचं ऑर्थोस्पाईन केअर आणि टायनी ग्लँड्स क्लिनिक जे दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळामध्ये आहे सोलापूरला, संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 7887735482. डॉक्टर ही माहिती दिली त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
3: साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात.

0: श्रोतेहो, आता बी आर डी एस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. बी आर डी एस यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, आपण भेटणार आहोत भंवर राठोड डिझाईन स्टुडिओ अर्थात बी आर डी एस 7 रस्ता सोलापूरचे विभाग प्रमुख श्रीयुत धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
2: नमस्कार.
1: धर्मेशजी, विद्यार्थ्यांनी स्वतःचं करिअर कसं निवडावं याबद्दल काय सांगाल?
2: सर्वात महत्वाचा जो टप्पा असतो विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये ते मार्क्स नसतात. मार्क्स सगळ्यांना मिळतात अलीकडे, पण ह्याच्यामध्ये करिअर कोणतं निवडलंय ह्या सर्वात मोठा जीवनामध्ये वळण असू शकतो त्या विद्यार्थ्याचं. योग्य ठिकाणी त्याने करिअर बनवायला पाहिजे, आवड कसल्यात आहे त्याने केवायसी करून घ्यायला पाहिजे. आता केवायसी म्हटल्यानंतर तुम्हाला बँकेची आठवण येते. केवायसी म्हणजे नो युअर कॉम्पिटिशन. आज स्पर्धा परीक्षामध्ये किती लोक सध्या सामील आहेत आणि मी त्या तुलनेत कुठे आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आज 22 लाख आणि 20 लाख लोक JEE आणि नीटच्या शर्यतीत चालले. या शर्यतीमध्ये 2% पण सक्सेस होत नाही आणि याच्यासाठी आम्ही फ्री काउन्सिलिंग सुद्धा स्टुडंट्सला देतो. याच्यामध्ये जर स्टुडंट क्रिएटिव्ह आहे तर ते क्रिएटिव्हिटी किंवा ड्रॉईंग मेहंदी ह्या टाईपची जर आवड असेल स्टुडंटला तर त्यांना कोणत्या दिशेने जाता येईल ह्याच्यात डिझाईन हे क्षेत्र कोणाला माहितच नाहीये. डिझाईन जे आहे ते अतिउत्तम करिअर आहे आणि ह्या करिअरमध्ये खूप चांगला स्कोप आहे कारण ह्याच्यामध्ये 20 हून जास्त करिअर डिसिप्लिन्स आहेत.
1: मग या बॅचलर ऑफ डिझाईन क्षेत्रात काय संधी आहेत?
2: डिझाईनमध्ये तुम्हाला इंडस्ट्रीयल डिझाईन, कम्युनिकेशन किंवा व्हिज्युअल डिझाईन आणि लाईफस्टाईल डिझाईन, त्याच्यामध्ये फॅशन डिझाईन पण आला, तर ह्या 3 ब्रॉड कॅटेगरीज आहेत. आर्किटेक्चर किंवा बिल्डिंग डिझाईन हे चौथं करिअर पाथ आहे जिथे वास्तूचं डिझाईनशी निगडीत हे सगळे

0: करिअर्स आहेत. या करिअरसाठी एक वेगळी परीक्षा असते आणि त्या परीक्षेबद्दल मी इथे सांगणार आहे.
1: एआयचा विस्तार सगळ्याच क्षेत्रात वाढत चाललेला आहे, त्यामुळे काही परिणाम होऊ शकतो का?
0: 3 वर्षाखाली जेव्हा एआय आलं तर त्याने एक तहलकाच जगामध्ये आणलेला, एक बॉम्ब फोडलेला आहे. आणि हे 3 वर्षाचं बाळ, त्याचे आतापर्यंत 1000 आणखी बाळ पण तयार झालेले आहेत. जे रेपिटेटिव्ह करिअर्स आहेत तिथे सगळीकडे याने मोठाच एक गोंधळ घातला आहे आणि बरेच एंट्री लेवल जॉब्स हे संपुष्टात आलेले आहेत. तर हा विचार विद्यार्थ्याने नक्कीच करायला पाहिजे की आजपासून 5-6 वर्षाने हे एआय किती प्रमाणामध्ये कुठे जाणार आहे. ह्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की डिझाईनचे क्षेत्र आहे ते क्रिएटिव्ह आहे आणि क्रिएटिव्हिटी आणि जिथे ह्युमन बिहेव्हिअर आहे किंवा ह्युमन्सला काय पाहिजे हे आलं तिथे एआय पूर्णपणे हारून जातं आणि थकून जातं. कारण माणसालाच फक्त माणसाची जाणीव असते आणि म्हणून या डिझाईनचे करिअर्स एआय प्रूफ म्हटलं तर एकदम योग्य शब्द आहे.
1: कोणकोणत्या क्षेत्रामध्ये डिझाईनचं महत्व आहे सांगता येईल आपल्याला?
0: जे आपण रूममध्ये बसलेले आहेत तिथे प्रत्येक वस्तूमध्ये डिझाईन असते. तुम्ही पंखा बघितलात तिथे डिझाईन आहे, कॅलेंडर बघितलात त्याच्यामध्ये डिझाईन आहे, फोटो फ्रेम बघितली त्याच्यामध्ये डिझाईन आहे. कोणतीही असं क्षेत्र नाही जिथे डिझाईन ह्युमन्सला टच करू शकत नाही. चांगली डिझाईन सगळ्यांना भावते आणि डिझाईन चांगली नसेल तर ती विकली पण जात नाही. मेजर कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये प्रोडक्ट डिझाईन किंवा फिजिकल प्रोडक्ट आहेत. कोणताही प्रोडक्ट असेल तो त्याला डिझाईन लागते, व्हेकल्सला डिझाईन लागते, अॅनिमेशनमध्ये डिझाईन असते. युआय युएक्स युजर इंटरफेस डिझायनर्स बनवतात, युजर एक्सपिरियन्स डिझायनर्स बनवतात आणि हे पूर्णपणे डिझाईनच्या आवारात आहे. आम्ही 9वी 10वी 11वी 12वी मध्ये एनआयडी एनआयएफटी नाटा आणि आयआयटीची UCEED पेपर याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट सायन्स कॉमर्स कोणीही येऊ शकतात.
1: माता, BRDS मध्ये डिझाईनचा अभ्यासक्रम करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी कुठे संपर्क साधावा?
0: आमचं 7 रस्ता सोलापूर इथे बिग बाजारची पूर्वी ती बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमध्ये आहे. तिथे आम्ही डिझाईनचे जे एंट्रन्स एक्झाम्स आहेत किंवा डिझाईनची CET त्याच्यामध्ये NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, IIT होय IIT मध्ये देखील डिझाईन शिकवलं जातं आणि NIFT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हे जे 3 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत हे 30 जास्त ठिकाणी सध्या आहेत. ह्या सगळ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची आम्ही पूर्णपणे तयारी करून घेतो आणि आमच्याकडे 100% आमचे विद्यार्थी या स्पर्धे परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात आणि ते चांगल्यातल्या चांगल्या डिझाईन कॉलेजेसमध्ये जातात. 4 वर्षाचे अभ्यासक्रम असतं बॅचलर ऑफ डिझाईन, तसेच मास्टर ऑफ डिझाईन. ते कोणत्याही डिग्री किंवा पदवीधारक BA BCOM BSc BE सगळेजण मास्टर ऑफ डिझाईन करू शकतात. त्याच्यात पण अत्यंत चांगल्या संधी आहेत. 2 वर्षाचं किंवा 2.5 वर्षाचं मास्टर ऑफ डिझाईनचे प्रोग्राम्स आहेत, भारतात पण आहेत परदेशात पण आहेत.
1: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा?
0: 635-735-7598 635-735-7598 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्याने कुठे जायला पाहिजे, कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे, करिअर बद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो.
1: खूपच छान. तर धर्मेश टांगजी, आज आपण BRDSच्या डिझाईन कोर्सबद्दल ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद, नमस्कार. याच माहितीचा दुसरा भाग आपण या नंतरच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत. नमस्कार.
0: नमस्कार.
2: BRDS यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात.
3: धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो?
4: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे.
3: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
4: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
3: तुमच्या कुटुंबासाठी.
4: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
3: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स.
4: डायबिटीस असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्यविषयक समस्या,
3: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ज्ञांकडून.
4: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा.
3: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15.
4: आरोग्य जागर,
3: कारण तुमचं आरोग्य
4: आमच्यासाठी महत्वाचं आहे.

प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सकाळी सहभागी होतील आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान मोदी उपस्थितांनाही संबोधित करतील. त्यानंतर मोदी हैदराबादला पोहोचून 950 कोटी रुपयांहून थोड्या कमी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्याशिवाय हैदराबाद पणजी आर्थिक परिक्षेत्र मार्गावरील 3000 रुपये खर्चांच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या गुडीबेल्लूर ते महबूबनगर या टप्प्याच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान वारंगल इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन करतील. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेलं हे पार्क काकतीय मेगा टेक्सटाईल पार्क म्हणून ओळखलं जातं. देशाच्या आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून मोदी हैदराबाद इथल्या कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय आज सकाळी 10 वाजता चेन्नई इथं मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतील. विजय यांच्यासोबत टीव्हीकेचे 9 मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. 234 सदस्यीय विधानसभेत 120 आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. प्रत्येकी 2 आमदार असलेल्या व्हीसीके आणि आययुएमएलकडून पाठिंब्याची पत्र सादर करण्यात आल्यानंतर विजय यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. विजय यांना 13 मे किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे निर्देशही दिले आहेत. आसाम भाजप विधिमंडळ पक्षानं आज नेता निवडीसाठी बैठक बोलावली आहे. भाजपचे केंद्रीय निरीक्षक जेपी नड्डा आणि सहनिरीक्षक नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता ही बैठक होईल. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेतील. येत्या 12 मे रोजी नियोजित शपथविधी सोहळ्याची तयारीही युद्धपातळीवर सुरू आहे. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे 9वे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं. तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली आहे. सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी आणि विशेष पोलीस पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे. तर आमदार असीमा पात्रा आणि आमदार नयना बॅनर्जी या विरोधी पक्षाच्या उपनेत्या म्हणून काम पाहणार आहेत. तर मुख्य प्रतोद म्हणून फिरहाद हकीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये सरकार स्थापनेविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक काल दिल्लीत झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या

दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केरळ राज्याच्या प्रभारी सरचिटणीस दीपा दासमुंशी, संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला आणि व्ही डी सतीशन उपस्थित होते. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि राहुल गांधी घेतील अशी माहिती पक्षानं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे. आखाती प्रदेशातील संघर्षही लवकरच निवळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संघर्षातल्या वाढीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. रशियानं 4 वर्षांपूर्वी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मॉस्को आणि पाश्चात्य देशांमधील संबंध तणावाचे होते. युरोपीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहात का या प्रश्नावर उत्तर देताना पुतीन यांनी जर्मनीचे माजी चान्सलर गेहार्ड श्रोडर यांना पसंती दिली. कायमस्वरूपी शांतता करार झाल्यानंतरच आपण युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटू असंही पुतीन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं H-1B व्हिसा अंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या मर्यादेत 30% वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकांपेक्षा कमी वेतन घेण्यास मज्जाव करता येईल. नव्या नियमांनुसार नवशिके ते अनुभवी कामगारांसाठीच्या 4 श्रेणींसाठीचे किमान वेतन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. प्रचलित वेतन स्तर 20 वर्षांपूर्वीचा आहे, त्यामुळे अमेरिकेतल्या कामगारांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचा दावा केला जातो. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO विकसित केलेल्या MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्नीया क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल ओडिशातल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली. या चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. वाढत्या सुरक्षितता आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे मोलाची भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यासमवेत स्थानिक नेल्सन बेटाला भेट दिली. गिरमिटिया अर्थात भारतीय करारबद्ध मजूर त्रिनिदाद आणि टोबॅकोमध्ये पहिल्यांदा आले त्यावेळी ते नेल्सन बेटावर आले होते. नेल्सन बेटावरील एका क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्टमध्ये डॉ जयशंकर डॉ कमला प्रसाद बिसेसर यांच्यासह सामील झाले होते. केंद्रीय मंत्रालय विभाग स्वायत्त परिषदा आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आदींमधील उपक्रमांमध्ये बाह्य स्रोत तसंच कंत्राटी कामगारांचं संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी कामगार कायद्यांशी निगडीत नियुक्ती संबंधित अनुपालन करण्यासंदर्भात काही नव्या उपाययोजना सुचवल्या आहेत. या सुधारणांचा उद्देश वेळेवर वेतन देणं, सामाजिक सुरक्षा योगदानाचा अनिवार्य भरणा, कंत्राटदार आणि मुख्य नियोक्त्यांची जबाबदारी निश्चित करणं तसंच कामगार कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध बळकट अंमलबजावणी यंत्रणा निश्चित करणं असं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहयोगानं दिल्लीत काल माइंड एक्टिव्हेशन थ्रू एज्युकेशन म्हणजेच मेट या समुपदेशकांच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. प्रकल्प मेट या अंतर्गत असलेला हा उपक्रम किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी समर्पित असेल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याला चालना देणं असं आहे. त्रिपुरा राज्याच्या सिपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवार रात्री झालेल्या चकमकीनंतर तणाव वाढला आहे. या घटनेत 3 बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री पथारियादार सीमेवर गेट क्रमांक 101 जवळ ही घटना घडली. संशयित तस्करांच्या गटानं माशांच्या पिलांची तस्करी करण्याच्या उद्देशानं भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. पुन्हा बांगलादेशात परतण्याचा प्रयत्न करत असताना सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकानं त्यांना अडवलं तेव्हा ही चकमक घडली. पवित्र सोमनाथ मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भारताचं पहिलं नेट झिरो मंदिर होण्याचं उद्दिष्ट मंदिर ट्रस्टनं बाळगलं आहे. ताशकंद इथं सुरू असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या 15 वर्षांखालील मुलींनी दमदार कामगिरी केली आहे. विविध वजनी गटांमध्ये 9 भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. अक्षितानं 30-33 किलो वजनी गटात दणदणीत विजय नोंदवला तर अंजीनं उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला.
चीनमधील शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्य पदक

0: पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीबीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ट्यून केले FM 103.4 MHz वर आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 8:40 झाली आहेत.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रुती हो, आई या दोन अक्षरी शब्दापेक्षा श्रेष्ठ आणि पवित्र असं काहीही नाहीये. आईचं प्रेम हे अथांग सागरासारखं आणि तिची माया शीतल छायेसारखी असते. मुलांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षेचा त्याग करणारी आई हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील पहिला गुरु आणि आधारस्तंभ असते. तिच्या याच अमूल्य प्रेमाचा आणि समर्पणाचा आदर करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभर आपण मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा करतो.

श्रोते हो, आईच्या कर्तृत्वाचा आणि निस्वार्थी योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. श्रोते हो, फमू शिंदे आई नावाच्या कवितेत म्हणतातच, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. या दोनच ओळीतून त्यांनी आईचं ममत्व आणि महत्व सांगितलेलं आहे. आई म्हणजे जगातील एक सर्वश्रेष्ठ असं नातं, ज्या नात्याची तुलना आपण कशा बरोबरही करू शकणार नाही. आई नावाची वाटते देवालाही नवलाई, आई नावाची वाटते देवालाही नवलाई, विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई, विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई. मातृदिनाच्या आमच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा.

श्रोतेहो, आज 10 मे मराठी चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज गीतकार आणि कवी जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिन. मराठी साहित्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. 300 अधिक चित्रपटांसाठी 2500 अधिक गाणी त्यांनी लिहिली, ज्यात पिंजरा, सामना, अष्टविनायक यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मला हो म्हणतात लवंगी मिरची, कुठं चाललात, वाट चुकलात, अशी पाखरे येते यासारखी गाणी त्यांनी अजरामर केली.

श्रीदेव जगदीश खेबुडकर यांच्या गाण्यांमध्ये लावणी, अभंग, बालगीत आणि प्रेमगीत अशा सर्व प्रकारांचा गोडवा होता, ज्यामुळे ते मराठी सिनेसृष्टीत सर्वात अष्टपैलू गीतकार मानले जातात. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानंच त्यांच्या रचना आपण ऐकतोय.

0: काही दिनविशेषांचं मराठी गाण्यांचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे ठीक 9 वाजलेत.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
6: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
7: श्रीकृष्ण गुरुकुल.
8: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
6: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
8: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
7: जिथे सुरक्षित मूल, तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
8: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72-76-73-73-52.
9: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
0: आता दिशा भविष्यातील शिक्षणाचे हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
10: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
11: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
12: श्रोतो नमस्कार, दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉ नितीन कदम यांच्याकडून.
13: मागील भागात आपण करिअरच्या ऑप्शन बद्दल बोलत होतो, त्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या दोन स्ट्रीम बद्दलची प्रायमरी माहिती पाहिली. अशाच पद्धतीनं सायन्स स्ट्रीममध्ये अजूनही 3 ते 4 अतिशय उत्तम ब्रँचेस आहेत. त्याच्यामध्ये विचार केला तर आपण फार्मसी एक ब्रँच आहे की ज्या फार्मसीमध्ये पण मुलांना उत्तम करिअर आहेत. अनेक प्रकारचे फार्मसीचे करिअरचे ऑप्शन्स आहेत, स्पेशली ड्रग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल, सेल्समध्ये असेल, त्याच्यातल्या R&D मध्ये असेल, रिसर्चमध्ये असेल किंवा मार्केटिंगमध्ये असेल, असे बरेचसे ऑप्शन्स आहेत. आणि त्याच्यामध्ये जनरली कोर डिग्री म्हणजे बी फार्मसी, बॅचलर इन फार्मसी ही डिग्री आपण सगळेजण जाणतात. त्याच्याबरोबर फार्मा डी नावाचा सुद्धा एक कोर्स आहे की जो फार्मसीच्या म्हणजे डॉक्टरेट इन फार्मसी असं म्हणून त्याला काम करता येतं आणि अतिशय उत्तम असणारा स्पेशल कोर्स. गव्हर्नमेंट कॉलेज अतिशय लिमिटेड आहेत, सीट्स कमी आहेत, पण कोर्स अतिशय उत्तम असल्यामुळे मुलांना त्याच्यातही चांगलं करिअर आहे. त्याच्यामुळे केमिस्ट्री सारखा विषय आवडला, फार्मसीमध्ये करिअर करायचं तर फार्मा डी, डी फार्मा वेगळा, मी फार्मा डी म्हणतोय डॉक्टरेट इन फार्मसी. तर हे स्पेसिफिकेशन थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. अशाच पद्धतीनं अॅग्रिकल्चरमध्ये सुद्धा उत्तम करिअर आहे. अॅग्रिकल्चरमध्ये 8 ते 10 प्रकारचे अॅग्रिकल्चरचे कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये स्पेशली बीएससी मधले अॅग्रिकल्चरचे कोर्सेस.

त्यात बीएससी फॉरेस्ट्री आहे, बीएससी ॲग्रिकल्चर आहे, नंतर त्याच्यामधले बीएससी हॉर्टिकल्चर आहे. हे काही उत्तम कोर्सेस आहेत आणि स्पेशली सध्या आता मार्केटला चांगले आणि रिक्वायरमेंट असणारे कोर्सेसमध्ये जसं ॲग्री इकॉनॉमिस्ट सारखी पोस्ट पोझिशन्स आहेत, ॲग्रोनॉमिस्ट आहे, ॲग्रिकल्चर कन्सल्टंट आहेत, हे सध्या मार्केटच्या रिक्वायरमेंट आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे खूप उत्तम कोर्सेस आले आहेत आणि स्पेशली टेक्निकल कोर्सेस बीटेकमध्ये बीटेक बायोटेक आहे, बीटेक फूडटेक आहे, हे सुद्धा ॲग्रिकल्चरमध्ये अतिशय उत्तम कोर्स की जे 12वीनंतर मुलांना ॲडमिशनसाठी उत्तम पर्याय देऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये सीईटीच्या परीक्षेच्या थ्रू इंजिनिअरिंगला, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरला ह्या तिन्ही कोर्सेसला सीईटीच्या माध्यमातून जात आहेत. त्याच्यामुळे मुलांनी या गोष्टीचा विचार नक्की करायला हरकत नाही की आपल्याला फार्मसी ॲग्रिकल्चरचं करिअर हे नक्की करता येऊ शकेल. याचबरोबर एक दुसरा स्पेशल कोर्स आहे तो म्हणजे डिझायनिंगचा की ज्याच्यामध्ये मुलांना आवड असते पण नक्की डिझायनिंगमध्ये काय करायचं

0: मध्ये ऍडमिशन होत राहतात, त्यामुळे आय आय टी साठी स्पेशल ऍडमिशनला ही नाटा थ्रू न होता आय आय टीतला जी ऍडव्हान्सची रँक आणि आर्किटेक्चर एप्टिट्यूड टेस्ट आहेत, या दोन टेस्टच्या माध्यमातून आय आय टी मध्ये आपण आर्किटेक्चर बनवून करू शकता. तर असे उत्तम आर्किटेक्चरचे असणारे सुद्धा कोर्स आहेत, त्यामुळे हे तीन चांगले प्लॅटफॉर्म आहेत. त्याचबरोबर आपण डिफेन्स बद्दलच्या प्लॅटफॉर्मवर बोललेलो होतोच, म्हणजे ज्याच्यामध्ये एनडी हा स्पेशल आहे. असे चार कोर प्लॅटफॉर्म आहेत. याच्याबरोबर आपण जर काही सायन्स बेस्ड दुसरे काही प्लॅनिंग करायचा विचार करत असू तर मग ते पूर्णपणे थोडे प्रोफेशनल कोर्सेस न होता त्याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलच्या कोर्सेसमध्ये आपल्याला जाता येऊ शकेल आणि सब्जेक्ट स्पेशलायझेशन करता येईल, म्हणजे बीएससी फिजिक्स आहे, बीएससी केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, बॉटनी आहे, झॉलॉजी आणि अनेक जवळपास एक 17-18 सब्जेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये आपण बीएससी ग्रॅज्युएट होऊ शकता. त्याच्यातून पण प्लेसमेंट कंपन्यांमध्ये आहेतच अनेक प्रकारच्या. त्याच्यानंतर पुढे आपण जर मॅनेजमेंटची डिग्री घेतली तर मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंगमध्ये आपण उतरू शकाल. तर असे सायन्स बेस्ड अनेक कोर्सेस आहेत तिथं. या सगळ्याच्या मध्ये अजून काय डिस्कशन आपण नेक्स्ट भागामध्ये करू शकू.
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तर देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आता ऐकूयात कार्यक्रम नो युअर इंग्लिश. श्रुती हो, हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नो युअर इंग्लिश या कार्यक्रमात मी रेखा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका छानशा पॉझिटिव्ह थॉटनं करूयात. द बेस्ट वे टू प्रेडिक्ट द फ्युचर इज टू क्रिएट इट. म्हणजेच भविष्याचा अंदाज वर्तवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते स्वतः निर्माण करणं, म्हणजेच मेहनत करून स्वतःचं नशीब स्वतः घडवा. चला तर मित्रांनो, याच मोटिवेशनल थॉटसह आपण वळूयात आजच्या शब्दाकडे. मित्रांनो, ज्या व्यक्तीला नवीन लोकांमध्ये मिसळायला, बोलायला किंवा ग्रुपमध्ये राहायला आवडतं अशा व्यक्तीला आपण इंग्रजीत एक्स्ट्रोव्हर्ट असं म्हणतो. तसं हा शब्द काही लोकांना माहीतही असेल. एक्स्ट्रोव्हर्ट, ई एक्स टी आर ओ व्ही ई आर टी, एक्स्ट्रोव्हर्ट. एक्स्ट्रोवर्ट हे एक नाउन आहे. आता एक्स्ट्रोवर्ट हा शब्द आपण वाक्यात वापरायचा कसा ते पाहूयात. शी इज अन एक्स्ट्रोवर्ट अँड लव्स अटेंडिंग पार्टीज. ती बहिर्मुख आहे, तिला पार्ट्यांना जाणं खूप आवडतं. ऍज अन एक्स्ट्रोवर्ट ही एन्जॉयज स्पीकिंग इन फ्रंट ऑफ अ लार्ज ऑडियन्स. बहिर्मुख असल्यामुळं त्याला जास्त प्रेक्षकांसमोर बोलायला आवडतं. He is an extrovert, so he enjoys group discussions. तो बहिर्मुख आहे, त्यामुळे त्याला गट चर्चा करणं आवडतं. मित्रांनो, एक्स्ट्रोवर्ट या शब्दाचा तुम्ही नक्कीच तुमच्या संभाषणात वापर कराल आणि त्याचबरोबर तुमचा इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढवाल या पॉझिटिव्ह नोटसह मी रेखा आता आपला निरोप घेतेय. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी एका नवीन शब्दासह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. नो युअर इंग्लिश हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.
4: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
6: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
5: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
6: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
7: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
8: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क
6: 72 76 73 73

0: पद्मजा दळवी यांच्या स्वरातले गीत आता आपण ऐकलं. आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM 103.4 MHz वरून. सकाळचे 9:15 झाले आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
2: वा काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
3: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
2: श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
4: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
5: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मी तेजश्री
0: आणि मी रेखा
5: स्वागत करत आहोत.
0: तेजश्री, आपण काय करतो माहिती, एखाद्याचा वाढदिवस आला, लग्नाचा वाढदिवस आला किंवा असं काहीतरी स्पेशल ओकेजन असलं तर सेलिब्रेट करण्यासाठी काय करतो?
5: केक.
0: तर आपण घरी नाही केक बनवत, कारण बाहेरून इतका छान सुंदर असा तो
5: डेकोरेशन
0: केलेला केक जो आणतो तो आणखीन जास्त आपल्या सेलिब्रेशन मध्ये चार चांद लावतो. नाही पण नक्की आत्ता सुट्ट्यांमध्ये दुपारचा वेळ असतो नाही का, तर दुपारचा वेळही कामी लागेल आणि प्लस एखादा स्पेशल ओकेजन आणखीन जास्त स्पेशल करण्यासाठी
5: आणि तोही आपल्या हातचा.

0: केक.
1: हा तर जर बनवला आपण तर किती छान वाटेल.
0: अगदी अगदी. किंवा आपण एक आपल्या काय म्हणतात पाककृतीमध्ये एक ऍडिशन म्हणून केक सुद्धा ट्राय करूच शकतो.
1: अगदी.
0: तर आज मी अशीच एक केकची रेसिपी घेऊन आली.
1: अरे वा. म्हणजे आता या सुट्ट्यांमध्ये हे मी ट्राय करायलाच पाहिजे.
0: नक्कीच नक्कीच. बघ आणि हा आहे सगळ्यांना आवडणारा चॉकलेट केक.
1: सगळ्यांनाच आवडतो.
0: हो.
1: त्याला लागणारं साहित्य पटकन सांग आणि प्रमाण मात्र ह्याचं खूप महत्वाचं आहे बरं का.
0: अगदी अगदी खरं आहे. प्रमाण केकचं ना खरंच जर चुकलं ना तर तो सेटच नाही होत छान केक.
1: हो. त्यामुळे प्रमाण खूप महत्वाचं
0: आहे. म्हणजे आपण एरवीच्या रेसिपीज ना किंवा एरवी आपण जे पाककृती करतो तेव्हा आपण म्हणतो की आपल्या आवडीनुसार
1: म्हणजे साधारण आपण घालतो.
0: हा साधारण आपण अंदाजानं घालतो. पण केकचं मात्र तसं नाहीये. त्याला तेवढ्या मापातच सगळं घालावं लागतं.
1: अगदी. आणि ही खरंच महत्वाची टीप आहे नाही का.
0: हो आजची टीप आहे ही. तर चला साहित्यकृतीकडे वळूया.
1: अगदी.
0: आपल्याला लागणार आहे 6 टेबलस्पून मेल्टेड बटर किंवा तूप. 6 टेबलस्पून दूध.
1: बर.
0: आता आपल्याला लागणार आहे मिल्कमेड. कोणत्याही कंपनीचं तुम्ही मिल्कमेड घेऊ शकता.
1: मिळतं बाहेर.
0: हा 3/4 म्हणजे 3/4 कप आपल्याला तो मिल्कमेड लागणार आहे. त्यानंतर 1 कप आणि वरती 2 टेबलस्पून मैदा लागणार आहे.
1: बर.
0: मग 6 टेबलस्पून कोको पावडर लागणार आहे. आणि 1 टीस्पून. हा टेबलस्पून आणि टीस्पून मध्ये खूप फरक आहे बरं का. टेबलस्पून हा थोडा साईज ना मोठाच असतो आणि टीस्पून हा अगदी छोटा असतो. 1 टीस्पून लागणार आहे आपल्याला बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून आपल्याला लागणार आहे बेकिंग सोडा.
1: बर. आता ह्याचं साहित्य मी पुन्हा एकदा रिपीट करते बघ.
0: हा
1: आपल्या केकसाठी लागणारं साहित्य असं आहे 6 टेबलस्पून मेल्टेड बटर किंवा आपण तूपही घेऊ शकतो. त्याच्यानंतर लागणार आहे 6 टेबलस्पून दूध आणि 3/4 मिल्कमेड आपल्याला लागणार आहे. 1 कप आणि 2 टेबलस्पून मैदा लागणार आहे आपल्याला आणि 6 टेबलस्पून कोको पावडर लागणार आहे. 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा लागणार आहे.
0: अगदी बरोबर. आता कृती सांगते. आता सगळ्यात सुरुवात माहितीये का रेखा काय करायची. तर कढई आपली हीट करायला म्हणजे कढई आपल्या गॅसवर ठेवायची मीठ घालून किंवा तुम्ही वाळू पण घालू शकता आणि एक स्टँड ठेवायचं त्याच्यामध्ये. आणि दुसरी तयारी काय माहितीये का. तर जो आपण केकचं जे टीन आहे भांड आहे त्याला बटर पेपर लावून किंवा ऑइल लावून त्याच्यावर मैदा असा भुरभुरवून घ्यायचा. म्हणजे तो केक खाली चिकटत
1: चिकटत नाही.
0: हा ह्या 2 पहिल्या स्टेप्स आहेत. आणि आता आपण बघूया केक करायची कृती.
1: बर.
0: आता पहिल्यांदा एका बाउलमध्ये मेल्टेड बटर किंवा आपण जे तूप घेतलंय ते घ्यायचं. त्याच्यामध्ये दूध घालायचं. तर तूप आणि दूध एकत्र घ्यायचं बाउलमध्ये. ते छान मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण आत्ताच प्रमाण सांगितलंय 3/4 मिल्कमेड. हा म्हणजे तो जो कप आहे त्याचा 3/4 मिल्कमेड त्याच्यामध्ये घालायचा. आणि ते सुद्धा त्या तुपामध्ये आणि दुधामध्ये एकजीव झालं पाहिजे. त्याला सुद्धा पुन्हा अगदी छान मिक्स करून घ्यायचं.
1: अगदी.
0: आणि मग ते असं बटरी बटरी असं छान मिक्सचर
1: तयार होतं.
0: आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय मैदा.
1: बर.
0: हा आपले कोरडे पदार्थ जे आहेत ते सगळे ना चाळून घ्यायचे बरं का.
1: अगदी.
0: हा चाळल्यामुळे त्याच्यामध्ये ना एक हवा तयार होते आणि छान
1: फिनिश येतो.
0: येस. केक आपला छान फुलायला मदत होते.
1: अगदी.
0: तर आता चाळणीमध्ये घ्यायचा आहे मैदा. त्याच्यामध्ये 6 टेबलस्पून कोको पावडर 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा. हे सगळं छान चाळून मिश्रणामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा हे सगळं त्या दूध आणि बटरचं मिश्रण केलंय ना त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. फक्त दक्षता एवढीच घ्यायची
1: की तेही त्याच्यात लम्स राहणार नाही.
0: अगदी बरोबर. आणि खूप असं ढवळत नाही बसायचं. त्याला नाजूकपणे करायचं. ते एवढीच एक आपल्या गृहिणींनी दक्षता घ्यायची. आता ही सुद्धा एक दुसरी टीप आपण दिली आहे गृहिणींना. तर रेखा मगाशी आपण टीन तयार करून ठेवला होता. तर त्या टीन मध्ये हे सगळं मिश्रण ओतायचं आणि तो टीन एकदा टॅप करायचा साठ.
1: म्हणजे ते खाली व्यवस्थित सेट होईल.
0: आपल्या प्री हिटेड कढईमध्ये ठेवून द्यायचा. पण साधारणपणे 40 मिनिटं तरी गॅसवर आपला हा केक बेक व्हायला वेळ लागतोच. त्यामुळे 30 मिनिटानंतर एकदा बघायचं आणि 40 मिनिटं झाला की गॅस बंद करून टाकायचा.
1: गॅस
0: झाला तर त्याला थंड होऊ द्यायचं आणि मग तो उलटा करून तुम्हाला हवं त्या डेकोरेशनं सजवायचा.
1: अगदी.
0: झाला आपला चॉकलेट केक तयार घरच्या घरी.
1: तर मैत्रिणींनो या सुट्ट्यांमध्ये हा चॉकलेट केक नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. बाजारातून केक आणण्यापेक्षा आपणच बनवलेल्या केकचा आनंद काही वेगळाच आहे. नाही
0: खरंय. अगदी खरंय. तर मैत्रिणींनो आम्ही सुद्धा बनवणार आहोत. तुम्ही सुद्धा

0: ट्राय करा.
1: तेव्हा आजच्या खमंग रुचकारच्या आजच्या भागातून मी रेखा
0: आणि मी तेजश्री
1: आपल्या सर्वांचा निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
4: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
3: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
1: खमंग रुचकर हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.

0: श्रोतेहो, सकाळचे 9:22 झालेली आहेत. आता ऐकूयात क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम.
1: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकूया.

श्रोतेहो, सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर बसलेल्या प्रतापगडापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव रांग या नावानं पूर्वेकडे जाते. ही रांग सह्याद्रीच्या तीन प्रमुख उपरांगांपैकी एक असून पाचगणीपासून तिला पुन्हा तीन फाटे फुटतात. त्या तिघांपैकी एकावर वैराटगड वसलेला आहे. त्याची उंची साधारण 3340 फूट आहे. याच परिसरातल्या म्हसोबा रांगेवर संतोषगड, वारूगड, महिमानगड, वर्धनगड हे किल्ले वसलेले आहेत. यांची उंची साधारणपणे 3000 फुटांपासून 3500 फुटांपर्यंत आहे. शंभू महादेव रांगेप्रमाणेच प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर सज्जनगड आणि अजिंक्यतारा उभारलेले आहेत. 3300 ते 3500 फुटांपर्यंत त्यांची उंची आहे. या परिसरातले किल्ले या डोंगर रांगांपासून अलग झालेल्या डोंगरांवर विराजमान आहेत. त्यामुळं एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर त्यांना जोडणाऱ्या डोंगर धारेवरून जाण्यासारखी परिस्थिती नाहीये. एका दिवसात एक किंवा दोन गड करत या परिसरात पदभ्रमण करावं लागतं. 3 दिवसांच्या भ्रमंतीत कराड परिसरातले लहान लहान डोंगरांवरचे सदाशिवगड, वसंतगड, मच्छिंद्रगड, मोरगिरी किंवा गुणवंतगड, दातेगड म्हणजे सुंदरगड, तर 5-1 दिवसात कोयनानगर भागातले जंगली जयगड, भैरवगड, प्रचितगड, महिमतगड हे गड पालथे घालता येतात. सह्याद्रीतल्या शिल्लक राहिलेल्या घनदाट अरण्याच्या काही पट्ट्यांपैकी कोयनानगर चांदोली अभयारण्याचा हा परिसर. घाट माथ्यावरच्या कोयनानगर आणि अंबाघाटातल्या अंबा गावातून या परिसरात शिरता येतं. उत्तर कोकणातल्या ठाणे जिल्ह्याच्या पालघर परिसरातले लहान लहान डोंगर रांगांवरचे अडसूळ, अशेरी, कोहोज, तांदूळवाडी, गंभीरगड, काळदुर्ग असे डोंगरी किल्ले अद्याप तग धरून आहेत. त्यातले बहुतांश पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फा आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरपासून माहुली किल्ला, सह्याद्रीच्या मुख्य रांगेतला आजोबा डोंगर, लवकुश टेकडी वगैरेंची घुमचक्कर अगदी एखाद्या दिवसात होते. कल्याण, कर्जत, पनवेल परिसरातले माथेरान डोंगर रांगातले मलंगगड, चंदेरी किल्ला, पेब म्हणजेच बिकटगड, माथेरान आणि या रांगेलाच लागून पश्चिमेला असलेल्या डोंगर रांगेवरचे ईर्षाळ आणि प्रबळ हे गड, तसंच या रांगेशी फटकून जरा अलगसे उभे असलेले कर्नाळा, सांगशी आणि माणिक हे गड सलग 3-4 दिवसांच्या भ्रमंतीत किंवा स्वतंत्ररित्या पाहता येतात. रोह्याच्या अवतीभोवती अनेक लहान मोठे डोंगर आहेत. यातल्या काहींच्या माथ्यावर अवचितगड, घोसाळगड म्हणजेच वीरगड, सुरगड आणि तळागड हे किल्ले आहेत. कुंदा मांदाडची लेणी देखील याच भागात आहेत. 2 दिवसांच्या घुमटचक्करीत हा भाग भटकून होतो. सह्याद्रीतले सुळके चढण्याकरता आणि भग्नावस्थेमुळे अनेक गडांवर चढण्याकरताही प्रस्तरारोहण म्हणजेच रॉक क्लाइम्बिंग करावं लागतं. कमी अधिक तयारीच्या प्रस्तरारोहकांची परीक्षा पाहणारे कितीतरी सुळके सह्याद्रीत आहेत. त्यापैकी साहसी पर्यटकांना प्रिय म्हणजे सटाणा परिसरातील तुंगी जो कठीण समजला जातो, मांगी जो अवघड मानला जातो, वणी परिसरात धोडप, इखारा, कांचना हे सगळे सोपे आहेत, मनमाड भागात हडबीची शेंडी जो सोपा आहे, नाशिक भागात अंजनेरी नवरानवरी हे देखील सोपे आहेत, पहिने नवरानवरी हे अवघड मानले जातात, आणखी एक अवघड म्हणजे डांग्या

त्यानंतर इगतपुरी विभागात शेणीत हा सोपा मानला जातो. जुन्नर विभागात बाण जो अत्यंत कठीण मानला जातो. खुट्टा आणि अग्निबाण हे देखील अवघड आहेत. सीतेचा पाळणा जो सोपा मानला जातो. काळगोंडा जो अवघड आहे. कोकणकडा अत्यंत अवघड मानला जातो. माळशेजलिंगी जो सोपा आहे. वऱ्हाड्याचा नवरा नवरी हे दोन्ही अवघड मानले जातात. नानाचा अंगठा कठीण आहे. आवळ्याची लिंगी हा देखील अवघड मानला जातो. टोक जो सोपा आहे. वानरलिंगी कठीण मानला जातो. शिवनेरी कडेलोट भिंत जो अवघड मानला जातो. आणि भीमाशंकर परिसरात बाहुली सुळके एक आणि दोन जे दोन्ही अवघड आहेत. मच्छिंद्रची समोरची बाजू अवघड मानली जाते तर गोरखकडची बाजू सोपी मानली जाते. त्याखेरीज काकडमळ्याची लिंगी किंवा धावड्याची लिंगी या नावानं ओळखला जाणारा सुळका अवघड मानला जातो. सिद्धाची लिंगी हा देखील अवघड मानला जातो. लोणावळा विभागात कळकराय सून तेलबाईला किल्ला मार्ग आणि गुहा मार्ग यातले बहुतेक अवघड आहेत. सून फक्त सोपा आहे. गावाकडची बाजू कठीण मानली जाते तर सुधागड बाजू अवघड मानली जाते. नागफणी म्हणजेच ड्यूक स्नोचा खालचा 500 फुटांचा टप्पा आणि वरचा 300 फुटांचा टप्पा हे दोन्ही टप्पे अवघड प्रकारातले आहेत. पुणे परिसरात लिंगाणा जो अवघड मानला जातो. भोर विभागात न्हावीण सुळका हा सोपा आहे. महाबळेश्वर भागात नागेश्वर आणि भिवाची काठी हे दोन अवघड तर इलेटोप हा सोपा. पालघर विभागात महालक्ष्मी आणि नागनाथ लिंगी हे सोपे आहेत तर शहापूर विभागातला चिरा अवघड मानला जातो. रंगभूत कणगा हे दोन्ही कठीण मानले जातात. छोटा माहुली लिंगी अवघड आहे. भटोबा अत्यंत कठीण मानला जातो. नवऱ्याची करवली देखील अति कठीण आहे. नवरी चिमणी मार्ग आणि भटोबाकडची बाजू हे दोन्ही अवघड मानले जातात. नवरीची करवली हा सोपा मानला जातो तर माहुली बाण कठीण आहे. ब्रह्मा विष्णू आणि शंकर हे देखील अति कठीण प्रकारात मोडणारे आहेत. नवरा अवघड मानला जातो तर वजीर अति कठीण. त्याखेरीजचा चंदेरी लिंगी देखील कठीण मानला जातो. कर्जत विभागातही काही आहेत ज्यात फर्स्ट स्टेप हा सोपा मानला जातो. पारसिक अवघड आहे. देवणी कठीण. गणेश सोपा मानला जातो. कार्तिक वानरुडी लुईझा ईर्षाळ हे सगळे अवघड मानले जातात तर कर्नाळा आणि माणिकची लिंगी हे सोपे मानले जातात. मंडणगड परिसरात वानरटोक आहे जो सोपा आहे. कोकणातल्या सागर किनाऱ्यावर अनेक लहान मोठे किल्ले उभारलेले आहेत. त्यांची भटकंती अपूर्व आनंद देते. रायगड जिल्ह्यातल्या रेवस बंदरापासून सुरुवात करून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किनाऱ्यावरचे किल्ले पाहत महाराष्ट्राच्या सीमेवरच्या तेरेखोल किल्ल्यापर्यंत जाता येतं. यामध्ये उंदेरी खंदेरी कुलाबा रेवदंडा कोरलई मुरुड जंजिरा पद्मदुर्ग किंवा कासा किल्ला बाणकोट हरणे कनकदुर्ग फत्तेगड सुवर्णदुर्ग गोपाळगड म्हणजेच अंजनवेल विजयगड जयगड रत्नदुर्ग म्हणजेच रत्नागिरीचा किल्ला देवगड भगवंतगड भरतगड सिंधुदुर्ग राजकोट सर्जेकोट निवतीचा किल्ला यशवंतगड आणि तेरेखोल किल्ला अशी 15 दिवसांची मस्त भटकंती होते. गड किल्ल्यांच्या भ्रमंतीप्रमाणे सागर किनाऱ्यावरचं निव्वळ पदभ्रमण म्हणजेच बीच वॉक देखील महाराष्ट्रात अलीकडे लोकप्रिय होत आहे. किनारपट्टीच्या भागातून सायकलिंग करत निसर्ग सान्निध्याचा आनंद मनमुराद लुटत होणारं साहसी पर्यटन देखील अलीकडे युवकांना आवडतंय. रेवसची खाडी ते रेवदंड्याची खाडी यामधल्या अष्टागरांची भ्रमंती रमणीय आणि वैविध्यपूर्ण ठरते. या सफरीचा शेवट मात्र 300 वर्षांपूर्वी भर समुद्रात उभारलेल्या अजिंक्य अशा जंजिरा किल्ल्याच्या दर्शनानंच व्हायला हवा. मुरुडहून बोटीनं तिथं जाता येतं. समुद्र किनाऱ्याप्रमाणेच रम्य जलाशये देखील पर्यटकांना आकर्षित करत असतात. भंडारदरा हे या दृष्टीनं आदर्श ठिकाण. नाशिकजवळच्या इगतपुरीपासून 60 किलोमीटरवर वसलेलं अहमदनगर जिल्ह्यातलं हे एक निसर्गसुंदर स्थान आहे. तिन्ही बाजूंनी हिरवेगार डोंगर आणि समोर विशाल धरण. इथं प्रवरा नदीचं पाणी अडवण्याकरता जो दगडी बांध घालण्यात आलाय तो जगातला सर्वात उंच बांध आहे असं म्हणतात. इथला आर्थर लेक रंधा फॉल्स विल्सन धरण शिवाजी महाराजांचा रतनगड किल्ला ही सगळीच ठिकाणं जीव रमवणारी आणि पदभ्रमणाकरता उपयुक्त अशी आहेत. सह्याद्री रांगांमधल्या सर्वाधिक उंचीच्या कळसुबाई शिखरावर इथूनच जाता येतं. पावसाळ्यात तर या परिसराची शोभा अवर्णनीय असते. तलावाबरोबरच डोंगरदऱ्यांमध्ये खूप फिरायचं असेल तर भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातील नवेगाव बांध गाठायला हवं. तळ्याबरोबरच जंगलही असलेला हा परिसर. या जंगलात फिरून आपल्यातली साहसाची उर्मी जिरवता येते. किंवा तलावाकाठी उभारलेल्या उंच मनोऱ्यामधून परिसरातल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येतो. 3 अत्यंत सुंदर उद्यानं आणि मुलांसाठीची बाग तसंच डॉ सलीम अली पक्षी संग्रहालय देखील इथं आहे. सातपुड्याच्या पर्वतराजीमध्ये उंचावर

असलेलं तोरणमाळ देखील त्या दृष्टीनं आदर्श आहे. धुळे जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील हे ठिकाण इथला यशवंत जलाशय अत्यंत देखणा आहे. महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्यानं आणि 23 अभयारण्य आहेत. साहसाच्या अनुभूतीबरोबर निसर्गवाचन करण्याकरता ही अभयारण्य उत्कृष्ट आहेत. गोंदिया जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातलं नागझिरा हे अरण्य मारुती चित्तमपल्ली यांच्या प्रयत्नांमुळे 1969 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित झालं. दक्षिण विषुववृत्तीय पानझडीचं शुष्क वन या प्रकारात मोडणाऱ्या नागझिरा अभयारण्यात पायी हिंडता येतं, मात्र जंगल खात्याच्या गाईडसोबत. सांबर मार्ग, चितळ मार्ग, बायसन रोड अशा नावांच्या मातीच्या रस्त्यांवरून डोळस भटकंती करताना अनेक रोमांचकारी क्षण वाट्याला येतात. तळ्याच्या काठावर आणि टेकडीवर तसंच जंगलामध्येही वनखात्यानं निरीक्षण मनोरे आणि लपणं बांधलेली आहेत. तिथं थांबून पाणवठ्यावर येणाऱ्या वाघ, बिबटे, रानकुत्री, अस्वल, नीलगाई, चितळे, सांबर, भेकर, कोल्हे अशा प्राण्यांबरोबरच धनेश, सर्पगरुड, वेडा राघू, स्वर्गीय नर्तक अशा प्रकारचे शेकडो पक्षी निहाळता येतात. पदभ्रमंती करत हे जंगल पालथं घालायचं असल्यास साधारण आठवड्याचा कालावधी हवा. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरपासून 45 किलोमीटरवर तर नागपूरपासून 150 किलोमीटरवर आहे. उष्णकटिबंधीय पानझडीचं शुष्क जंगल या प्रकारात मोडणाऱ्या या ताडोबाची शोभा खऱ्या अर्थानं वाढलेली आहे ती विस्तीर्ण जलाशयामुळे. या जलाशयातली मगर हे इथलं खास आकर्षण. त्याशिवाय चौसिंगा, सांबर, रानकुत्री, रानमांजरं, उदमांजरं, वानरं, अनेक प्रकारचे सरडे, सरपटणारे प्राणी आणि विविध फुलपाखरं देखील इथं दिसतात. मोठ्या जलाशयाखेरीज आंबटहिरा, काटेझरी, जामुनबोडी, वसंत बंधारा, पांढरपौनी अशा पाणवठ्याच्या ठिकाणी मचाणं आणि निरीक्षण मनोरे आहेत. तळ्याकाठीत सुंदर निवासस्थानं आहेत. कोळसा आणि मोहार्ली इथंही वनविश्रामगृह आहेत. नागपूरपासून साधारण 65 किलोमीटर अंतरावर जबलपूर रस्त्यावर पेंच नदीच्या दोन्ही तीरावर वसलेलं पेंच राष्ट्रीय उद्यान 1975 राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झालं. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ते विस्तारलेलं आहे. महाराष्ट्रात त्याचं 258 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. त्यामध्ये पेंच नदी आणि डोहांचा तसंच देवलापारा, खापा, रामटेक डोंगरांचा समावेश होतो. जवळजवळ 200 जातींचे पक्षी या परिसरात पाहता येतात. मोरांचं आणि राखी कोंबड्यांचं प्रमाण भरपूर आहे. इथल्या जमिनीत अभ्रकाचं प्रमाण खूप असल्यामुळे सूर्यप्रकाशात जंगलातले रस्ते चकाकताना दिसतात. नागपूर जिल्ह्यातील गोलिया पहाड नावाचं उंच शिखर उद्यानाच्या पूर्व भागात आहे. सिलारी, तोतलाडोह, राणीडोह इथं विश्रामगृह आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या दक्षिणेकडच्या रांगांच्या परिसरात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. यामधून सिपना, खंडू, खापरा, डोलारा आणि गंडगा या 5 नद्या वाहतात. 1597 चौरस किलोमीटरचं हे क्षेत्र साजिरे डोंगर, उंच शिखर आणि खोल दऱ्या यांनी व्यापलंय. या जंगलात सागाबरोबरच घाणेरीच्या घनदाट जाळ्या आणि बांबूची बेटंही खूप आहेत. ढाकणा, तारुबंदा, रायपूर इथं वनविश्रामगृह आहेत. परतवाडा इथं प्रकल्पाचं मुख्यालय आहे. भेकर, सांबर, गवे इथं विपुल प्रमाणात आढळतात. पट्टेवाल्या खारी आणि शेकरूही दिसतात. चिखलदरा ते सेमाडोह रस्त्यावर अस्वलांचं हमखास दर्शन होतं. सर्पगरुड, ससाणा, खाटी, खंड्या, पावशा असे पक्षीही दृष्टीला पडतात. 100 वर पट्टेरी वाघ इथं आहेत असं सांगितलं जातं. इथला गाविलगड किल्ला आणि चिखलदरा या विदर्भाच्या महाबळेश्वराला आवर्जून भेट द्यायला हवी. कोरकू आदिवासींनाही भेटता येतं. सह्याद्रीच्या मुख्य रांगेतले राधानगरी दाजीपूर हे अभयारण्य कोल्हापूर फोंडा रस्त्यावर आहे. कोल्हापूरपासून 48 किलोमीटरवर दाजीपूर आहे आणि तिथून जवळच राधानगरीचं धरण. देश आणि कोकण यांच्या सीमेवरच्या या अभयारण्यात जांभूळ, आंबा, हिरडा अशी वृक्षसंपदा आहे. रानगव्यासाठी ते प्रसिद्ध आहे. रानडुकरं, खवली मांजरं, रानकोंबड्या, बिबटे या प्राण्यांमुळे या अरण्याला पूर्णत्व आलंय. अहमदनगर जिल्ह्यातल्या रेहकुरी गावाच्या 217 हेक्टर परिसरात रेहकुरी काळवीट अभयारण्य आहे. अतिशय चपळ पण अत्यंत भित्र्या काळवीट प्राण्याच्या रक्षणाकरता त्याची निर्मिती झाली. समुद्र सपाटीपासून केवळ 1800 फूट उंचीवरचं हे एक विस्तीर्ण माळरान आहे. पाऊस खूपच कमी असल्यानं इथं मोठी किंवा दाट वृक्षराजी नाही. दूरवर पसरलेली गवताळ कुरणं आणि बाभूळ, अंजन, खैर, बोर अशी काटेरी झाडं झुडूप आहेत.
त्यामुळे मुक्तपणे चरणाऱ्या बेभान

0: उड्या मारत बागडणाऱ्या काळविटांचे कळप सहज नजरेत येतात. ससे, उदमांजर, कोल्हे यासारखे प्राणी आणि मोर, पिंगळा, भारद्वाज यासारखे पक्षीही आढळतात. क्वचित माळढोकही दिसतो. मुंबईतल्या बोरीवली परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अवघ्या 87 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलंय. 1983 मध्ये ते वसलं. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडीचं हे जंगल. मुंबईला पाणी पुरवणारे तुलसी आणि पोवई हे दोन तलाव या क्षेत्रात येतात. या उद्यानात ऐन, शिसम, पांगारा, बांबू, सावर, ताड अशी वृक्षराजी आहे. सावर हे इथलं वैशिष्ट्यपूर्ण झाड. बिबट्या हा इथला प्रमुख प्राणी. सांबर, चौसिंगा, रानडुकर, मुंगूस असे काही प्राणी देखील थोड्याफार प्रमाणात इथं आहेत. काही दुर्मिळ जातींसह 150 निरनिराळ्या जातींची फुलपाखरं इथं दिसतात. इथल्या कृष्णगिरीच्या पायथ्याला कान्हेरी गुंफा आहे, तर माथ्यावर प्राचीन तळ आहे. तिथून संपूर्ण उद्यानाचं विहंगम दृश्य दिसतं. माथ्यावरचं जंगल सदा हरित आहे. खालच्या भागात पानझडीचं, तर वसई खाडीकडच्या भागात खारफुटीचं जंगल आहे. तिथं सुंदर पर्यटक विश्रामस्थानं, सिंहविहारात फिरण्यासाठी मिनी बस, छोट्या आगगाडीतून उद्यानातली सफर, नौकानयन, जंगलवाटांवरचं पदभ्रमण असं सगळं काही आहे. पुण्यापासून अवघ्या 120 किलोमीटर अंतरावरचं भीमाशंकर अभयारण्य पुणे, ठाणे आणि अलिबाग अशा 3 जिल्ह्यात विस्तारलंय. 133 चौरस किलोमीटर क्षेत्रातलं हे अरण्य सदाहरित वर्गात मोडणार आहे. इथल्या उंचच उंच झाडांवर शेकरू खारींचा वावर असतो, किंबहुना त्यांच्या रक्षणासाठीच हे अभयारण्य आहे. गुप्त भीमा, म्हातारबाबाची वाडी, भट्टीचं रान, नागफणी अशा ठिकाणी खूप दाट जंगल आहे. भट्टीच्या रानातून एक वाट आहुपे या आदिवासी गावाकडे जाते. तिथं एक खूप जुनी झाडं असलेली देवराई देखील आहे. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यानं तिथं सतत गर्दी असते. पर्यटकांसाठी आवश्यक त्या सगळ्या सुविधा तिथं आहेत. पावसाळ्यात भीमाशंकर अधिकच खुलतं. पावसाळ्यातलं पदभ्रमण अधिक आनंददायी ठरतं.
1: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं.

0: क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम आता आपण ऐकलात.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
3: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
3: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
4: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
3: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 53 52.
0: आकाशवाणी सोलापूर. आता काही क्षणातच विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सकाळी 10 वाजेपर्यंत
5: पायल को बाद के ईश्वर नान के पायल को बाद के.

0: विविध भारती पर बहती है सुरों की सरिता। घोलती है आपके जीवन में शास्त्रीयता, बारीकियां रागों की, श्रृंगार सुरों का समय बीता, दौर बदले, कायम है संगीत की मधुर पाठशाला। हर रोज सुबह और शाम 6:45 पर संगीत सरिता सिर्फ विविध भारती पर।
1: आपण ट्यून केले FM 103.4 MHz वर आकाशवाणी सोलापूर। सकाळचे 10:00
2: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे,
3: इतकी काय घाई होती
2: अग,
3: आणि छोटी
2: हे तुझ्या नावे, आणि हे माझ्या छकुलीच्या नावे।
3: पण आजी तुझ्या नावेत
4: सगळंच, मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय। उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल।
2: शुभ बोला हो
3: काय।
5: RBI सांगते,
6: जाणकार बना सतर्क रहा।
1: आता प्रसारित करत आहोत चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। चित्रवेला या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूयात वेलकम या चित्रपटातले

वेलकम चित्रपटातल्या गाण्यानंतर आपण ऐकूयात बंटी और बबली या चित्रपटातलं अलिशा चिनॉय, शंकर महादेवन आणि जावेद अली यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत.

0: ते देखील आपने वा
1: मसला अनोळख्यापासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

0: दर्या नोटेशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: चित्रवेला या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकू.

श्रोतेहो, या गीताबरोबरच चित्रविला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफएम बँड 103.4 MHz वरून. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता आमच्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकूयात. बालसभा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील.

नमस्कार बालमित्रांनो, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमचं बालसभा या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करतो. बालसभा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: नमस्कार बालमित्रांनो, काय म्हणता, कसे आहात? क्या बात है, उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या, त्यामुळे मजा मस्ती गमती जमती तर फुल ऑन चालू असणारच माहिती आहे मला. चला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा. लेखक डॉक्टर सुनील विभूते, अभिवाचन केलंय संदीप जाधव यांनी.
1: नमस्कार बाल दोस्तांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? काय आता मस्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, मजा करत असाल, धम्माल करत असाल. पण आज मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलोय अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथांमधील आजची एक कथा, लिओनार्दो द व्हिन्सी यांची. चला तर मग पाहूया. आता तुम्ही म्हणाल लिओनार्दो द व्हिन्सी हा तर चित्रकार आहे, मग या संशोधकांच्या यादीत त्याला कसं बसवलं तेच तर पाहायचंय. चला मग. तर सौंदर्य सम्राज्ञी मोनालिसाची जगप्रसिद्ध कलाकृती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लिओनार्दो द व्हिन्सी हे नाव तरळतं. लास्ट सपर, मोनालिसा, अशा एकापेक्षा एक अभिजात कलाकृतींमुळे एक प्रतिभावंत चित्रकार म्हणून लिओनार्दो द व्हिन्सी प्रसिद्ध आहेत. पण याशिवाय ते एक उत्तम संशोधक, उत्तम अभियंता, उत्तम वास्तुरचनाकार आणि शरीरशास्त्रज्ञ, यासोबतच ते एक गणित तज्ञही होते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शवविच्छेदन, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पोस्टमॉर्टम असं म्हणतो, शवविच्छेदन करून मानवी मेंदूची रचना, हृदयाची रचना यांचा अभ्यास करून त्यांची हुबेहूब चित्रे काढून माहिती लिहून ठेवली. अतुलनीय कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी त्याकाळी अशक्य वाटणाऱ्या परंतु मानवी प्रगतीला हातभार लावणाऱ्या कल्पना चित्रांच्या सहाय्याने मांडल्या. प्रचंड वजने उचलणारी क्रेन, विहिरीतून पाणी उपसणारी मोटर, हेलिकॉप्टर या त्यांच्या काही कल्पना आहेत. लिओनार्दो द व्हिन्सींच्या बालपणातील एक प्रसंग, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण किती यथार्थ आहे हे दाखवतो. बालपणी लिओनार्दोंना चित्रकलेची आणि कोरीव कामाची अत्यंत आवड होती. साप, सरडे, पाली, विंचू, गोम, वटवाघळे, डोळ अशा वेगवेगळ्या प्राण्यांचे निरीक्षण करण्याचा त्यांना छंद होता आणि ते त्यासाठी तासन तास घालवीत. एकदा त्यांच्या वडिलांनी, म्हणजे पिएत्रो द व्हिन्सी हे त्यांच्या वडिलांचं नाव, तर त्यांनी एक लाकडाची फळी देऊन त्याची एक ढाल बनवण्यास त्यांना सांगितली. ढालीवर परंपरागत असणारी चित्रे न काढता एखादे नवीन पण सगळ्यांना चकित करणारं चित्र कोरायचं असं ठरवून लिओनार्दोंनी 3-4 दिवसात एक नवी ढाल तयार केली. त्यांची ती नवी ढाल पाहून वडील आश्चर्यचकित झाले, कारण लिओनार्दोंनी ढालीवर भीतीदायक वाटणारा नवीनच प्राणी काढला होता. तर त्यांच्या या उत्कृष्ट कामाबद्दल वडिलांनी त्यांना शाबासकी तर दिलीच आणि त्यांना विचारलं की या ढालीवरील हा नवीन प्राणी तुला कसा काय सुचला. त्यावेळी लिओनार्दो म्हणाले, मी जे प्राणी पाहत होतो त्या प्रत्येक प्राण्यातील भीतीदायक वाटणारी लक्षणे एकत्र करून हा नवीन प्राणी मी कल्पनेने तयार केलाय. या प्रसंगातून वडिलांना आपल्या मुलातील प्रतिभा जाणवली. लिओनार्दो मधील सुप्त प्रतिभेला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तो एक महान कलावंत बनेल ही दूरदृष्टी बाळगून वडिलांनी लिओनार्दोंना महान कलावंत व चित्रकार आंद्रिय द व्हेरोचिओ यांच्याकडे खास शिक्षणासाठी पाठवलं. पित्याच्या अशा जाणीवपूर्वक प्रोत्साहनामुळे घडलेला एक महान कलावंत म्हणजे लिओनार्दो द व्हिन्सी. तर बालदोस्तांनो, कशी वाटली तुम्हाला ही चित्रकार संशोधकाची गोष्ट? आवडली ना? तर तुम्हालाही अशा गोष्टी आवडत असणारच आणि तुमच्यामध्येही असे काही सुप्त गुण असणारच. तर अशाच सुप्त गुणांना व्यक्त होण्यासाठी मी तुमच्यासाठी दर रविवारी घेऊन येतोय अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा. चला तर मग भेटूया पुढच्या

0: भागात
1: अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा आताच आपण ऐकल्या. लेखक सुनील विभूते, अभिवाचन केलं होतं संदीप जाधव यांनी. मित्रांनो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम हॅलो गम्मत जम्मत. शनिवारी ज्या मित्रमैत्रिणींनी आम्हाला फोन केला, आमच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या आवडीची बालगीतं आम्हाला सांगितली, त्यांचा हा संवाद आणि त्यांची आवडीची बालगीतं घेऊन सादर आहे आजचा हॅलो गम्मत जम्मत.
2: हॅलो, गुड मॉर्निंग.
1: नमस्कार. हॅलो गम्मत जम्मत, काय नाव आहे तुझं आणि कोणत्या शाळेत जातेस?
2: माझं नाव अभिज्ञा शिवराज कुलकर्णी. मी प्रियदर्शनी स्कूल इंग्लिश मीडियम मध्ये जाते.
1: आणि कितवीत आहेस?
2: स्टँडर्ड सेकंड.
1: बर बर, मग आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असतील ना तुला? मग काय गमती जमती करायचं ठरवलंयस सुट्ट्यांमध्ये?
2: आंबे खाते गेम खेळते, आंबे खाते गेम खेळते.
1: अरे वा, बरोबर आहे. उन्हाळा म्हणलं की आंबे तर खायलाच पाहिजेत, हो की नाही?
2: हो.
1: आणखीन काय छंद आहेत तुला? काय करायला आवडतं अभ्यासा व्यतिरिक्त?
2: डान्स आणि खेळायला.
1: अरे वा, खूप छान. तर मग अभिज्ञा, आज आपल्या बालमित्रांसाठी एखादी कविता किंवा गोष्ट सादर करशील का तू?
2: कविता
1: चालेल, म्हण.
2: मोठ

0: पेड़ पर पिछला पैर गिरे धड़ा, झटपट चढ़ने लगे पेड़ पर पिछला पैर गिरे धड़ा।
1: वाह खूप छान अभिज्ञा। तर मग आज कोणतं गाणं ऐकायचं आहे तुला?
0: एकटी एकटी गाबलीस कठीण चिंटू पिक्चर।
1: अरे वा खूप छान, तू बघितलायस पिक्चर, आवडला तुला?
0: हो।
1: काय आवडलं ग तुला पिक्चर मधला? चिंटू आवडला की त्याची ती गँग आवडली पूर्ण?
0: गँग।
1: मग तुझी पण आहे का अशी गँग पंढरपूर मध्ये?
0: आहे आहे।
1: अरे वा, आणि मग तू चिंटू आहेस का त्यांची? वा खूप छान अभिज्ञा, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून। ऐकूयात तुझ्या आवडीचं गाणं। हॅलो गंमत जंमत मध्ये कॉल केल्याबद्दल खूप खूप आभार।
0: थँक्यू।

0: नमस्कार, हॅलो गम्मत जम्मत.
1: नमस्कार, माझे नाव स्वरा अभिलाष वानखडे.
0: नमस्कार स्वरा, कितवीत आहेस तू आणि कुठल्या शाळेत जातेस?
1: मी पहिलीला. माझे शाळेचे नाव कैवी मो मेहता प्राथमिक शाळा धुळे सोलापूर.
0: अरे वा, खूप छान. मग स्वरा, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असतील तर मग काय गंमत जम्मत करायचं ठरवलंयस या सुट्टीत?
1: स्विमिंग पूल लावणार आहे.
0: बर, आणि अजून तुला आवडतं स्विमिंग करायला?
1: हो, खूप आवडतं.
0: खूप आवडतं? अरे वा, अजून काय काय आवडतं तुला? काय छंद तुझे?
1: डान्स करायला आवडतं, गाणं म्हणायला आवडतं, ड्रॉइंग करायला आवडतं.
0: वा, खूप छान. आणि स्पोर्ट्स कुठले कुठले आवडतात? स्विमिंगच आवडतो की अजून पण दुसरे कुठले आवडतात?
1: पळायला आवडतं.
0: मग आता आपले जे श्रोते ऐकतात, आपले जे बालमित्र ऐकतात, त्यांच्यासाठी तू एखादी कविता किंवा गोष्ट सादर करशील?
1: हो.
0: म्हण बरं.
1: ही आमची मनीमा नेहमीच हवा ती लाख उठता बसता गुरगुर कर कुरकुर करते म्याव म्याव सुरूच असते चुगुप चुप घराते ते वटीत नृत्य होऊन जाते.
0: वाव, किती छान. मनीमा आवडते का ग तुला?
1: हो, खूप आवडते.
0: अरे वा, मग आहे तुझ्याकडे, पाळलेस तू?
1: नाही.
0: बरं, ठीक आहे. मग आज कोणतं गाणं ऐकायचं तुला?
1: आई विना मला करमत नाही.
0: अरे वा, खूप छान. स्वर ऐकूया तुझ्या आवडीचं गाणं. हॅलो गम्मत जम्मत मध्ये कॉल केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू.

0: नमस्कार। हेलो मोहम्मद जम्मत।
1: हेलो हेलो,
0: हेलो, कोण बोलतंय? रुद्र,
1: मी रुद्रा बोलते.
0: तुझं पूर्ण नाव आणि शाळेचं नाव सांगशील आणि कितवीत जातोस ते पण सांग।
1: माझं नाव रुद्रा राम भोसले आणि मी तिसरीला आहे, नारायण ई टेक्न स्कूल.
0: बर, तर रुद्र मग आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात ना, मग काय गंमत जम्मत करतोयस?
1: मी मामाच्या गावी आले.
0: मामाच्या गावी गेलायस? कुठल्या गावाला राहतो मामा?
1: दादाशिव कानिगाव.
0: अच्छा, बर रुद्र मला सांग, तुला काय काय आवडतं करायला, काय छंद आहे तुझे?
1: खेळायला आवडतंय.
0: आणखीन?
1: आणखीन चित्र काढायला.
0: बरं रुद्र, तर मग आज आपल्या बालमित्रांसाठी कोणतं गीत ऐकवणारस तू? कोणतं बालगीत ऐकवायचं तुला?
1: नाचवे मोळा, मला हे गीत ऐकायचंय.
0: ठीक आहे रुद्र, हॅलो गंमत जंमत मध्ये कॉल केल्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद.

मित्रांनो, अशाच आणखीनही गमती जमती अनेक बालमित्रांनी आपल्यासोबत शेअर केल्या आहेत, त्या आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. हॅलो गम्मत जम्मत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. मित्रांनो, यासोबतच आजचा बालसभेचा कार्यक्रम आपण समाप्त करूया. हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला संदेशाद्वारे नक्की कळवा. संदेश पाठवण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94225617141. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 94225617141. तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळतील प्रतिबिंब या कार्यक्रमात सोमवारी रात्री 8:15. चला तर मग, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: समूह स्वरातलं बालगीत आता आपण ऐकलं. आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM 103.4 MHz वरून. सकाळचे ठीक 11 वाजलेत. आता आपण ऐकणार आहोत जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत

0: लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातूमध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातूमध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातूमध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी यावर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तीभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात.
2: जमीन,
3: शेतकरी,
2: पाऊस,
3: पाणी,
2: उघडीप,
3: वापसा,
2: पेरणी,
3: लावणी,
2: खुरपणी,
3: निंदणी,
2: कुळपणी,
3: फवारणी,
2: खतावणी,
3: कापणी,
2: छाटणी,
3: काढणी,
2: उफणणी,
3: पाखडणी,
2: प्रगत
3: शेतकरी,
2: गावकरी,
3: मंडळ,
2: आकाशवाणी,
3: सोलापूर,
2: दररोज
3: सायंकाळी 7:30 वाजता.

0: माझं तुमचं प्रत्येकाचं सर्वांचं गावकरी मंडळ।
1: श्रोत्यांनो, सकाळचे 11:06 झालेली आहेत। या जाहिरात प्रसारणानंतर आपण आनंद घेणार आहोत मराठी गाण्यांचा।
2: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात ओपीडी फी पूर्णपणे मोफत।
3: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा।
2: मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार

0: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात ओपीडी फी पूर्णपणे मोफत.
1: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
0: मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
1: मोबाईल 9372707100.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
3: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
4: श्रीकृष्ण गुरुकुल। सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
3: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
4: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
5: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
6: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 53 52।
1: गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि बालमनावरील संस्कारांसाठी SPM इंग्लिश स्कूल मध्ये नर्सरी ते 7वी साठी प्रवेश सुरू। शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित CBSE बोर्डाची SPM इंग्लिश स्कूल, हरिबाई देवकरण प्रशाला परिसर, होम मैदानासमोर, सोलापूर।
7: श्रोतेहो, आता मराठी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत संत नामदेव महाराजांचा अभंग। सुरेश वाडकरी यांच्या स्वरामध्ये संगीत आहे चंद्रशेखर गाडगीळ यांचं।

0: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर. लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर. लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
1: मोबाईल 84008 803 719 आणि 02172622.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्हीआर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
6: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ते संदीप खरे यांची रचना त्यांच्याच स्वरामध्ये.

तडक कळमला यावी तिला कळावे तडक कळमला यावी तिला कळावे तडक घायाळाला मिळू घायाळाला मिळू एक घायाळ नजर हाय देवा मला रोज एक अपघात कर देवा मला रोज एक अपघात कर.

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात. वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरातले हे गवळण.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो।
1: चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम,
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. या जाहिरात प्रसारणानंतर आनंद आपण घेणार आहोत हिंदी गाण्यांचा. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ.

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
3: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
2: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
3: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
3: अरुण नरखेडकर अंदर.
2: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
4: चलो निकले क्या?
5: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
7: प्रवेश प्रवेश प्रवेश. एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेज मधूनच ऑनलाइन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. या वर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
8: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
9: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
8: मोबाईल 93-72-707-100.
10: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
11: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
12: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.
0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
13: सकाळचे 11:34 झालेले आहेत. आता हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूयात फरहत शहजाद यांची गझल. लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये, संगीत आहे मयुरेश पै यांचं.

अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत एमडी रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय. ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल. ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर. मोबाईल 99220 30363 किंवा 94226 32200. सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत

0: अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवा ही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
2: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
3: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
2: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडणे. संपर्क 87 4003 4008.
4: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
5: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
4: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
5: हे दागिने त्यांच्याकडूनच आणलेत.
6: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
0: सोलापूरचे पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण मनगोळी यांच्या दत्त चौकातील मनगोळी हॉस्पिटलमध्ये मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत लिव्हर तपासणी आणि हिपेटायटिस बी व सी तपासणी शिबिराचं आयोजन केलंय. नियमित किंवा अधूनमधून ड्रिंक्स घेणाऱ्या व्यक्तींच्या लिव्हरची तपासणी अर्थात फायब्रोस्कॅन लिव्हर डॅमेज टेस्ट मोफत करण्यात येईल. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. मनगोळी हॉस्पिटल, दत्त चौक, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 77-45-80-00-18. सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.
7: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कमाल खान यांनी गायलेलं हे गाणं.

0: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता
1: फिजिओथेरपी स्पेशालिस्ट
0: डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
2: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफीड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायुदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
0: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
2: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
0: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
3: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
0: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
0: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
0: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
4: श्रीकृष्ण गुरुकुल.
2: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
0: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
2: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
4: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
2: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52. विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा.
0: अहो, पण कुठं?
2: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना.
0: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती, सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा. दैनंदिन शिल्कीवर व्याज
2: नाही, मुदतीची बाधा
0: नाही, TDS ची चिंता
2: नाही, नूतनीकरणाची गाथा.
0: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
2: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर.
0: मोबाईल 940 51 202 74.
2: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.
5: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूयात कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ मध्यान्हचे 12 वाजतात. आता काही क्षणातच वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला वनिता मंडळ.
1: नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, डोळ्यांना बोलता जरी येत नसलं तरी राग, लोभ, आनंद, दुःख, नाराजी, तिरस्कार, प्रेम आणि एखाद्या विषयीचं मत हे सर्व मात्र चांगलंच दाखवता येतं. यालाच डोळे बोलके आहेत असं म्हटलं जात असावं कदाचित, पण ते भाव आपल्याला ओळखता आले पाहिजेत हे मात्र निश्चित. मग त्यासाठी आपण मनकवडं असावं लागतं. तिथे शब्दांची गरज नसते, गरज असते ती समोरच्याला फक्त पाहता क्षणी वाचता येण्याची. या विचारासह मैत्रिणींनो गळूयात आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकूयात विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदरगे

0: यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या भेटी घेत असतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर ज्या आपल्या मैत्रिणींच्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल यासाठी आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नरत असतो. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्राध्यापिका उर्मिला प्रकाशराव भांदर्गे यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. समुपदेशक म्हणून त्या आज कार्य पार पाडत आहेत. तेव्हा सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, तुम्ही सध्या एक समुपदेशक म्हणून जबाबदारी पार पाडत आहात आणि आपण बघतोय की सध्या प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत समाजात अनेक समस्या आहेत. मग त्या पालकत्वाच्या आहेत, बालकांच्या आहेत, प्रौढांच्याही आहेत, मानसिकतेविषयी आहेत, मानसिक आजारांविषयी आहेत, त्या व्यतिरिक्त वैयक्तिक जे नातेसंबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत ते दृढ करण्यासाठी आहेत. ही जी वेगवेगळी मानसिक आंदोलनं किंवा मानसिक क्रिया आपल्या जीवनामध्ये घडत असतात त्यात आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. मग यातून बाहेर पडण्यासाठी एका समुपदेशकाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वपूर्ण अशी भूमिका आहे जी की तुम्ही सध्या अतिशय हिरहिरीने पार पाडत आहात. आणि आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम पालकत्व कसं आजच्या पालकांनी निभवावयास हवं याविषयी आपल्याला आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य असं मार्गदर्शन आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं आहे. विशेष बालकांसाठीही असणारं तुमचं कार्य खरोखर खूप महत्वपूर्ण असं आहे. त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा असा वाटतो की विशेष बालकांचं पालकत्व सांभाळत असताना पालकांनी कशाप्रकारे ती जबाबदारी उत्तमरित्या सांभाळणं आणि पार पाडणं आवश्यक आहे बरं?
1: आता यामध्ये उत्तमरित्या पालकांचं पालकत्व इथं मुलांच्या विकासासाठी उपयोगी पडावं यासाठी विशेष बालकांच्या पालकांनी स्वतःला ज्या वेळेमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवलेले त्या वेळेतून स्वतःला फ्री करणं गरजेचं आहे. कारण त्यांचा 24 तासांचा वेळ त्यापैकी किमान 17 ते 18 तासांचा वेळ हा पालकांचा त्यांच्या मुलासाठीच लागावा. कारण प्रत्येक वेळ प्रत्येक सिच्युएशन जो बदल आहे मायक्रो लेवलचा त्या मुलांमध्ये होणारा जो बदल आहे बदल काउंट करणं आणि बदल काउंट करून दुसऱ्या स्टेजपर्यंत नेणं हे एक थोडंसं बाय ऑब्झर्वेशनचं काम असतं. म्हणून मुलांसाठी पालकांनी आपला भरपूर वेळ द्यावा ह्या पालकांसाठी. याचा अर्थ असा नाही की आपण जे काही करतोय ते सगळं सोडावं आणि त्या मुलांसाठी नाही, तर आपल्याला आपल्या कामाचं जर प्लॅनिंग या पद्धतीने जर करता आलं तर माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलासाठी लागेल, मी मुलासाठी सगळ्या गोष्टी शिकून घेईल, यासाठी जेव्हा पालक तयार होतील तर तेव्हा ते आपल्या मुलासाठी योग्य न्याय देऊ शकतील. दुसरं आहे तर विशेष मुलांच्या पालकांनी हे सगळं शिकून घ्यावं. स्पेशल एज्युकेशन जे आहे ते त्यांनी स्वतः घ्यायला हवं. जसं इकडे पॅरेंटिंग शिकण्याची गरज आहे तसंच इथे प्रोसेसिंग म्हणजे विशेष पालकांनी इथं मुलांच्या पालकांनी ते पॅरेंटिंग शिकणं गरजेचं आहे. त्यासोबतच या मुलांमधील विषम समायोजन ही जी पुढे भीती असते ही मुलं पुढे समायोजित करू शकत नाहीत स्वतःला, त्यामधून पुन्हा त्यांच्या मानसिकतेवरती जो परिणाम होणारा असतो तो परिणाम होऊ नये यासाठी पालकांनी त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थातच संपूर्ण सायकोलॉजी जरीही तुम्हाला शिकणं होत नसेल तरीही आपल्या मुलाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांमधील पूर्णपणे ज्ञान आपण इथं आपल्या मुलाच्या विकासासाठी घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या मुलाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी देणं गरजेचं आहे. ग्राउंडवरती पाठवणं, समाजातील एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जाणं, कार्यक्रमामध्ये जे प्रोटोकॉल असतात ते प्रोटोकॉल त्यांना पाळायला सांगणं किंवा ते दर्शवणं, मुलं जेव्हा बघतील त्यावेळेला ते कृतीमध्ये येतील. म्हणजेच जेव्हा अनुभवातून ऑब्झर्वेशनमधून म्हणजेच कॉग्निशन बेस ऑब्झर्वेशन जेव्हा होईल त्यावेळेला हे कॉग्निशन बेस होणारं ऑब्झर्वेशन हे त्यांच्या कृतीत उतरतं. म्हणून कॉग्निशन बेस ट्रीटमेंट प्लॅन देण्यासाठी स्वतः पालकांनी इथं तयार व्हायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट, मुलांना खूप काही मोठं करायचं नाहीये आम्हाला, परंतु एक सामान्य माणूस परंतु चांगला माणूस होण्यासाठी जे स्किल लागतं त्या स्किलला प्राधान्याने तिथे विकसित करणं गरजेचं आहे. सर्व प्रकारचा विकास त्या त्या वयोगटानुसार मुलांना करण्यासाठी आई ही खूप महत्वाची आहे आणि पर्यायाने पालक म्हणून दोन्ही पालक वडिलांचाही तेवढाच पार्ट इथं येतो जेवढा आईचा येतो. म्हणून पालकांनी पालकत्व निभावत असताना विशेष बालकाच्या पालकांनी स्वतः तयार होणं, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की ही पनिशमेंट आहे तुमच्यासाठी,

0: इट इज नॉट पनिशमेंट. दिस इज द आयडियल जर्नी फॉर युअर लाईफ. आणि ही जर्नी जवळून तरी अभ्यासा. बघा तुमच्या मुलामध्ये एक एक जे बदल होतात आणि त्या बदलांना अनुभवून जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला विश्वाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तो आनंद मिळणार नाही. तो आनंद तुमची मुलं तुम्हाला देऊन जाणार आहेत.
1: खरंच आहे. विशेष बालक आणि त्यांचे जे पालक असतात ना ते खरंच विशेष असतात. कारण त्या पालकांसमोर एक आव्हान असतं आपल्या मुलांचा वाढ आणि विकास योग्यरित्या करण्याचं, घडवून आणण्याचं. आणि तो एक वेगळा वैश्विक अनुभव ते या माध्यमातून घेतात असं म्हणावयास काही हरकत नाही. म्हणून कुठेही या विशेष बालकांच्या पालकांनी ती गोष्ट लो फील मध्ये न घेता एक पॉझिटिव्ह व्ह्यूनी जर घेतली तर नक्कीच ते या
0: अगदी
1: गोष्टीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकतात.

0: ते या
1: अगदी
0: गोष्टीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकतात असं म्हणावयास काही हरकत नाही. पण वयात येणाऱ्या मुला मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्यांचं निराकरण आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात 21व्या शतकाच्या युगात कसं करणं गरजेचं आहे, पालकांनी त्यावर काय नेमका अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण हे खूप खूप मोठं आव्हान आहे आजच्या पॅरेंटिंग समोरचं, हो की नाही.
1: टीनेजच्या मुलांबाबतीत म्हणजे किशोरवयीन मुलांबाबतीत मुलींबाबतीत जर बोलायचं झालं तर मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की ते एक असं फुलपाखरू आहे, धड त्याचे पंखही मजबूत झालेले नाहीयेत आणि धड तो उडण्याचा प्रयत्न थांबवत पण नाहीये. म्हणजे तो थोडासा उडण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला ते उडणं होत नाही, परंतु ती त्याची जी घालमेल अवस्था जी असते ही अवस्था म्हणजे टीनेज. म्हणजे आपण हा वयोगट जर आपण बघितला 13 ते 19 म्हणजे ज्या वयाला टीन लागतं, TEEN 13 to 19 हा वयोगट हा टीनेज मध्ये येतो. आणि ह्या टीनेज मधल्या मुलांच्या समस्या जर बघायचं झालं तर सर्वात मोठी समस्या जी आहे भावनिक समस्या. त्यांना त्यांच्या भावना स्वतः ओळखून त्याच्यावरती नियंत्रण करता येत नाही. कारण ऍज अ सायकोलॉजी आणि बायोलॉजी बेस्ड जर आपण बघितलं तर मुलांची ही एक डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे, कारण त्यांचा पूर्णपणे ज्ञानाचा अनुभव आणि ज्ञानाचा पूर्णपणे विकास आणि त्या विकासाच्या व्याख्या, अनुभव, व्यवहार आणि ज्ञान हे सर्व एकत्रित येऊन जेव्हा एक स्ट्रॉंग निर्णय जे होतो तर ती प्रोसेसची अवस्था आहे. मग ह्या मुलांना वाटतं की आम्ही मोठे झालो तर आम्हाला आता कोणाची गरज नाही,
0: खरंच
1: कोणी आमच्यावरती निर्णय लादू शकत नाही आणि लादलेलं त्यांना आवडत नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या भावना सगळ्यात उच्च कोटीच्या वाटतात, कारण त्यांच्या वयामध्ये त्यानुसार म्हणजे 13 to 19 मध्ये मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन हा एक केमिकल फॅक्टर जेव्हा वाढतो, नव्याने तो इन्क्रीज होतो, त्यावेळेला मुलांमधले शारीरिक बदल आणि मानसिक बदल हे तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये मुलांची अशी समस्या असते, भावना त्यांना समजत नाहीत, चिडचिडपणा तर होतो परंतु चिडचिडेपणा किंवा चिंता असेल, फिअर फॅक्टर असेल, भीती असेल, त्या सगळ्या गोष्टींचा ताण असेल, हे व्यक्त पण नाही करू शकत आणि त्यामध्ये पुन्हा असतं अभ्यासाचं ओझ, पालकांच्या अपेक्षा. मग पालकांनी असं सांगितले असतं, बघ मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढी कमाई केलेली आहे तेवढं तुझ्या मी शिक्षणाला लावतोय, बघूयात तू किती अभ्यास करतोय. म्हणजे ते इनडायरेक्टली प्रेशरच आहे, अपेक्षांचं ओझच आहे ते पालकांच्या. मग हे पालकांचं ओझ हे एक त्यांचं चॅलेंज आहे. पुन्हा करिअरचं आहे, करिअरमध्ये पालक म्हणतात की हे करिअर कर, दुसरं म्हणतात हे करिअर कर, आणि स्वतःची इच्छा ही वेगळीच असते आणि मग कुठंतरी पालकांच्या इच्छेच्या मागे जावं तर तिथे मन साक्षी देत नाहीये, मन तिथे स्थिर नसतं, कारण बाहेरचा पिअर ग्रुप हा वेगळाच असतो, तिथं तो वेगळाच खुणावत असतो मुलांना.
0: खरंच आहे.
1: आणि मग त्या खुणावण्याच्या दिशेने जेव्हा तो जातो त्यावेळेला त्याच्या आईबाबांची जी काही बोलणी त्याला खावी लागतात, तर त्या सगळ्यामध्ये त्याची अशी एक दोलायमान परिस्थिती निर्माण होते आणि मग त्या सतत होणाऱ्या प्रेशरचा त्याच्या भावनांचं ते दमन तो हळूहळू करायला लागतो आणि कधी त्याचा स्फोट होईल हे सांगता येत नाही. आणि मग तो स्फोट कधी तर एकदम चिडणे म्हणा, एकदम रागाने बोलणे म्हणा, एखादी कृती करणे म्हणा. काही मुलं आज आपण पाहतो की टीनेजमध्ये गुन्हेगारी किंवा सुद्धा प्रवृत्तीला लागतात,
0: म्हणजे
1: त्या त्यांच्या भावनांची तिथे ओळखच नसते आणि त्यांना देणं घेणं नसतं की मी काय करतोय हे मला काही माहिती नाही, पण मला करून बघायचंय, ही कृती करावीशी वाटते मला ते करून बघायचंय, हे खावंसं वाटते मला हे खाऊन बघायचंय. म्हणजे तिथं परिणामाची इथे विचार केली जात नाही. म्हणून भावनिक आंदोलन हे खूप मोठं चॅलेंज आहे मुलांचं, कारण अचानक होणारा बदल, शारीरिक मानसिक हा सगळा होणारा बदल आणि त्या भावनांना समजून न घेणारे पालक, अव्यक्तता, आणि मग त्यांना जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं उत्तर सहज ते गुगलला विचारतात आणि गुगलकडून मिळणारं ज्ञान हे परफेक्ट आहेच असं नाही, ते प्रमाणित आहे असं नाही. मग ते ज्ञान जेव्हा अर्धवट ज्ञान मिळतं त्यावेळेला त्या अर्धवट मिळालेल्या ज्ञानामधून ते स्वतःला फार हुशार समजतात मुलं आणि असतातच, परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्वतःची प्रश्नांना उत्तर योग्य पद्धतीने न मिळणं, स्वतःमधील जे काही बदल होतात त्या बदलांना ते शब्दबद्ध करू शकत नाहीत, त्यानंतर समाजामध्ये जे काही त्यांची अपेक्षा असते समाजाकडनं त्या अपेक्षा तिथे पूर्ण होऊ शकत नाहीत. दुसरा भाग इथं आणखी येतो पीअर ग्रुपचा. मग प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या परसेप्शननी वागतं, त्याला त्याचे जसे आई वडील फॅसिलिटी देतात त्या पद्धतीने वागतं, मुलं कम्पेअर करायला लागतात इथे आणि मग इथं स्वतः मुलं त्या एजमध्ये स्वतःला एक लीडरशिप क्वालिटी ही त्यांची जास्त इथं बिल्डअप होते आणि स्वतः एक लीडर म्हणून घेण्यामध्ये

0: त्यांचा खूप आनंद असतो. मग ते घरात लीडर असतात, बाहेरही लीडर असतात, क्लासमध्येही लीडर असतात. मग अशा पद्धतीची लीडरशिप आणि मग ते प्रेझेंटेशन त्यांचं कधी योग्य अयोग्य ह्या प्रकारामध्ये अतिशय कन्फ्युजिंग स्टेज इथं असते. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक नकारात्मकच गोष्टी नाही, परंतु दुसरी बाजू अशी आहे की ह्याच वयामध्ये मुलं असं काही करून जातात की जे पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या त्या गुणांचा असा विकास होतो की त्यावरती त्यांचं पूर्ण लाईफ सेट होतं. आणि म्हणून तो टास्क, ती वेळ आणि ती सिच्युएशन फक्त कॅच करण्यासाठी मुलांना अनुभव घेऊ द्यावेत पालकांनी.
1: खरंच.
0: पण अनुभव जर चुकीचे असतील तर त्या अनुभवांना सांगण्यापेक्षा त्या अनुभवांसाठी पालकांनी त्यांच्या सोबत असावं. याचा अर्थ असा नाही की अनुभव हे चुकीचे आहेत म्हणून पालकांनी अनुभव घेऊ द्यावेत, नाही. तर त्याच्यासाठी त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना संस्कारित करणं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये पालकांच्या सोबत राहणं मुलांनी, हे कसं होईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे. त्यामध्ये आणखी पुढचं चॅलेंज एक येतं की कॅरेक्टर येतं, असे आयडियल कॅरेक्टर्स असतात, मला ह्या ह्यांच्यासारखंच व्हायचंय, मला माझ्या सरांसारखंच व्हायचंय किंवा मला ह्या हिरोसारखंच व्हायचंय वगैरे वगैरे. हे चॅलेंजेस पण तिथं कन्फ्युज स्टेज असते आणि ती हळूहळू त्याच्यामध्ये रियालिटी जेव्हा त्यांच्या समोर येते त्यावेळेला त्यामध्ये बदल पण होतो. परंतु तो काळ अतिशय त्रासदायक आहे असा नाही, परंतु त्याच्यावरती योग्य काम जर केलं तर हे चॅलेंजेस त्यांच्या पूर्ण संधीमध्ये रुपांतरित होऊ शकतात. आणि म्हणून ह्या संधींची वाट मुलं बघत असतात, त्या संधी ह्या काळामध्ये येऊन जातात. म्हणून संधी फक्त आपल्याला कॅच करता आल्या पाहिजेत यासाठी पालकांनी सोबत राहणं गरजेचं आहे, ऍज अ ऑब्झर्व्हर म्हणून.
1: अगदीच. या सगळ्या गोष्टींचा जर खोलवर विचार पालकांमध्ये रुजला गेला तर नक्कीच वयात येताना ज्या काही समस्या पालकत्वाच्या बाबतीत आज पालकांना जाणवत आहेत त्या कुठेतरी कमी होतील असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता आज पालकत्व म्हणजे एक खूप मोठं आव्हानच आहे असं आपण वारंवार म्हणतोय आणि ते खरं आहेच आहे, ते स्वीकारावं लागेलच. पालक म्हणून अनेक समस्या अडचणींना, मुलांची वाढ विकास घडवून आणत असताना तोंड द्यावं लागत आहे आणि विशेषतः वयात येणारी मुलं आणि मुली यांना योग्य असं मार्गदर्शन करणं, त्यांना शिस्त लावणं, वाईट सवयींपासून गोष्टींपासून त्यांना दूर ठेवणं, अशा काही समस्या पालकांच्या समोर आज आपण आवासून उभ्या आहेत हे बघतोय. तर मग वयात येणाऱ्या मुलांचं पालकत्व योग्य प्रकारे कसं पालकांनी पार पाडावं याविषयी अतिशय सविस्तर आपण भाष्य त्यावर केलेलं आहे, परंतु हे कृतीत येणं ही तितकंच गरजेचं आहे. मग ते नेमकं कृतीत कसं पालकांनी आज आणणं गरजेचं आहे, कारण पालकांच्याही काही प्रायोरिटीज आहेत, त्यांच्याही काही वैयक्तिक समस्या आहेत. मग अशा परिस्थितीत त्यांनी कसं ते योग्य प्रकारे कृतीत आणता येईल त्यांना, त्याविषयी आपण काय सांगाल?
0: अतिशय छान प्रश्न आहे मॅडम. जेव्हा आपण हे सगळं बोलतो, बोलणाऱ्यालाही छान वाटतं आणि ऐकणाऱ्यालाही छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, परंतु जेव्हा आपण त्यामध्ये उतरतो म्हणजे जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून पालक होणं जरीही अवघड असलं आजच्या काळामध्ये तरीही तेवढं अवघड नाही जेव्हा आम्ही हे मानसिकदृष्ट्या साक्षर होतो त्यावेळेला. परंतु आज आम्ही फक्त काही गोष्टींची आम्ही जर इथं विचारसरणीमध्ये पुन्हा जर आम्ही गेलो, पुन्हा पुन्हा आम्ही जर विचार केला ह्या सगळ्या गोष्टींचा, तर काही पैलू समोर येतात. तर पहिला पैलू समोर येतो की पालकांनी आपल्या बालपणाशी मुलांच्या बालपणाची तुलना अजिबात करू नये. नंतर आई आणि मुलगी आणि आई आणि मुलगा, त्याचबरोबर आई वडील, ही जी नाती आहेत घरामध्ये, तर ह्या घरामधल्या नात्यांचा एक विशिष्ट संस्कार हा त्या त्या वयोगटामध्ये देणं गरजेचं आहे. वडिलांनी मुलाला आणि आईनी मुलीला, वयात येणाऱ्या मुलींसाठी आणि वयात येणाऱ्या मुलासाठी. कारण आज आपण पाहतो मुलींसाठी खूप काही प्रबोधनपर कार्यशाळा होतात, मुलींना भरपूर काही सांगितलं जातं, परंतु मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाही. वयात येणाऱ्या मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज वडील पालकांनी तयार होणं गरजेचं आहे. त्यासोबतच आज आपण पाहतो की मुलांना आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेणं हे आज काळाची गरज आहे. काही आपले आर्थिक व्यवहार असतील किंवा आपले काही घरातली ऑफिसची कामं किंवा घरातली कामं असतील, तर त्यामध्ये मुलांचा निर्णय जो आहे तो महत्वाचा निर्णय असावा. कारण ह्या काळामध्ये निर्णयक्षमता जेव्हा मुलांची स्ट्रॉंग होते त्यावेळेला त्या निर्णयक्षमतेचं दमन जिथं होणार आहे ते आहे घर. म्हणजे निर्णय आम्हाला द्यावेसे वाटतात मुलांना, परंतु आमचे निर्णयच कोणी

0: लक्षात घेत नाही. मग ही जर भाव असेल तर तिथे भावना दाबली जाते ना, म्हणून त्या निर्णयांना तिथे वेटेज दिलं जावं. मुलांचे निर्णय मुलांच्या निर्णयानुसार त्यांना प्राधान्य देणं. फक्त आपण योग्य अयोग्यता आणि त्या क्षेत्रामध्ये, समजा एखाद्या मुलाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जायचंय परंतु आम्हाला नकोय, पण त्या मुलाच्या निर्णयाचा आदर घेऊन त्याच क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींच्या, तज्ज्ञ व्यक्तींच्या सक्सेसफुल स्टोरीज आपण मुलांना सांगू शकतो, त्या व्यक्तीपर्यंत आपण नेऊ शकतो आणि त्यातले ड्रॉबॅक्स आपण मुलांना सांगू शकतो, त्यातले प्लस पॉईंट काय आहेत हे मुलांना त्यांच्या समोर आणू शकतो. आणि हे जेव्हा पूर्णपणे लेखाजोखा मुलांच्या जेव्हा समोर येतो त्यावेळेला हे चॅलेंजेस आहेत. बघ तू स्वीकारू शकतो का, ही सहज एक होणारी कृती आहे, बघ ही जास्त काळ टिकणारी नाहीये. यामध्ये पुन्हा पुढचे चॅलेंजेस काय असणार आहेत बघ, तू चॅलेंजेस काय असतील ते बघ. आज आपण पाहतो की करिअर मॉडेलनुसार आज प्रत्येक व्यक्तीने, पालकांनी मुलांना करिअर मॉडेल्स क्लिअर केले पाहिजेत. मग विशिष्ट वयोगटापर्यंत त्याचं काय अचीवमेंट असायला हवी, त्याच्यानंतरची काय अचीवमेंट असायला हवी, त्यानंतर 30 वर्षापर्यंत काय असायला पाहिजे, 40 पर्यंत काय असायला हवी, तर अशा पद्धतीचं जे मॉडेल्स आपण मुलांच्या समोर पालकांच्या माध्यमातून जर इथं प्रेझेंट केलं गेलं तर मुलं सहज स्वीकारतात. आयडियोलॉजी ही विशिष्ट वर्तनापर्यंत आहे, म्हणजे मुलांनी स्वतः करून बघण्याची जी काही संधी आहे ती मुलांना पालकांनी द्यावी. ही संधी मिळाली, त्यातले योग्य अयोग्यचे कंगोरे तिथं क्लिअर झाले की बरोबर मुलं आपले निर्णय घेतात आणि मूव्ह ऑन करतात. त्यानंतर पालकांनी मुलांना सतत जे चॅलेंजेस आहेत, छोटे मोठे चॅलेंजेस, आधी छोटे छोटे चॅलेंजेस त्यांना स्वतःला हँडल करू द्यावेत. मग सहज एखादी गोष्ट करायची असेल तर थांब तुझ्याच्यानी नाही जमणार, मी करून देतो, कारण तिथं आपलं आयडियल पॅरेंटिंग हा रोल तिथं येतो, तर तो तिथं रोल कामाचा नाही. छोटे छोटे जे चॅलेंजेस आहेत मुलांनी त्यांच्या आयुष्यातले त्यांनी स्वतः हँडल केले पाहिजेत. तुझा प्रश्न आहे तो तू कर, पण बघा मी आहे तुझ्यासोबत, ज्यावेळेला तुला वाटतं माझी गरज आहे त्यावेळेला तू मला सांग.
1: बरोबर.
0: त्यासोबत छोटे छोटे निर्णय मुलांना घेऊ द्यावेत, त्यांना त्यांचे निर्णय, घरातले छोटे छोटे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. आणि जेव्हा हे निर्णय मुलं घेतील त्यावेळेला त्यांचाही घरामधला जो काही महत्वाचा रोल आहे हा रोल तिथं ऍक्टिव्ह होता, मुलांना अनुभव मिळतात. आणि हे अनुभव जेव्हा मिळतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली मुलं मागच्या अनुभवातून पुढचा अनुभव चांगलाच घेणार आहेत आणि ती पूर्णपणे शहानिशा करूनच मुलं पुढे वर्तन करणार आहेत. म्हणून हे अनुभव घेणं, स्वतःचे चॅलेंजेस स्वतः स्वीकारणं, स्वतःचे निर्णय स्वतः छोटे छोटे घ्यायला लावणं, मुलांच्या सोबत राहणं, को पॅरेंटिंग प्लॅन इथं क्रिएट करणं, मुलांचे मित्र मैत्रीण बनणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा इथं होतील त्यावेळेला एक आयडियल पॅरेंटिंग इथं होईल असं मला वाटतं. मुलांमधला होणारा मानसिक बदल, त्यांच्यातला होणारा शारीरिक बदल, मानसिक आणि शारीरिक बदलामुळे होणारे हार्मोनल जे चेंजेस आहेत ते, आणि त्या चेंजेसमुळे मुलांचे होणारे वर्तन बदल, ते समजून घेऊन मुलांचे आज मित्र मैत्रीण बनणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे आपण आपले रोल क्लिअर करू त्यावेळेला आपलं हेल्दी पॅरेंटिंग होईल असं मला वाटतं.
1: खरोखर मॅडम, आता जाता जाता आणखी एका विषयावर मला प्रकाश टाकावासा वाटतो की आता विशेष पालकांच्या समस्या असतील त्याचं निराकरण कसं असावं किंवा त्याचं निराकरण तुम्ही कसं करता, समुपदेशन कसं केलं जातं, याविषयी सविस्तर आपण जाणून घेतलंय. शिवाय पॅरेंटिंग आजचं कसं असावं, सामान्य बालकांचंही आणि विशेष पालकांचंही, ते कृतीत आपण कसं आणावं पालक म्हणून, हेही आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेतलंय. पण आज आपण बघतोय की पालकांची आणि बालकांची अधिक धडपड आहे ते त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याची, आणि इतकी प्रचंड स्पर्धा आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या की पालक आणि बालक दोघंही स्वतःला हरवून या पाठीमागे धावू लागलेले आहेत. म्हणजे बालक स्वतःचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आणि पालक आपल्या बालकांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अगदी स्वतःला पूर्णपणे हरवून जात आहेत आणि त्यांच्या त्या गोष्टीच्या पाठी लागून त्यात विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय सकारात्मक खरं तर ही गोष्ट आहे, म्हणजे सतत पालक आपल्या बालकांसोबत त्यांच्या शिक्षणासोबत जोडल्या जातात. पण कुठेतरी ही एक दडपणाची बाबही असलेली आपल्याला जाणवू शकते किंवा बालकांच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर एक नवीन शैक्षणिक आव्हान निर्माण करत जाणं हेही त्यांच्यासाठी त्यांच्या वयोगटाचा विचार करता एक दडपणाची बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग अशा वेळी दडपण न घेता पालकांनी आणि बालकांनी कशा प्रकारे हा शैक्षणिक स्तर उंचावावा किंवा ते उंचावू शकतात याविषयी एक समुपदेशक म्हणून काय सांगाल?
0: अगदी बरोबर मॅडम. आज बघतो आपण ज्या व्यक्तीचा पॅकेज जास्त,

0: तो सक्सेसफुल पर्सन
1: खरंच.
0: आणि ज्या मुलाचं पॅकेज जास्त, जो मुलगा विदेशात सेटल झालेला आहे आणि जो मुलगा हायर पोस्ट वरती आहे, त्या पालकांना असं वाटतं की आय एम परफेक्ट पॅरेंट हे तिथं येतं.
1: होय.
0: परंतु आपण काय केलंय, तर मुलांचा सक्सेस आणि आपलं सक्सेस हे त्यांच्या पॅकेजशी आपण कनेक्ट केलेलं आहे, पण इथं इथिक्स येत नाहीत, इथं व्हॅल्यूज येत नाहीत, इथं मॉरल येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यातही पलीकडे जाऊन मुलांच्या भावना येत नाहीत
1: खरोखर.
0: आणि जे मुलांचं जगणं जे आहे ते जगणंच इथं राहत नाही, आणि मग ह्या जगण्याच्या पलीकडची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा म्हणजे शैक्षणिक स्पर्धा. आज आपण म्हणूया अमक्याचा मुलगा हा विदेशात जाऊन एवढा सेटल झाला आणि एवढं पॅकेज त्याला मिळायला लागलं, मग लगेच आमच्या घरामध्ये तुलना सुरू होते. म्हणून पहिल्यांदा मला पालकांना विनंती करावीशी अशी वाटते की आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे, बिलीफ वेगळी आहे, आणि मग जर प्रत्येक मूल जर वेगळं असेल तर त्याची कार्यकौशल्य वेगळी, त्याची कार्यक्षेत्रे वेगळी आणि त्याच्या सर्व क्षमता पण वेगळ्या. आणि म्हणून मुलाला संगोपन करावं, मुलाचा मालक बनू नये. विचार करायला हवा पालकांनी की शैक्षणिक वृद्धी किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे मुलांचं सक्सेस नाही, तर तेच मूल तुमचं एखाद्याच्या संवेदना समजून घेऊन सहवेदनेला जर जात असेल, एम्पथी लेवलला जर जात असेल, तर दिस इज सक्सेस पॅरेंटिंग. मुलांच्या जाणीवा ह्या अधिक विस्तारलेल्या असतील आणि मग त्या जाणीवा इतक्या तीव्र जाणीवा आहेत आणि तो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी जर तो जात असेल, आपल्या आई वडिलांना जेव्हा तो समजून घेत असेल, घरातल्या प्रत्येक सदस्याला तर जो समजून घेत असेल, पण त्याचं शिक्षण नाहीये म्हणजे तुमच्या अपेक्षेनुसार तो शिक्षणाच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, अर्निंग करतोय, फॅमिली तो चालवतोय, पण ते तुमच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, ते म्हणजे ते मूल तुमच्या सक्सेस स्टोरीमध्ये बसत नाही असं अजिबात नाही. तर आज मुलांच्या सक्सेसच्या म्हणजे यशस्वीतेच्या व्याख्या पालकांनीच बदलायला हव्या. आज तुमचं मूल आनंदाने जगतंय ना, हसतंय ना, आज तुमचं मूल आनंदाने तुमची वाट बघतंय ना, म्हणजे ह्या ज्या भावना आहेत ह्या भावनांना संगोपित करत करत मुलगा मुलगी जेव्हा तुमच्याशी वर्तन करते ते खरं सक्सेस. पण आपण एज्युकेशनल ह्या प्लॅटफॉर्म मध्ये मुलांच्या भावनांचा इतका आपण हेट केलेला असतो. पालक महत्वाचे नाहीत, नातेवाईक महत्वाचे नाहीत, पुस्तक महत्वाचं आहे, तुझं एज्युकेशनल प्लॅटफॉर्म महत्वाचं आहे, हे जे आम्ही बिंबवलेले तर हेच मुलं प्रमाण मानतात आणि पुढं ते करिअर आपला तसंच नेतात आणि त्यांना ते करिअरच इम्पॉर्टंट वाटतं, आई वडील इम्पॉर्टंट वाटत नाहीत.
1: अगदी खरं. म्हणजे आपण जे म्हणतोय की आज समस्या निर्माण होत आहेत, वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये, लोक भावना शून्य होत चाललेले आहेत, तर या सगळ्यांचं मूळ जे आहे ते यात दडलेलं आहे हे समजून घेणं आज काळाची गरज आहे. खरंच आहे.
0: म्हणजे मुलांना त्यांच्या भावनांची ओळखच आपण जर होऊ देत नसाल तर त्या तुमच्या भावना कशा ओळखतील.
1: खरंच आहे.
0: संवेदना जेव्हा सहवेदनेमध्ये रुपांतरित होतील त्यावेळेला त्या सहवेदनेचा आम्हाला कुठेतरी तो फील असणार आहे. आम्ही मुलाला खूप मोठं केलंय, खूप पॅकेज पर्यंत पोहोचवले, पण ते मूल आम्हाला विचारत नाहीये बाबा तुम्ही कसे आहात. ज्या काळामध्ये खरी भावनेची परिपूर्तता होणं गरजेचं आहे, ती परिपूर्तताच होण्यासाठी जर तुम्ही पालक म्हणून संधी जर देत नसाल तर त्या भावनांचं निर्मिती केंद्र तिथे थांबवलेलं आहे तुम्ही.
1: खरंच.
0: आणि हे निर्मिती केंद्र जेव्हा थांबवलेलं आहे तर ती निर्मिती त्या त्या वयामध्ये जिथं होत नाही तिथं पुढं अपेक्षा ती तुम्ही करूच नाही. म्हणून पालकांना मला पुन्हा आणखी एक विनंती करावीशी वाटते की भावना काय असतात हे त्यांना जगू द्या, मुलांना जे वाटते ते अनुभवू द्या. अरे तू मोठ्यानी काय हसतोय, आनंद सुद्धा व्यक्त करण्याची प्रोटोकॉल लावतो आम्ही.
1: म्हणजे शिष्टाचाराच्या नावाखाली आज इतक्या गोष्टी वाढत चालल्या की बालकांचं जे बालपण आहे ते जपल्या जातच नाहीये. तुम्ही म्हणालात तसं, ती फुलपाखरं आहेत आणि त्या फुलपाखरांचे पंख तुम्हाला छाटण्याचा अधिकार नाहीये हे आज पालकांना खरंच कळणं गरजेचं आहे.
0: आणि हाही अधिकार नाहीये फुलपाखराचे पंख छाटण्याचा, आणि हाही दुसरा अधिकार नाहीये की जेव्हा सुरवंटाचं फुलपाखरू होतं ती धडपड जी आहे, ती धडपड म्हणजे मी अलगद फुलपाखरू मी बाहेर काढेल ही प्रोसेस होणारच नाही, ते मरून जाते. म्हणून मुलांचे संघर्ष मुलांना करू द्या, त्यांना त्यांच्या त्यांच्या वयोगटानुसार अनुभव घेऊ द्या आणि त्यांच्या सोबत पालक म्हणून ऑब्झर्वर म्हणून राहा आणि त्यांच्या भावनांना इथं न्याय द्या. जोपर्यंत भावनांना न्याय दिला जात नाही तोपर्यंत आपल्याला परिपूर्ण मूल मिळणं
1: खूप
0: आजच्या काळामध्ये अवघड आहे. म्हणून आजचे चॅलेंजेस खूप आहेत. चॅलेंजेस जर बघितले आपण तर ती लिस्ट आपली संपणार नाही. परंतु यासाठी मुलांना

0: त्यांना त्यांचं त्यांचं जीवन क्रिएट करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म तुम्हाला द्यायचा आहे, फक्त एवढंच आठवायचंय की मी या वयामध्ये काय केलं. त्या मुलांना रागवत असताना माझ्यावर जी ह्या वयामधली ही सिच्युएशन मी कशी हँडल केली, फक्त तो प्लॅटफॉर्म. आणि त्यावेळेला मला काय वाटलं होतं, एक मूल म्हणून मला काय वाटलं होतं, त्या संवेदना अगोदर तुमच्या जाग्या होणं गरजेचं आहे. मग मुलांच्या संवेदना आपोआपच जाग्या होतील, सहवेदना त्या झाल्या की पॅरेंटिंग अतिशय आनंददायी प्रक्रिया आहे आणि हे पॅरेंटिंग प्रत्येकाने अनुभवावं, आनंदाने अनुभवावं. भावनात्मक दृष्टिकोनाचा हा एक मोठा गोल होऊ शकतो आणि हा दृष्टिकोन अधिक विस्तारित होऊ शकतो. एक फक्त मला ह्या प्रसंगी मला पालकांना विचारावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना कवेत कधी घेतलेलं आहे, माझा मुलगा म्हणून त्याला हक कधी केलेला आहे, त्याच्या चुकांना तुम्ही किती पदरात घातलेलं आहे. ठीक आहे, चुकांच्या मागची कारणं तुम्ही काय शोधून काढणं, त्याला पनिशमेंट देणं तो भाग वेगळा, परंतु मी तुझ्यासोबत आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना किती वेळेला तुम्ही स्पर्श करता, त्यांच्या पाठीवरून तुम्ही किती हात फिरवता, हे तुम्ही पालकांनो आठवा असं मला ह्यावेळी सांगावं वाटतं.
1: खरंच अतिशय संवेदनशील विषय आहे पण तितकाच महत्वाचा विषय आहे. खूप छान मॅडम, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून तुम्ही अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती सर्व आमच्या मैत्रिणींपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचवलीत. कारण आज पॅरेंटिंग हे जे आव्हान झालंय ते का झालंय, त्या पाठीमागची कारणं काय आहे आणि त्याच्यावरची उपाययोजना काय आहे, हे आजच्या पालकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हे तुम्ही उत्तमरित्या आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलं, खरोखर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील तुमच्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: आपल्याही ऋणात मी राहू इच्छिते, कारण परभणी आकाशवाणी केंद्राने मला ही संधी इथं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनस्वी आभार, धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ, हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आता आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत ऐकूयात परंपरेतून आधुनिकतेकडे, साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो, स्वप्न पाहण्याचं धाडस आणि ते पूर्ण करण्याची जिद्द हाच स्त्री शक्तीचा खरा अर्थ. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांशी आज आपण संवाद साधतो आहोत. त्यांच्या अनुभवातून, विचारातून नव्या पिढीला दिशा मिळेल या विश्वासानंच आपण या मुलाखती प्रसारित करत आहोत. मैत्रिणींनो, त्यांच्या प्रवासातील संघर्ष, यश आणि समाजासाठीचा संदेश आपल्याला नवीन ऊर्जा देईल अशी आशा आहे. तर मैत्रिणींनो, हातमाग, पारंपरिक विणकाम, भरतकाम, रंगकाम यासारख्या तंत्रांना जपत आधुनिक डिझाईन, हलकं कापड, नव्या रंगसंगती आणि ट्रेंडनुसार बदल स्वीकारत, परंपरेचा सन्मान आणि आधुनिकतेचा स्वीकार करत, साडी ही केवळ वस्त्र नाही ती भारतीय संस्कृतीची ओळख आहे हा जणू संदेश देणाऱ्या शिखा कारिगिरी हा ब्रँड जनमानसात पोहोचवणाऱ्या उद्योजकता, नवकल्पना आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिखा अजमेरा या यशस्वी मैत्रिणीशी आज आपण संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, डिजिटल माध्यमांच्या प्रभावी वापरातून स्वतःचा ठसा उमटवत व्यवसायाला केवळ नफ्याचं साधन न मानता सामाजिक परिवर्तनाचं माध्यम मानणाऱ्या शिखा अजमेरा आज आपल्यासोबत आहेत. शिखाजी, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील प्रेरणादायी अनुभव, यश अपयशाची शिकवण आणि भावी पिढीसाठीचा संदेश याविषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल की शिखा अजमेरा या मूळ परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील आहेत. त्यांचं सासर पूर्णा शहरात आहे. सध्या त्यांचं वास्तव्य आपल्या भारताच्या राजधानीत अर्थात दिल्ली शहरात त्या वास्तव्याला आहेत. पारंपरिकतेची जोड देणारा त्यांचा हा व्यवसाय त्या भारतभर आणि भारताबाहेरही अनेक देशांमध्ये आपली भारतीय संस्कृतीची जोड देत त्या पोहोचवत आहेत. तर जाणून घेऊयात त्यांचा हा प्रवास

0: अच्छा अजमेराजी काय सांगाल की आपला हा जो ब्रँड आहे, आपला हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: शिखास कारिगरी, मी एक हाऊस वाईफ आहे.
0: बर.
1: आणि माझं आर्ट हा पॅशन होता.
0: बर.
1: पेंटिंग हे मी आवर्जून करायची माझ्या फ्री टाइम मध्ये. जसं आपण पाहतो की रांगोळी काढतो किंवा दिवाळीच्या सणाच्या वेळेत पेंटिंग होतात घरी. सणवार आले की आपण हे सगळे आर्टिस्टिक वर्क करतच राहतो. तर ह्या ऍज अ गर्ल म्हणून पण ह्या सगळ्या आर्टिस्टिक वर्क मी माझ्या आईकडून शिकून घेतल्या आणि त्याच्यात मला आवड निर्माण झाली. आणि नंतर जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर जेव्हा कधी मध्ये फ्री टाइम असायचं तेव्हा मी हा माझा आर्ट किंवा हा पॅशन मी हा सोडला नाही. तर एक काहीतरी आर्ट केल्यानंतर जसं एक हा एक स्ट्रेस बस्टर असतो. तर महिलांसाठी हा म्हणजे मी आवर्जून सांगेल की स्वतःच्या एखाद्या ह्या पॅशनला ओळखून इंटरेस्टला ओळखून ते तुम्ही दिवसातून अर्धा तास एक तास तरी त्याला द्यायचा म्हणजे त्या तुम्हाला खरंच एक स्ट्रेस बस्टर असते. ते तर ते परत तुमचं ते दिवस किंवा ते दिन आहे किंवा पुढचा दिवस आहे ते व्यवस्थित जातो. तर मुलं जशी मोठी झाली आणि माझ्याकडे फ्री टाइम थोडा जास्त मला भेटत गेला त्याच्यातून हा मी आर्ट थोडा डेडिकेशननी अजून करू लागली. आणि मग पेंटिंग करता करता मग हीच पेंटिंग आपण फॅब्रिकवर करायचं असं माझं विचार होता. जेव्हा जेव्हा कधी पण काही प्रोग्राम असायचा तर मला असं वाटायचं की काहीतरी आपण डिफरंट घालायचं, काहीतरी डिफरंट दिसायचं, लोकांपेक्षा वेगळं करायचं किंवा काहीतरी थीम त्याच्यात टाकायची त्या सणानिमित्ताने. तर असं आधी मी माझ्या साड्यावर म्हणा किंवा माझ्या फॅमिलीच्या ड्रेसिंगवर ते करत यायची. नंतर हा डेडिकेटेडली मी सुरू केला की साड्यांवर फॅब्रिकवर वेगळे वेगळे फॅब्रिक टी शर्ट कुर्ता किंवा साडीज ब्लाउजेस आहे त्याच्यावर मी हे हँड पेंटिंग करायची. आणि मग त्याच्यातूनच हा एक थोडा त्याला बिझनेसचा अँगल आलाय. मी बिझनेस तर नाही म्हणणार ह्याला अजून पण हा एक आर्ट पॅशन समोर ठेवते मी सध्या तरी.
0: अच्छा, किती दिवसांपासून आपण या व्यवसायामध्ये उतरला?
1: 3 वर्ष झाले आता मला ह्याला तुमच्या समोर किंवा इंडिया समोर जगासमोर आणण्यासाठी 3 वर्ष झाली आता.
0: आणि आम्हाला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही परभणी जिल्ह्यातल्या आहात. पूर्णा शहरामधला आपण होमटाऊन आहे आपलं आणि सध्या आपण दिल्लीमध्ये वास्तव्य करत आहात. आणि नुकताच सूरजकुंड 2026 क्राफ्ट मेला जो झाला होता त्यामध्ये देखील आपला हा जो ब्रँड आहे शिखास कारिगरी त्यामधून आपण हँड पेंटिंग केलेल्या साड्या सादर केल्या होत्या. हा जो क्राफ्ट मेला होता यातला अनुभव काय सांगाल आपण, कसं आपण त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथे काय काय अनुभव आले आपल्याला?
1: सूरजकुंड हा एक इंटरनॅशनल क्राफ्ट मेला आहे. तिथे हस्तकला किंवा हाताने बनवलेल्या वस्तू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर लोक येतात तिथे ते सादर करतात. मी मागच्या वर्षी पण सूरजकुंडशी जुळली होती. तिथे मागच्या वर्षी पण मी हा फॅशन शो केला होता आणि त्याला जेवढा प्रतिसाद भेटला तिथे तर त्याचंच हा सेकंड व्हर्जन आहे. फॅशन शो आपला हा मेनली साड्यांसाठीच असतो, साड्यांवरच असतो. साडी ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि लेडीजचा हा जो पेहराव आहे तर तो फक्त एक ड्रेसिंग नाहीये, ते आपली भारतीय संस्कृती पण आपण दर्शवतो त्याच्यातनं. ब्रँडचा मेन उद्देश आहे हँडलूम साडीज आणि त्याच्यावर पण हँड पेंटिंग. म्हणजे भारतामध्ये एवढ्या कला आहेत आणि भारतात एवढे आर्टिझन्स आहेत, एवढे विवर्स आहेत, ते एवढे मेहनत करून वेगवेगळ्या साड्या वीव करतात. म्हणजे पैठणी आहे, नारायण पेठ आहे किंवा असे खूप सारे बनारसी आहे, खूप सारे वेगळे वेगळे विविंग्स आहेत. तर ह्या विविंग्सवर मी माझं पर्सनल टच दिलं हँड पेंटिंगचं. तर आधी तर मी मॉडर्नाइज पेंटिंगच करायची पण दिल्लीमध्ये राहिल्यावर तिथे जेवढे एक्झिबिशन्स किंवा तिथे एवढे आर्टिस्टिक एक्सप्लोर होतो आपला तिथे देशातून विभिन्न कॉर्नर कॉर्नरहून खूप आर्टिस्ट येतात. ते त्यांचे वेगळे वेगळे आर्ट दाखवत असतात. तर जसं हँड पेंटिंगमध्ये पण फक्त मॉडर्न पेंटिंगच नाहीये तर त्याच्यात ते पिछवाई, गोंडा किंवा मधुबनी तुम्हाला माहिती असेल. तर ह्या पण खूप आर्ट आहेत ज्या आपण भिंतीवर पाहतो किंवा कॅनव्हासवर पाहतो. तर ते मला असं वाटलं की ते फक्त भिंतीवर न राहता आपण जिवंत असं त्याला अंगावर परिधान करून घालू शकतो, फिरू शकतो, असं लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा आर्ट वेगवेगळ्या आर्टिस्टचा. तर मग तेव्हा तिथे मी ते 100+ आर्टिस्ट आता मी त्यांच्याशी जुडलेली आहे. तर त्या आर्टिस्टशी जुळून त्यांना फॅब्रिक प्रोव्हाइड करून, हँडलूम फॅब्रिक प्रोव्हाइड करून त्यांना मी डिझाईन्स वगैरे प्रोव्हाइड करते आणि ते आपल्यासाठी वेगवेगळ्या आर्ट्स त्याच्यावर उतरून आपल्याला देतात.
0: बर बर. तुमची ही जी कला आहे हे आवडीतून निर्माण झालेली आहे नाही का?

0: काय सांगाल बरं की साड्यांवर हे आपली जी भारतीय संस्कृती आहे, जसं आपण आता म्हणालात की भिंतींवर कॅनव्हासवर आपण ह्या ज्या पारंपरिक पेंटिंग बघत होतो त्याच तुम्हाला साड्यांवर का उतराव्याशा वाटल्या? म्हणजे इतक्या सगळ्या पेंटिंग्स आहेत, आपण मॉडर्न पेंटिंग बद्दल पण बोललात, तर ह्या पारंपरिक पेंटिंगचं असं काय वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला खेचलं ज्या पेंटिंग्सनी आणि त्याचा व्यवसायामध्ये तुमच्या ब्रँडमध्ये त्याचं रुपांतर झालं, याबद्दल काय सांगाल?
1: मॅडम, ऍक्च्युली इंडियाचा हा आर्ट मला असं वाटतं की अजून पण लोकांसमोर पूर्णपणे आलेला नाहीये. म्हणजे आता मी दिल्लीमध्ये राहते म्हणून पण तुम्ही म्हणू शकता की मला थोडं त्याचं एक्सपोजर भेटलंय. म्हणजे काही गिण्याचुण्या लोकांनाच माहितीये की वारली पण हा एक आर्ट आहे किंवा पिछवाई एक आर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त चित्तारा आर्ट आहे, गोंदा आर्ट आहे, किंवा वेस्ट बेंगॉलचा कालीघाटी आर्ट आहे. तर आय एम शुअर की काही जणांना हे आर्ट आहेत इंडियाचा हे माहिती पण नसणार. तर हेच आर्ट जर आपण त्या त्या भागात किंवा त्या त्या स्टेट्समध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या दिसतात. तर त्या कुठे दिसतात? तर त्या भिंतीवर दिसतात किंवा कॅनव्हासवर दिसतात किंवा टेम्पल्समध्ये जातो तेव्हा त्या टेम्पलच्या त्या पिलर्सवर म्हणा किंवा वरती टॉमवर म्हणा ते आपल्याला दिसतं तसं. तर हेच आर्ट मला असं वाटलं की आता ह्याला एक जिवंत आपण काहीतरी रूप द्यायचं आणि ते फक्त पेंटिंग किंवा कॅनव्हासद्वारेच लोकांपर्यंत पोहोचणार असं जरुरी नाहीये. तर आपण एक ते ड्रेसेसवर किंवा स्टोल्स आणि सारीज आहेत त्याच्यावर पण आपण उतरवू शकतो त्या आर्टला. आणि आजकाल ते ट्विनिंग किंवा थिमेटिक डिझाईन पेंटिंग सारीज ड्रेसिंग हे खूप फॅशनमध्ये आहे. तर त्याच्यातून असं मला वाटलं की काहीतरी आपण हे असं करू शकतो साड्यांवर किंवा फॅब्रिकवर मेनली. तर त्याच्यातूनच ही कल्पना आली.
0: शिखाजी, तुम्ही एक महिला उद्योजिका तर आहातच, शिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहात आणि कंटेंट क्रिएटर पण आहात. याचाच अर्थ तुम्ही डिजिटल मार्केटिंगशी जोडल्या गेलेल्या आहात आणि मला वाटतं की डिजिटल मार्केटिंग मधून तुम्ही तुमचा ब्रँड तुमचा व्यवसाय हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. कारण आपण बघतो आहोत की हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येक जण ह्या डिजिटल सगळ्या सोशल मीडियावर पडलेलाच असतो.
1: बरोबर.
0: आणि तिथूनच मग अशा छान छान कलांचा उगम होत राहतो. कळतात अगदी कानाकोपऱ्यामध्ये भारतामध्ये कुठेही कोणी असेल तर त्याला, म्हणजे कन्याकुमारीमध्ये जर असेल तर त्याला दिल्लीतली कला कळते. असंच तुमचा कंटेंट क्रिएटर तुम्ही असल्यामुळे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे ही कला मला वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचती आहे. तर या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करता?
1: जसं आपण आधी असंच हसत खेळत म्हणत होतो की मीडियाशी काही लपलेलं नाहीये म्हणून, तर तसंच ते मीडियामुळे पण मला हा काही तुम्ही बोलू शकता की हा आर्ट माझ्यापर्यंत पण आला आहे. आणि तेव्हा मला वाटलं की हा आर्ट मीडिया हा एक खूप कनेक्शन आहे दुसऱ्या लोकांशी संपर्क मध्ये येण्याचा किंवा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर ह्याला प्रदर्शित करण्याचा. तर सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म किंवा मोबाईलचा जेवढे मिसयूज आहेत तेवढे युजेस पण खूप छान छान आणि जास्त आहेत. तर त्याचा आपण चांगल्या कामासाठी किंवा भारतीय हे जे कलावंत आहेत त्यांना पोहोचवण्याचं जर आपण या मोबाईल तर्फे किंवा या सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग तर्फे करू शकलो तर खूपच छान, त्यांना पण एक नवीन ओळखच भेटेल.
0: अगदी. काय सांगाल बरं शिखाजी की सूरजकुंड इथे जो क्राफ्ट मेला झाला आता नुकताच त्याची दखल आकाशवाणीनं पण घेतलेली आहे आणि आपण पूर्णेच्या आहात तर परभणी आकाशवाणी केंद्रावरून आज आपली मुलाखत होती आहे. तर आपल्या या व्यवसायाविषयी खास आपण मैत्रिणींना काय सांगाल की अगदी छोट्या गावापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज इतक्या नॅशनल लेवलपर्यंत गेलेला आहे, तर काय सांगाल मैत्रिणींना? आपल्याला कसं वाटतं आपल्या या व्यवसायाबद्दल अगदी पुणेपासून ते दिल्लीपर्यंत हा प्रवास कसा उलगडत गेला, थोडक्यात काय सांगाल?
1: मी बेसिकली मी आज पण मी एक उद्योजक आहे किंवा मी हे बिझनेस सुरू केला आहे असं मी म्हणत नाही. मी आजही एक हाऊसवाईफच आहे सर्वात आधी. माझ्या मैत्रिणींना हे सांगावं वाटते की आपल्याला एक इंटरेस्ट आहे आपल्या मनात कुठे ना कुठे, ना आपल्याला माहितीये की आपल्याला काय आवडते. आपण लोकांसाठी जगताना किंवा फॅमिलीसाठी जेव्हा आपण टाइम देतो तर आपण स्वतःला विसरून जातो. पण जर तो थोडासा अर्धा एक तासाचा जो एक टाइम आपण स्वतःसाठी काढला आणि त्याच्यात जे आपल्याला आवडते ते आर्टच नाही तर ते नृत्य असो किंवा काही ते क्रोशिया वगैरे असो किंवा अजून तुम्हाला काही ऍक्टिंग वगैरे येत असेल, असे खूप सारे हाऊसवाईफ्स आहेत त्यांना वेगळ्या वेगळ्या आर्ट्स येतच असतात, फक्त हँड पेंटिंगच नाही म्हणत मी. तर त्यांनी त्या आर्टला आपला तो समय डेडिकेट करावा. ते बिझनेस आहे माझं.

0: असं मी म्हणत नाही, पण हा जेव्हा केव्हा संधी भेटते तेव्हा मी माझा हे आर्ट समोर आणत असते. जसं आता सूरजकुंड मध्ये ही संधी भेटली आम्हाला, तर एक भारत श्रेष्ठ भारत अशी आम्ही थीम ठेवली त्याची. तर ह्याच्यामध्ये आता साडी हा आपला भारतीय संस्कृतीचा एक वारसा आहे आणि ते सगळ्यांसमोर मांडताना मला म्हणजे खूप प्राईड वाटलं. म्हणजे साडी म्हणजे काय, एक 6 मीटर फॅब्रिकच आहे, ते कुठे पण स्टिच नाहीये, ते एकदम फ्लुईड ड्रेस आहे, तुम्ही त्याला कसंही परिधान करू शकता. फक्त साडी सारखी नॉर्मल साडी पण नाही तर आपण कितीतरी डिफरंट स्टाईलने ती विअर करू शकता. तर मॉडर्न असो किंवा म्हणजे आमच्यासारख्या 40s स्त्रिया असो किंवा आता हे 20s मधले गर्ल्स असो, तर हा 6 मीटर यान, हा 6 मीटर फॅब्रिक तुम्ही कसंही फ्लुईड ड्रेप करू शकता. भारतीय संस्कृतीचा तिथे सूरजकुंड मध्ये जेव्हा आम्ही हा दाखवत होतो शो, तर त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन सिंदूर पण केला होता. तर ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही इंडियाने जो एक आपली छाप सोडली आहे ग्लोबली, तर ते आम्ही दर्शवली त्या माध्यमातून. आणि ट्रायबल एक राऊंड होता त्याच्यात, गावातल्या किंवा आदिवासी स्त्रिया पण त्या ड्रेप कशा व्यवस्थित घालतात आणि किती छान दिसतं ते त्या ड्रेप मध्ये पण, ते पण आम्ही एक राऊंड केलं होतं त्याच्यात. आणि एक हँड पेंटिंगचं राऊंड होतं. हा ही एक संधी खूपच छान आम्हाला समोरून आली आणि आम्ही त्याचा उपयोग केला लोकांपर्यंत पोहोचण्याचा. आणि माझे जे आर्टिस्ट आहेत किंवा वेगळे वेगळे जे आर्ट आहेत इंडियाचे, ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले.
1: मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या दृष्टीनं यश म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हेच तर घर आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात समतोल साधत समाधानानं पुढे जाणं होय. कुटुंबाचा विश्वास जपत, स्वतःची स्वप्न पूर्ण करत आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देणं हीच यशाची खरी व्याख्या कोणतीही गृहिणी सांगेल, होय ना? आणि कोणतीही महिला हेच सांगेल की दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवर, दुसऱ्यांच्या कौतुकावर, दुसऱ्यांच्या प्रशंसेवर आपलं यश हे अवलंबून नसतं. तर खरं तर आपल्या मनातून मिळणारं समाधान आपल्या यशस्वीतेकडे वाटचाल करणार असतं. जेव्हा आपल्या व्यवसायात, जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मनाची जेव्हा समाधानाची पावती मिळते, तेव्हा तेच खरं यश असतं, हो ना?

0: सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. या अनुषंगाने देखील आपण या क्राफ्ट मेलामध्ये आपण एका डिस्ट्रिक्टची कला सादर करायची आहे. कशा पद्धतीने आपण हे सादरीकरण केलं याबद्दल काय सांगा?
1: गव्हर्नमेंटच्या अशा खूप स्कीम्स आहेत. कल्चरल आणि टेक्सटाईल मिनिस्ट्रीने पण आर्टिस्ट लोकांसाठी खूप वेगळ्या वेगळ्या स्कीम्स काढल्या आहेत. आपल्याला थोडंसं स्वतःला अपडेट करून घ्यावं लागते. गव्हर्नमेंट खूप काही काम करते आपल्यासाठी, फक्त आपल्याला थोडी माहिती कमी असते म्हणून आपण त्या राईट प्लॅटफॉर्मवर राईट वेळेला पोहोचू शकत नाही. फक्त एक डिस्ट्रिक्ट नाही तर असे खूप सारे डिस्ट्रिक्ट आहे इंडियामध्ये जे किंवा एक मधुबनी पेंटिंगसाठी फेमस असेल किंवा त्यांना काही एक GI टॅग भेटला आहे कोणत्या एक स्पेसिफिक विविंगसाठी एक हँडलूमसाठी आहेत. म्हणजे त्या त्या डिस्ट्रिक्टची आम्ही ते प्रोडक्ट उचलून मग त्याच्यावर काम केलं. जसं मी एक डिस्ट्रिक्ट मधनं ती सिल्कची साडी किंवा बनारसी सिल्क साडी खरेदी केली आहे. ती प्युअर बनारसी सिल्क हँडलूम साडी आहे, प्लेन आहे. त्याच्यावर मी दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं मधुबनी आर्ट जो वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट मध्ये आहे मधुबनी आर्ट, तर ते मधुबनी आर्ट त्या साडीवर उतरवलं मी. तर त्या प्रकारे तो एक प्रोडक्ट तयार झाला. तर म्हणजे आता हे वेगळे वेगळे मार्ग आहेत.

0: गव्हर्नमेंट स्कीम मध्ये
1: स्वतःची
0: एंट्री केली.
1: म्हणजे पूर्ण अभ्यास करून तुम्ही या क्राफ्ट मेलामध्ये तुमचं सादरीकरण?
0: पूर्ण अभ्यास तर नाही, पण हा आता तेच मी तुम्हाला म्हणत होती की गव्हर्नमेंट असे खूप सारे स्कीम्स आर्टिस्ट लोकांसाठी किंवा जनसामान्यांसाठी घेऊन येत असते, आपल्याला फक्त ते अपडेट स्वतःला ठेवावं लागते त्याच्या संदर्भात.
1: बरोबर. ओके. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड आपण दिलीत, जसं की तुम्ही सांगितलं की भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वेगळी कला आहे.
0: बरोबर.
1: आणि ती कला साडीवरून सादर करायची, एका फॅशन शो मधून त्याचं सादरीकरण करायचं ही काही सोपी गोष्ट नाहीये. याच्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि त्या कलेविषयीचं नितांत प्रेम लागतं, नाही का? आणि यातून मग नवीन उदयाला येतं ते म्हणजे तुमच्यासारखे असे फॅशन शोज, आणि फॅशन शोज मधून त्या वेगवेगळ्या कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं. तर ही आधुनिकतेची जोड देण्याचं स्वप्न आपलं पूर्णत्वास गेलं आहे का? काय वाटतं तुम्हाला? का आणखीन तुम्हाला या क्षेत्रामध्ये नवीन नवीन काही करत राहायचं आहे? काय सांगाल?
0: कारिगरी हा ब्रँड फक्त फॅशन शो नाही करत, तर जसं गोवामध्ये पण मी मागच्या 2 वर्षापासून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे तिथे माझं एक्झिबिशन लावत असते. तर त्या एक्झिबिशनमध्ये आम्ही एक वर्क झोन तयार केला आहे, एक आर्ट झोन तयार केला आहे की जे आणि त्याच्यात यंगस्टर्स खूप येतात. आता यंगस्टर्सना हे नवीन नवीन प्रयोग करायला खूप आवडतात आणि ह्यांना आर्ट संदर्भात म्हणजे हे खूप आजकाल एन्थुझियास्टिक पण आहेत हे यंगस्टर्स. काहीतरी मोबाईलला थँक्यू म्हणावं लागेल कुठे ना कुठे आपल्याला, इंस्टाग्रामला पण, की त्यांच्यापर्यंत हे सगळे आर्ट पोहोचतात. तर त्या एक्झिबिशनमध्ये मी हे आर्ट झोन क्रिएट केले आहे आणि तिथे त्यांना मी स्टोल्स असो किंवा बॅग्स असो किंवा टी शर्ट्स असो असे मी हे प्लेन फॅब्रिक तिथे घेऊन जाते. तिथे त्यांना मी हँड पेंटिंग करायला प्रोत्साहन देत असते. किंवा मागच्या वेळी जर तुम्ही मला विचारणार तर मी पटना इथून माझी एक आर्टिस्ट आहे तिला मी तिथे घेऊन गेली होती, तिला मधुबनी पेंटिंग खूप छान येते. तर तिथे यावेळीच तिने मधुबनी पेंटिंग शिकवली होती सगळ्यांना. तर हा पण एक आयडिया सुपरहिट राहिला होता तिथे, कारण की पेंटिंग करायला सगळ्यांना आवडते, फक्त ना पुश पाहिजे थोडासा की हा तुम्हाला येते आणि तुम्ही करा काहीतरी. तर हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला गोवामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भेटला तर तिथे पण हे खूप सुपरहिट आयडिया राहिली. तर फॅशन शोज नाही तर आम्ही असे एक्झिबिशन्स पण करतो, जसं गव्हर्नमेंटचं ओडीओपी स्कीम होता तर इंडियाला ग्लोबल लेवलवर इंटरनॅशनल लेवल पर इंडियाला आम्ही तिथे ते घेऊन जातात, ते आम्हाला प्रमोट करतात इंडियाच्या आर्टिस्टला. तर आम्ही मालदीव्सला पण गेलो होतो त्या किमच्या अंतर्गत, तिथं मी पाहिलं की लोकांना इंडियाच्या आर्ट विषयी एकदम भयंकर त्यांना म्हणजे आवड खूप आहे आणि एवढं त्यांना एक्साइटमेंट आहे ना की हे असं कसं ते हे आर्ट करू शकतात किंवा असे कसे लाकडी टॉईज असतात किंवा कसे बनू शकतात किंवा हे कोल्हापुरी चप्पल घेऊ शकता तुम्ही, जसं प्राडाने आता आपण म्हणू शकतो तिला कॉपी केली आहे. हे इंडियाच्या आर्ट विषयाने इंडियाच्या वस्तूविषयी लोकांना तिथे खूप जास्त जागरूकता आणि खूप आवड पण आहे. तर मालदीव्स मध्ये पण हा एक्झिबिशन खूप सुपरहिट राहिला होता. इंडियाचा आर्ट प्रमोट करण्याचं काम हे ब्रँड करते आणि इंडियाचा आर्ट असो किंवा आर्टिस्ट असो, आर्टिस्टला मेन एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतं, ते लवकर पोहोचत नाही एकदम लोकांपर्यंत, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम कारिगरी करतोय.
1: तुमच्या आता इतक्या छान या प्रवासामध्ये तुम्ही जसं आता गोव्याचा अनुभव सांगितलात, मालदीवचा अनुभव सांगितलात, कुठलाही व्यवसाय यशस्वीतेकडे जात असताना असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अगदीच आपल्याला यश मिळत नसतं, नाही का? अगदीच सगळं छान अगदी हिट होत नसतं, काही काही खाचखळगे असतात, ठेचा लागतात. तर असे काही अनुभव आपल्या वाट्याला आले होते का?
0: मी परत हाऊसवाईफ परत हा विषय घेऊन जाते. तिला सगळं एकदम सुरुवातीला येत नसतं पण हळूहळू ती शिकते. आता ती छोट्या मोठ्या गोष्टीला प्रत्येक वेळी इलेक्ट्रिशियनलाच बोलवत नाही किंवा नळ खराब झाला तर प्रत्येक वेळी प्लंबरला लगेच फोन करत बोलवत नाही, काहीतरी ती खटाटूप करून चालू करण्याचा प्रयत्न करते. गॅस चालत नाही तर लगेच त्या गॅसवाल्यांना बोलवतं, काहीतरी ती स्वतः साफ करून वगैरे बघते की अरे काहीतरी चुकलं असेल तर आपण करून बघू. तर यश अपयश हे डोळ्यांसमोर न ठेवता एक हाऊसवाईफ कशी काम करते की भाई मला करायचं आहे माझ्या वाटी हे काम आलं आहे आणि मी ह्याला व्यवस्थित घेऊन जाते आणि कम्प्लीट करण्याचा ती प्रयत्न करते. आता त्याच्यानंतर तिला त्याच्यात किती क्रेडिट मिळतो नाही मिळतो, तर जसं ती स्वतःवर घेते तर हे यश अपयश मला नाही वाटत की एक हाऊसवाईफ असं एकदमच सिरियसली घेते तिला. ठीक आहे, सगळेजण अप्रिसिएशन देतात, सगळेजण कौतुक करतात भरभरून आम्हाला, म्हणजे असे तुमच्या सारखे लोक आहेत जसं आकाशवाणीने पण इथे बोलवलं, हे पण आमच्यासाठी यशच आहे. आता फक्त पैसे मिळणे, पैसे मिळाले आम्हाला तर हे जास्त यश झालं ही याची परिभाषा नाहीये.
1: हा.

0: तर हाऊसवाईफचा जो तो माइंड सेट आहे ना, तो जर आपण वापरला इथे तर आपल्याला हे नफा तोटा किंवा पैसे आले नाही आले ह्याच्यावरूनच यश आणि अपयश ठरलं आहे तर असं नाही. लोक येतात, प्रतिसाद देतात, कौतुक करतात, काहीतरी आर्ट करून बघतात, तुम्हाला चांगले दोन गोष्टी बोलून जातात, तुम्हाला पण त्याच्यातून शिकायला भेटते. बस हे खूप आहे.
1: क्या बात
0: हे मस.
1: तर मला वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची, दिल को छू लेने वाली बात आपने कह दी कि पुन्हा तेच की एक सामान्य गृहिणी काय करू शकते, नाही का? तर तुमचा हा प्रवास खरंच मला वाटतं की घरी बसणाऱ्या प्रत्येक गृहिणीनी ऐकायलाच हवा असा आहे. कारण तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की मी एक हाऊस वाईफ आहे आणि मी अगदी घरातील छोट्या मोठ्या कामांपासून सुरू केलेला माझा हा व्यवसाय आज आपल्या भारतीय स्तरावर इतक्या छान छान एक्झिबिशन मधून तुम्ही तुमची कारागिरी, तुमचा छान एक ब्रँड तयार केला आहे आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहात. खरं तर हा प्रवास कोणत्याच एका महिलेसाठी तितका सोपा नसतोच. त्यासाठी कुटुंबाची पण साथ खूप आवश्यक असते, नाही का?
0: बिलकुल. त्यांच्याशिवाय त्यांच्याशिवाय होत नाहीये. जसा तो फ्रेज आहे ना की हर मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है, बट एक औरत के पीछे मेरे पूरे परिवार का, मेन का ज्यादा, मतलब मेरे ससुर जी भी उतने ही सपोर्टिव है. सिर्फ हस्बैंड का या नाम नहीं लेना चाहूंगी, तो मेरे देवर हो या ससुर जी हो या मेरी सास हो, तो पूरे फॅमिली का उतना ही योगदान रहा है. यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि हे सगळेजण मला जेवढं प्रोत्साहन देतात, मला नाही वाटत मला स्वतःहून पण एवढं हे पुश मिळतं.
1: okay.
0: त्यांच्यामुळेच हा पुश मिळतो आणि तेव्हा मी हे करत राहते.
1: क्या बात है. आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीत आलात तुम्ही आणि आपल्या होमटाऊन कडे परत आल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला?
0: आता जसं मला सगळेजण विचारतात की तू म्हणजे दिल्लीहून परत इथे म्हणजे एवढ्यादा हे प्रोग्राम्स अटेंड करायला येतात, तर मी तेव्हा त्यांना हे सांगायचं, मेन एक माणूस जेव्हा बाहेर जॉब करतो किंवा ऑफिसर आहे तर ते त्यांचं ऑफिस आहे ते बाहेर, तर आमचं गृहिणींचं ऑफिस तर हे घरच आहे, तर माझं हे हेड ऑफिस आहे, तर हेड ऑफिस मधून कॉल आलं की मला यावंच लागते. तर मला ऑफिसला भेट द्यावीच लागते घडी घडी.
1: आम्हा परभणीकरांना पण खूप अभिमान वाटतोय की इतक्या आमच्या परभणीची छानशी आमची मैत्रीण आज इतक्या छान स्तरावर, उच्च स्तरावर तिचा हा व्यवसाय नेते आहे. आणि फक्त व्यवसाय हा फक्त प्रोफेशनल परचेसिंगसाठीच नव्हे तर भारतीय संस्कृती, या पारंपरिक संस्कृतीची जोड आपण या आपल्या व्यवसायाला दिलेली आहे. तर मला वाटतं की आजची ही मुलाखत खूप मैत्रिणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे नक्कीच. आणि अनेक मैत्रिणी तुम्हाला ऐकत असतील तर नवीन काही मैत्रिणी या आपल्या व्यवसायामध्ये जोडल्या जाव्यात किंवा त्यांनी असं काहीतरी छान करावं.
0: बिलकुल.
1: तर त्यांना आपण मोटिवेशनल काय सांगाल?
0: आपल्या इंटरेस्टला जोपासा. जेवढा वेळ तुम्हाला तुम्ही दुसऱ्या लोकांना देता तर थोडस, म्हणजे मी तर अर्धा तास पण सफिशियंट आहे असं म्हणेल, पण थोडस स्वतःला द्या. स्वतःला पण ओळखा तुम्हाला काय आवडते. जरुरी नाहीये बिझनेसमध्ये याचं रुपांतर व्हायला पाहिजे, पण ते नक्की तुमच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. कारण की एक वेळ असतो की ती लोकांसाठी काम करते, फॅमिलीसाठी झिजते, एक वेळ येतो की तिला ना म्हणजे मुलं पण बाहेर निघून जातात अभ्यासाला, जेंट्स अजूनही त्यांच्या कामामध्ये बिझी होतात, मग तिला अजूनही फ्री टाइम राहतो, मग नक्की तिला तेव्हा कळत नाही की आता मी काय करायचं, है ना. आता मुलं पण नाही, जेंट्स पण नाही घरी, फॅमिली पण आपल्या आपल्या कामात आहे. तर सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या इंटरेस्टला नका सोडू, स्वतःला अर्धा एक तास वेळ द्या, हेच बोलू शकते मी त्यांना.
1: ओके. शिखा अजमेराजी, आज खरंच वेळात वेळ देऊन आपण कौटुंबिक समारंभातून आज मुलाखतीसाठी खास आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या असंख्य श्रोत्यांपर्यंत आज तुमचे खरंच मोलाचे अनुभव आणि आपला हा यशस्वीतेचा प्रवास आमच्यासोबत उलगडलात. आपण इतका छान भारतीय पारंपरिक संस्कृती आपल्या व्यवसायाला जोड दिलेली आहे आणि इतका छान हा प्रवास आमच्या मैत्रिणींसोबत शेअर केलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: जसं तुम्ही ते डिजिटल मीडिया सोशल मार्केटिंग सांगितलं, तर आम्ही लहानपणापासून आकाशवाणीला ऐकत आलेलो आहोत, तर आम्हाला माहिती आहे की आज नाही तर उद्या आकाशवाणीचा जो आवाज आहे तो पोहोचतोच लोकांपर्यंत. तर तुम्ही म्हटल्यावर मी म्हटलं हो मला तर जायचंय, काही प्रॉब्लेम नाही, मी येऊ शकते म्हणून. तर आकाशवाणी हा एक ट्रस्टेड पार्टनर आहे हाऊसवाईफ साठी, तर आहेच हाऊसवाईफ तर आकाशवाणी म्हणजे लावूनच काम वगैरे करते तिचं घरातलं, तर हा एक ट्रस्टेड सोर्स आहे आमच्यासाठी पण.
1: थँक्यू.
0: थँक्यू, थँक्यू सो मच
1: मैत्रिणींनो. आजच्या या मुलाखतीमधून या यशस्वी मैत्रिणीसोबत

संवाद साधत असताना समारोपाकडे आता वळतो आहोत आपण. मैत्रिणींनो, हातमागाच्या कापडात इतिहास गुंफला, आधुनिक रंगांनी नव्या पिढीला अवलंबलं आणि साड्यांच्या कलेतून जगाला दाखवलं की परंपरा आणि आधुनिकतेचा संगम कसा साधता येतो. मैत्रिणींनो, स्त्री शक्तीच्या तेजानं जग उजळतं, प्रत्येक प्रयत्न प्रत्येक संघर्ष चमकतो. आज आपण यशाचे वेगवेगळे रंग पाहिले, जिथे जिद्द आहे तिथे मार्ग स्वतः बनतो, नाही का. तर मैत्रिणींनो, जिद्द आणि स्वप्नाच्या धाग्यांनी विणलेली ही कथा घराच्या चार भिंतीतून व्यवसायाच्या रंगात फुलली आणि प्रत्येक महिला आपला प्रकाश पसरवू शकते. जिथे प्रेरणा आहे तिथे यश आपोआप उगवतं. याच सदिच्छांसह, याच सकारात्मक विचारांसह मी आपली मैत्रीण सीमंतिनी आपल्या सर्वांचा निरोप घेते. बरं, तर मग मैत्रिणींनो भेटूयात उद्याच्या खास अशाच प्रेरणादायी मुलाखतीमधून. नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. आता मात्र वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांनी घेतली शपथ। बहुमत चाचणी येत्या बुधवारी। आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड। येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक। होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची एचएमएस ड्रॅगन युद्धनौका तैनात। आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं। तमिळनाडूमध्ये टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। विजय यांच्याबरोबर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली। विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, सीपीआयएम, व्हीसीके आणि आययूएमएल यांच्या पाठिंब्यासह 234 सदस्यांच्या सभागृहात 120 आमदारांचा पाठिंबा मिळवलाय। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपट सृष्टीतले अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। 1967 सालानंतर पहिल्यांदाच तमिळनाडू राज्याला बिगर द्रविड पक्षाचे मुख्यमंत्री लाभलेत। राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन होतंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्यात। श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलंय। टीव्हीकेनं येत्या बुधवारी 13 मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितलंय। आसाम विधानसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंत

0: ता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. या बैठकीत सर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या 8 आमदारांनी ठेवला होता. आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनीही सर्मा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा सर्मा यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकार स्थापनेसंबंधीच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची ते भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी 12 मे रोजी होणार आहे. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधल्या नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं त्यांनी उद्घाटनही केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: प्रधानमंत्री आज हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुडेबेलूर ते महबूबनगरनगरच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन आणि सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधन सामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा या गोष्टींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली एचएमएस ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. यापूर्वी फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा तांबड्या समुद्रात पाठवला होता. त्यानंतर ब्रिटननं पश्चिम आशियामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधला समन्वय वाढताना दिसतोय. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीसंदर्भात अमेरिकेचे गृहमंत्री आणि विशेष दूत स्टीव्ह विटकोफ यांनी आज कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी मियामी इथं बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी इराणबरोबरच्या वाटाघाटींच्या मसुद्यावर चर्चा केली. अल थानी यांच्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे टी व्हेन्स यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. याआधी अमेरिका आणि इराणमधल्या युद्धबंदी संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित केलं जाणार आहे. एक आठवडा चालणाऱ्या या शिबिरात मुलांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवली जाणार आहेत. यात विविध भाषांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, इतर भाषांमधलं शब्दभांडार जाणून घेणं, रोजच्या आयुष्यात लागणारे संवाद साधणं

0: आणि सांस्कृतिक ओळख करून घेणं यासारखे परस्पर संवादावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती समाज माध्यमावर मंत्रालयानं दिली आहे. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जातोय. जगभरातल्या लाखो जणांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयंप्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ल्युपसवर कोणताही ज्ञात इलाज नाही आणि या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या दिवसाची यंदाची संकल्पना मेक ल्युपस व्हिजिबल अशी आहे. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकव्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंदमध्ये सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालच्या आणि 17 वर्षाखालच्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली. 15 वर्षाखालच्या गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षितानं कझकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला, तर 37-40, 43-46, 48, 58, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. सामना दुपारी 3:30 सुरू होईल. गुजरात आणि राजस्थानात बहुतांश ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर देशाच्या उत्तर भागात तापमानात वाढ होऊ शकते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची एचएमएस ड्रॅगन युद्धनौका तैनात. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 1:40 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: रायझिंग जालना कार्यक्रमाचं उद्घाटन. जिल्ह्यात 12:86.17 तर 10:85.90 निकाल. आणि घनसावंगी आयटीआयचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: यंदाच्या महाराष्ट्र दिनी जालना जिल्हा निर्मितीला 45 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त रायझिंग जालना या कार्यक्रमाचं महाराष्ट्र दिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जालना जिल्हा औद्योगिक, कृषी आणि सांस्कृतिक विकासाचा महत्वाचा केंद्रबिंदू बनत असून स्टील, बियाणं आणि शेती क्षेत्रात जिल्ह्याने विशेष प्रगती केली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री मुंडे यांनी काढले. नवीन गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून विकासाला गती देण्यासोबतच ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी जालना आदर्श जिल्हा करण्याचं आवाहनही उपस्थित मान्यवरांनी या सोहळ्यात केलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आयोजित रायझिंग जालना उपक्रमाअंतर्गत सुशोभीकरण कामांचं लोकार्पण, जालना सुपर 50 एआय फार्मर्स प्रकल्प आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जालना इथल्या पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात विविध पथकांचं संचलन, पुरस्कार वितरण आणि पोलीस दलास प्राप्त वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. खरीप हंगाम 2026-27 पार्श्वभूमीवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हंगाम

0: पूर्व नियोजन आढावा बैठक नुकतीच पार पडली. खतं आणि बियाणांचा साठा, बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध, पीक कर्ज वाटप यासह अनेक मुद्द्यांचा पालकमंत्री मुंडे यांनी आढावा घेतला. दरम्यान जिल्ह्यात यंदा सुमारे 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचं नियोजन आहे. यासाठी आवश्यक बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागानं दिली. जालना जिल्ह्याचा 12वीचा एकूण निकाल 86.17% इतका लागला आहे. निकालात मुलींची टक्केवारी सुमारे 91% तर मुलांची टक्केवारी 83.41% इतकी आहे. दरम्यान पुनर्परीक्षा दिलेल्या 1,299 विद्यार्थ्यांपैकी 452 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 10वीचा निकालही जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 85.90% इतका लागला आहे. जिल्ह्यातल्या एकूण 31,853 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 31,618 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी एकूण 27,162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील 16वी जनगणना 2 टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत सरकारच्या संकेतस्थळावर डिजिटल स्वगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही मोहीम 1 ते 15 मे 2026 या कालावधीत राबवली जात आहे. नागरिकांनी डिजिटल स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. घनसावंगी इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वर्ष 2023-24 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट आयटीआय हा मानाचा पुरस्कार मुंबईत नुकताच प्रदान करण्यात आला. गुणवत्ता आणि सर्वांगीण कामगिरीच्या निकषांवर आधारित हा पुरस्कार मंत्री मंगल प्रभात लोढा तसंच अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. संस्थेचे तत्कालीन प्राचार्य देवीदास राठोड आणि सध्याचे कार्यकारी प्राचार्य नागसेन सरजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जालना जिल्ह्यातल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँक, पूर्णवादी सहकारी बँक आणि कॅनरा बँक घोटाळ्यातल्या अपहाराची रक्कम सुमारे 40 कोटी रुपयांपर्यंत असल्याचं उघड झालं आहे. परिणामी सध्या या बँकांमधले व्यवहार बंद असल्यानं खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या प्राचीन हस्तलिखितांचं डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या ज्ञान भारतम या महत्वपूर्ण योजनेअंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे. या सर्वेक्षणात हस्तलिखित मूळ मालकांकडेच राहणार असून फक्त शास्त्रीय पद्धतीनं त्यांचं दस्तऐवजीकरण केलं जाणार आहे.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: एक श्रोता कह रहे हैं कि खराब घड़ी भी सही समय बताती है. जी हाँ, दिन में 2 बार बताइए कब कब. और एक श्रोता ने कहा है कि आजकल बहुत बड़ी बड़ी घड़ियां आ गई हैं, न्यू जनरेशन को बहुत अच्छी लगती हैं, पर मुझे छोटी नाजुक सी घड़ी अच्छी लगती है. मॉर्निंग वॉक के लिए सिर्फ स्टेप गिनने के लिए मैं पहनती हूं. घर पर होते हैं तो दीवार पर लगी घड़ी, बाहर जाते हैं तो रिस्ट वॉच जो पतिदेव ने खरीद कर दी है. क्या बात है. दुनिया में माँ वो शब्द है जिसमें पूरी कायनात सिमटी हुई है. माँ का प्यार निस्वार्थ और असीम होता है, जिसे शब्दों में पिरोना आसान नहीं है. हर साल माँ के बलिदान, त्याग और समर्पण के लिए मदर्स डे सेलिब्रेट करते हैं. इस दिन हम सभी अपनी माँ के प्रति सम्मान और प्यार जाहिर करते हैं. वैसे एक दिन की जरूरत नहीं होती, लेकिन इस दिन हम उन्हें महसूस करा सकते हैं कि वे हमारे लिए जीवन में कितनी अनमोल हैं. समय का सुर हर पल बदलता रहता है. कभी उसमें ख्वाबों की मिठास होती है, कभी वीरानियों की सिसकी, कभी मिलन की बहार झनकती है, तो कभी तन्हाई की गूंज. उसके गीतों में माँ की लोरी भी है और जीवन का सबक भी. बचपन की वो शरारतें याद है जब छुपाई हुई टेस्ट कॉपी अचानक सफाई में मिल जाती या डिनर से पहले किचन में हमारी चोरी पकड़ी जाती तब अचानक हवा में तैरती चप्पर रिमोट या गुरुत्वाकर्षण को चुनौती देता वो बेलन प्रकट हो जाता था। हमें सही गलत का फर्क समझाने की उनकी अपनी एक अनूठी

0: भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो। इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है।
1: यानंतर आज प्रधानमंत्री हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन करतील। यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते महबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे। पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल। प्रधानमंत्री आज आणि उद्या गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असून सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण अमृत महोत्सवात ते सहभागी होतील। देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक होत आहे। नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधनसामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा इत्यादींचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे। दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील। पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल। आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे। देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे। मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गरोदर महिलांना पोषण किटचं वाटप खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं। आज ज्या प्रकारची परिस्थिती आहे तिचा सामना फक्त आजच्या माताच करू शकतात असं पियुष गोयल यावेळी म्हणाले। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली। यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व आणि या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली। कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून पोलीस कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे। 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्यावेळी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले सोनावणे यांनी त्यांच्या कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी करण्यात आली। त्या चौकशीत सोनावणे यांनी निष्काळजीपणा दाखवल्याचं तसंच बेजबाबदार वर्तन केल्याचं समोर आल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं। त्यांना नोकरीतून का काढून टाकू नये अशी विचारणा करणाऱ्या दोन कारणे दाखवा नोटीसही त्यांना दिल्या होत्या। त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे। शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकर्व संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं। या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता। ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुष्टीयुद्ध अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे। 15 वर्षांखालील गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षिताने कझाकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला तर 37-40, 43-46, 46-58, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामना होणार आहे। चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दुपारी 3:30 हा सामना सुरू होईल। चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे। छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू

होईल. काल जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी पराभव केला. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणी शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम

यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेच्या आधी होण्याची शक्यता एका खासगी हवामानशास्त्र संस्था स्कायमेटनं वर्तवली आहे. येत्या 12 आणि 13 मेला विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा 14 मे ते 20 मे दरम्यान अंदमानात पाऊस येण्याचा अंदाज होता, त्याऐवजी तो काही दिवस आधीच येण्याची शक्यता आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहतील, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

FM 103.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेत होतात. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी गझल हा कार्यक्रम.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।

0: मोहम्मद अजीज यांनी गायलेल्या या गझलबरोबरच आजचा हिंदी गझल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
3: श्रोतेहो तज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्यविषयक चर्चा आणि उपयुक्त सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवर योग्य मार्गदर्शन. ऐका आरोग्य जागर हा कार्यक्रम दर गुरुवारी रात्री 9:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 5:30 होत आहेत आता युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: युववाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत सदानंद कापडी. ही आकाशवाणीच्या परभणी केंद्राची प्रसारण आहे.
1: हाय गाईज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाला रिझवणारी वाणी अर्थातच युववाणी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व युवा मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. अगदी तसंच वेळेचंही असतं. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण कार्यमग्न आणि आनंदी रहा. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आज आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करणाऱ्या आणि आयपीएस अधिकारी म्हणून निवड झालेल्या युवा मित्राचा यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेअंतर्गत यश संपादित केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.

0: युवा मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करून आयपीएस पदी निवड झालेल्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. दोस्तो, अखिल भारतीय सेवा अंतर्गत भारतातील पोलीस क्षेत्रातील सर्वोच्च पोलीस प्रशासकीय पद म्हणजेच आयपीएस अधिकाऱ्यांचं पद अतिशय सन्मानाचं आणि तितकंच जबाबदारीचं असं हे पद. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयापर्यंत पोहोचण्याची चित्त या चोरावर आपल्या या युवा मित्राने हे उच्च पद प्राप्त केलं आहे. त्याच्या यशाचा प्रवास आपण आता प्रत्यक्ष आपल्या या युवा मित्राशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. तेव्हा दोस्तो, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेअंतर्गत यश संपादित केलेल्या आणि आयपीएस म्हणून निवड झालेल्या बापूसाहेब गायकवाड या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आणि अभिनंदन. आपण जे घवघवीत असं यश या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल
1: खूप खूप धन्यवाद.
0: सर, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रामध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून रुजू होण्याचं किंवा कार्य करण्याचं स्वप्न आपण नेमकं केव्हा पाहिलं आणि स्पर्धा परीक्षेस सामोरं जाण्यासाठीचं जे पहिलं पाऊल होतं ते पाऊल नेमकं कोणतं होतं याविषयी सुरुवातीला आपण काय सांगाल?
1: माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच झालं. चास हे गाव आहे माझं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि आमच्या गावामध्ये माध्यमिक शाळा पण आहे, श्री नृसिंह विद्यालय चास. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. तर शाळेमध्ये असताना काही अधिकारी वगैरे तिथे येत असत आणि त्यांना मान सन्मान वगैरे मिळायचा किंवा त्यांच्या मार्फत बऱ्याचशा मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांचे भाषण वगैरे तिथे व्हायचे. तर त्यावेळेस अधिकारी असतं किंवा अधिकारी झाल्यानंतर समाजात काहीतरी करता येतं ह्या गोष्टींबद्दल थोडीशी माहिती मिळाली. पुढे जाऊन मग स्पर्धा परीक्षा करायची की नाही करायची हा प्रश्न होता, कारण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लगेचच पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेसाठी जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग अगोदर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस मी मुंबई

0: पहिल्या नोकरीला लागलो त्यावेळेस एक सामाजिक कार्यामध्ये स्वतःला गुंतून घेतलं, आमचा ग्रुप तयार झाला आणि मग तिथे आमच्या चर्चासत्र वगैरे व्हायचे आमच्या बाकी मित्रांसोबत. तिथं मग सामाजिक प्रश्नांवर पण आमचं चर्चासत्र व्हायचं, शिक्षण असेल किंवा हेल्थ असेल, आणि त्यामध्ये मग आमचं पुन्हा एकदा तो जो ठिणगी होती ती पडली की नाही, आपण स्पर्धा परीक्षा जर केली किंवा युपीएससी मार्फत आपण जर चांगल्या पदांवर गेलो तर आपल्याला ग्रामीण भागात म्हणा शैक्षणिक क्षेत्रात किंवा आरोग्य क्षेत्रात आपलं चांगलं काम करता येईल. शासकीय ज्या योजना असतात त्या जर चांगल्या पद्धतीने राबवल्या मग त्याच्यासाठी काय काय काम करता येईल याच्यासाठी शोध घेण्याची सुरुवात आम्ही केली आणि तिथे युपीएससी बद्दल आणखी माहिती मग मिळवली. त्याचवेळी आमच्या माझ्या 11-12 असताना एक माझा मित्र होता, तो भविष्यात म्हणजे मी ज्या जॉब करत होतो तर त्याच्या सिलेक्शनची न्यूज पण आली. मग तिथे एक आम्हाला मोटिवेशन असं मिळालं की आपलाच क्लासमेट आणखी एक सिलेक्ट झालेला आहे, त्याच्याकडून थोडीशी बेसिक माहिती मिळवली आणि मग स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं.
1: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की तुम्ही सुरुवातीला जॉब करत होता आणि आपल्या चर्चेमध्ये बोलता बोलता हे कळालं होतं की आपण डिप्लोमा केलेला आहे, म्हणजे आपलं इंजिनिअरिंग डिप्लोमा आपलं झालेला आहे, तर ती ब्रांच कुठली होती आणि एकंदरीतच तुमच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक कार्याविषयी आपण काय सांगाल बरं?
0: मी 3 वर्षाचा जो शासकीय तंत्रनिकेतन मधला डिप्लोमा असतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तो मी केला होता आणि त्या डिप्लोमाच्या बेसिसवर कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात. आमच्या कॉलेजमध्येच बजाज ऑटो आणि L&T या दोन कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले होते. अगोदर माझं बजाज ऑटोमध्ये सुद्धा सिलेक्शन झालं होतं आणि मी 2 ते 3 महिने तिथे काम केलेलं सुद्धा आहे. पॅटर्न प्लांटला मी प्रोडक्शन लाईनला होतो, परंतु त्यानंतर 2-3 महिन्यानंतर मला L&Tचा सुद्धा कॉल आला कारण L&Tने रिझल्ट लगेच डिक्लेअर केलेलं नव्हतं. त्यानंतर मग मी बजाज सोडून मग L&T मध्ये जाण्याचं ठरवलं. मुंबईला मी शिफ्ट झालो आणि तिथेच मग त्या स्पर्धा परीक्षांची जी माहिती मिळाली त्यात कळलं की डिप्लोमावर तर आपल्याला एक्झाम देता येणार नाही, आपल्याला ग्रॅज्युएशन मिनिमम असणं फार गरजेचं आहे आणि कॉलेज करणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मग ज्यावेळेस मला अभ्यास करायचं मी ठरवलं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मी BA ची डिग्री घेतली आणि त्यानंतर BA कम्प्लीट झाल्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि तिथे मला स्कॉलरशिप्स पण मिळाल्या. पहिलं वर्ष मी जामिया हमदर्द युनिव्हर्सिटीमध्ये राहिलो. त्यांची एक फ्री रेसिडेन्शियल स्कीम असते, दरवर्षी ते एन्ट्रन्स घेतात आणि ती एन्ट्रन्स मी टॉप केली होती तर मला 1 वर्षाची फी सुद्धा माफ झाली होती आणि दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाची BARTYची स्कॉलरशिप मला मिळाली. BARTYच्या स्कॉलरशिपमुळे सुद्धा मला तिथं दिल्लीमध्ये राहता आलं. स्पर्धा परीक्षा करत असतानाच मी मास्टर्स डिग्री पण कम्प्लीट केली माझ्या पॉलिटिकल सायन्समध्ये, जी मी मुक्त विद्यापीठातूनच केली, परंतु इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ह्या मुक्त विद्यापीठातून मी केलेली.
1: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की ज्यावेळी तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि तुम्ही जॉबला लागलात, त्यानंतर जॉब सुरू असतानाच सामाजिक कार्याची मुळातच तुम्हाला आवड होती, त्यामुळे तुम्ही एका एनजीओशी जोडल्या गेलात आणि तिकडेही तुमच्या जॉबसोबत तुम्ही तुमचं सामाजिक कार्यही सुरू ठेवलं, त्या तुमच्या कार्याविषयी काय सांगाल बरं?
0: बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण मोठमोठ्या शहरांमध्ये काम करतो तर आपला पूर्ण आठवडा हा एकदम व्यस्त शेड्यूल असतो आपला. मग आमचा जो ग्रुप होता तर आम्ही ट्रेकिंग करायला सुरुवात केली, गड किल्ले वगैरे तिथे जायला सुरुवात केली आणि आमचा ग्रुपचं नाव होतं ट्रेक लव्हर्स. तर आम्ही जे काही 10 ते 15 मुलं होतो मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येक विकेंडला आपण एक विकेंडला आपण ट्रेक करायचा, दुसऱ्या विकेंडला आपण काहीतरी सामाजिक कार्य करायचं. मग आम्ही एनजीओ असेल त्यांना भेटी द्यायला सुरुवात केली. जसं तिथं एक मातोश्री वृद्धाश्रम होतं खडवली इथे, आम्ही तिथे जाऊन आम्ही श्रमदान वगैरे करायचो किंवा आमच्या ग्रुपमध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर तिथे जाऊन साजरा करायचा किंवा तिथल्या आजू आजोबांचे वाढदिवस साजरे करायचे. आम्ही दिवाळी दसरा कुठलाही सण असू द्या आम्ही तिथे साजरा करायचो. त्यानंतर आमच्या एका मैत्रिणीचं एंगेजमेंट सुद्धा आम्ही त्या वृद्धाश्रममध्ये आयोजित केलं होतं बाकीच्या खर्चांना बाजूला ठेवून आणि त्यामुळे तिथून एक थोडासा एक पॉझिटिव्ह आम्हाला भरपूर शिकायला मिळायचं त्या आजी आजोबांकडून. आणि त्यानंतर फक्त वृद्धाश्रम नाही तर इतर ठिकाणी सुद्धा असलेल्या बाकीच्या ज्या संस्था असतील लहान मुलांच्या संस्था होत्या तिथे सुद्धा आम्ही जायचो. तर मग अशा ठिकाणी गेल्यानंतर थोडस चर्चा व्हायच्या, विचारांचं मंथन व्हायचं, विचारांची देवाणघेवाण व्हायची, त्यामुळे या गोष्टींची थोडीशी आवड निर्माण झाली. आणि ट्रेकिंग करत असताना जवळजवळ मुंबईमध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यात लोक आलेले असतात नोकरी करण्याकरता, मग त्यांचे भाषा किंवा संस्कृती यांची देवाणघेवाण होत गेली आणि मग ती एक आवड पुन्हा एकदाशी निर्माण झाली. त्या गोष्टी समाजासाठी काहीतरी करणं किंवा आपलं काहीतरी देणं लागतं समाजासाठी एकमेकांकडूनच आम्ही शिकलो ऍक्च्युली त्या सगळ्या गोष्टी काम करत असतो.
1: खरंच तुम्ही तर एक प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं होतं आणि एक कर्तबगार जबाबदार आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे अधिकारी म्हणून जर तुम्हाला कार्य करायचं असेल जीवनामध्ये तर निश्चितच त्यासाठी एक संवेदनशील मन असणं गरजेचं आहे, समाज कार्यासाठीची एक ओढ असणं तितकंच गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये निश्चितच होत्या, म्हणूनच तुम्ही तुमच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर जॉब आणि सामाजिक कार्य चालू असतानाच

0: तुम्ही तुमची स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू ठेवलीत. सर, आता निश्चितच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ही स्पर्धा परीक्षा अत्यंत कठीण अशा स्वरूपाची असते आणि त्या परीक्षेला सामोरं जात असताना योग्य मार्गदर्शन आणि सरावाचीही तितकीच गरज असते. तेव्हा मग परीक्षेला सामोरं जाण्यासाठीचं जे योग्य मार्गदर्शन होतं ते मार्गदर्शन तुम्हाला कुणाकडनं प्राप्त झालं आणि या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही सराव प्रश्नपत्रिकांचा सरावही कसा करत गेलात? बरं,
1: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जगातील सगळ्यात अवघड परीक्षा म्हणतात. अभ्यासामुळे ही परीक्षा अवघड नाहीये, तर या परीक्षेचं स्वरूप अशा प्रकारचं आहे की प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर ही परीक्षा पास करावी लागते आणि वर्षातून एकदाच होते आणि ही एकंदरीत दीड वर्षांची सायकल आहे. जर समजा तुम्ही 2026 परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला एक वर्ष अगोदरपासून तयारी करावी लागते आणि त्यानंतर मग ती दीड वर्षाची सायकल कम्प्लीट होईपर्यंत जर तुमचं सिलेक्शन झालं जॉईनिंग येईपर्यंत 2027 उजाडलेलं असतं. म्हणजे एका परीक्षेसाठी तुम्हाला 2 ते 3 वर्ष वाट पाहावी लागते आणि त्यामुळे ही परीक्षा अवघड होते, कारण इथं आपला पेशन्स चेक केला जातो, स्ट्रेस चेक केला जातो, आपल्या फायनान्शियल कंडिशन आपल्याला सांभाळायच्या असतात, फॅमिली प्रेशर आपल्याला सांभाळायचा असतो, सामाजिक जबाबदारी आपल्याला पाहायच्या असतात, त्यामुळे ही परीक्षा अवघड होते. दुसरं असं की ज्यावेळेस मी तयारी सुरू केली तर माझा क्लासमेट वैभव गायकवाड जो आता आयपीएस आहे आणि तो आता तेलंगणामध्ये डीसीपी म्हणून काम करतोय, तर तो अगोदरच दिल्लीला गेलेला होता आणि आम्ही डिप्लोमाला असताना एकाच वर्गात होतो, एकाच बेंचवर बसायचो. परंतु मला असं होतं की मला जॉब सोडता येत नव्हता, म्हणून मग मी त्याला सांगितलं होतं की तू अगोदर जात दिल्लीला, ते शिकून घे काय गोष्टी असतील आणि तू मग मला नंतर शेअर कर. तर तो माझ्या अगोदर 1 ते 1.5 वर्ष दिल्लीत गेलेला होता, त्याला जवळजवळ बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या होत्या आणि मग त्याने मला सगळ्या गोष्टी नंतर पास ऑन केल्या. त्यांनी सांगितलं की तयारीमध्ये कुठल्या विषयांवर भर द्यायचा असतो किंवा काय. त्या व्यतिरिक्त सुरुवातीला मला पुण्यातून चव्हाण सर म्हणून आहेत आमचे, प्रवीण चव्हाण सर, त्यांचं मार्गदर्शन मिळालं. एसए किंवा इथिक्स किंवा सुरुवातीला मी मराठी हा विषय होता माझा, तर त्यांचं मार्गदर्शन, सरांचं मार्गदर्शन मला सुरुवातीच्या काळात मिळालेलं आणि त्यानंतर मग युपीएससीची तयारी करताना खरं तर आपण जे 6वी ते 12वी पर्यंत जे शिकलोय तर त्याचाच जास्त आपल्याला अभ्यास करावा लागतो. बेसिक फाउंडेशन जे असं आपण म्हणतो ते मजबूत करण्याकरता मग आम्ही एनसीआरटीचे पुस्तक असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्डाचे पुस्तक असतील ते वाचून आपलं फाउंडेशन तयार केलं. त्यानंतर मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात, तर मी कुठल्याही प्रकारच्या कोचिंगवर अवलंबून न राहता युपीएससीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, म्हणजे मी जवळजवळ 1979 पासूनचे युपीएससीचे प्रश्न जे आहेत ते अवेलेबल असतात इंटरनेटवर, मग मी ते सगळे सॉल्व्ह करत होतो. आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मग रोज 1 ते 2 आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस असायची. बरेचसे टॉपर त्यांच्या कॉपीज असतात इंटरनेटवर अवेलेबल, त्या टॉपर्सने आन्सर कसे लिहिले असतील, उत्तर त्यांचे कसे असतात, त्यावरून मग ते उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे आमच्या चव्हाण सर सुद्धा एक गोष्ट म्हणायचे, युपीएससी म्हणजे दुसरं काही नाही तर मोठी 10वी किंवा 12वी आहे. जसं आपण 10वी 12वीचा बोर्डाची परीक्षा देतो तशीच ही परीक्षा आहे, लेखी स्वरूपात असते मुख्य परीक्षा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे पेपर लिहायचे असतात. इथं फक्त एवढंच आहे की तुम्हाला वेळेचं बंधन आहे आणि शब्दांचं बंधन आहे, त्यासाठी मग ते डेली प्रॅक्टिस आणि आमचं ग्रुप डिस्कशन म्हणा किंवा एकमेकांकडून शिकणं यातूनच बऱ्याचशा गोष्टींची तयारी आमची होत होती.
0: जेव्हा इंटरव्ह्यू विषयी बोललं जातं किंवा इंटरव्ह्यूच्या तयारीची वेळ येते त्यावेळी खरे तारे दिसतात असं म्हणायला काही हरकत नाही, कारण एक तर दिग्गजांची अतिशय बुद्धिमान अशा व्यक्तींची एक टीम आपल्या समोर बसलेली असते, त्यांना आपल्याला फेस करायचं असतं आणि तिथे गेल्यानंतर आपण कसं स्वतःला प्रेझेंट करतो या सगळ्याही गोष्टींना तितकंच महत्व असतं. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही मग मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिलेले होते का आणि तुमच्या इंटरव्ह्यूचा तुमचा अनुभव कसा होता?
1: युपीएससीचा जो इंटरव्ह्यू आहे त्याला खरं तर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात, म्हणजे युपीएससीच्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सुद्धा पर्सनॅलिटी टेस्ट नाव आहे. आता इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये थोडासा फरक आहे. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आन्सर असतात, प्रश्न आणि उत्तर, पण ज्यावेळेस पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते त्यावेळेस तुमच्याशी संवाद साधला जातो, तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू त्यावेळेस चेक केले जातात आणि ते वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी बोलतात. तर याची तयारी मेन्स पास झाल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिने मिळतात पर्सनॅलिटी टेस्टच्या तयारीला, परंतु त्या 2 महिन्यात कधीच तयारी पूर्ण होत नाही. खरं तर पर्सनॅलिटी टेस्टची तयारी ही आपण ज्यावेळेस युपीएससीच्या तयारीला लागतो त्याच वेळेसपासून सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे कसं की आपण आपले छंद जोपासणं, आपल्यामध्ये त्या व्हॅल्यूज इम्बाईब करून घेणं, म्हणजे आपण जीवन जगत असताना बरेचसे मूल्य असतात जसं ऑनेस्टी असेल किंवा इंटिग्रिटी असेल, ह्या मूल्यांना आपण किती जगतोय, मग ते मूल्य आपल्याला आपल्या अभ्यास करताना किंवा कष्ट करताना ते दिसले पाहिजेत किंवा ते आपल्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा जीवन जगताना त्या गोष्टी आपण प्रॅक्टिस करतोय का रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये, ते फार गरजेचं असतं. मग त्यावेळी

0: या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपोआपच येऊन जातात आणि मग त्यावेळेस आपल्याला वेगळं त्यांच्यासमोर वागण्याची गरज पडत नाही. आपण जसे आहे तसे त्यांच्या सामोरे गेलो तर त्यांना कळतं की हा व्यक्ती कसा आहे. आणि जसं तुम्ही म्हटले की दिग्गज लोक तिथे बसलेले असतात. युपीएससीच्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये जे पॅनल्स असतात त्यामध्ये एक चेअर पर्सन त्याला प्रेसिडेंट ऑफ बोर्ड म्हणतात, त्या बोर्ड म्हणतात ऍक्च्युली त्याला. आणि ते युपीएससीचे मेंबर्स असतात आणि बाकीचे जे मेंबर्स असतात ते जे असतात ते वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक असतात, जसं की रिटायर्ड आयएएस ऑफिसर असतील किंवा आयपीएस ऑफिसर असतील किंवा एखाद्या मोठ्या कॉलेजचे युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर व्हाइस चॅन्सलर लोक ते तिथे येऊन बसलेले असतात त्यांच्यासोबत. म्हणजे असे टोटल 5 लोक तुमच्या समोर बसलेले असतात. आणि आपल्यासमोर तसं पाहिलं गेलं तर 5 लोक म्हणजे जवळजवळ 150 वर्षांचा अनुभव आपल्यासमोर बसलेला असतो. जसंही आपण त्या दरवाज्यातून आत जातो त्यांना लगेच कळतं की हा व्यक्ती किती खोल पाण्यात आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचं खोटं वागू शकत नाही, काही बोलू शकत नाही. एवढा मोठा एक्सपिरियन्स देश त्यांनी केलेली असते. तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी मग आपल्याला प्रामाणिक राहणं सुरुवातीपासूनच फार गरजेचं आहे. माझ्या इंटरव्ह्यूचा अनुभव हा फार छान होता. मला जनरली हे सांगावं वाटतं की ज्यावेळेस युपीएससीची पर्सनॅलिटी टेस्ट होते त्यावेळेस एक डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचा असतो, त्याला आम्ही शॉर्टकटमध्ये डॅप म्हणतो. तर डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमी असेल किंवा आपले छंद असतील किंवा आपण एखादा खेळ खेळत असू किंवा आपल्या आई वडिलांचा व्यवसाय असेल या सगळ्या गोष्टींची माहिती त्यामध्ये टाकावी लागते आणि तो फॉर्म तिथे सबमिट होतो आपल्या 1 ते 1.5 महिना अगोदर. तो डॅफ जो असतो तो त्या पॅनल समोर ठेवलेला असतो आणि त्या डॅफच्या बेसिसवर ते आपल्याला प्रश्न विचारतात. फॉर एक्झाम्पल मी मनोबलमध्ये जॉब करतोय तर मला मग त्यांनी मनोबल बद्दल विचारलं की माझा अनुभव कसा आहे, माझ्या L&T मध्ये काम करत असताना मला नॉन मॉनिटरी अवॉर्ड मला मिळाला होता तर मग त्याची पार्श्वभूमी त्यांनी मला विचारली. किंवा एनजीओ मध्ये ज्यावेळेस मी असोसिएटेड होतो तर मला त्याच्याबद्दल विचारण्यात आलं की तुम्ही एनजीओ बद्दल काही टेक्निकल गोष्टी लीगल प्रोव्हिजन्स मला विचारण्यात आल्या, TSR काय असतो त्याच्याबद्दल काय कायदेशीर तरतुदी आहेत त्या मला विचारण्यात आल्या. त्यानंतर माझी पर्सनॅलिटीवर त्यांनी थोडीशी चांगली पॉझिटिव्ह कमेंट केली आणि अहिल्यानगरमध्ये असलेल्या ज्या आर्मीच्या एस्टॅब्लिशमेंट किंवा इन्स्टिट्यूशन आहेत त्याबद्दल मला प्रश्न विचारले. माझा जो आवडता छंद किंवा मी ट्रेकिंग करतो तर त्यांनी माझ्या ट्रेकिंगवर भरपूर प्रश्न विचारले, आवडता ट्रेक कुठला, कळसुबाईवर जे म्हणजे मी मग अशी जे सांगितलं तुम्हाला की ज्या मैत्रिणीची एंगेजमेंट आम्ही त्या मातोश्री वृद्धाश्रममध्ये लावली होती तिथं लग्न आम्ही कळसुबाईवर केलं होतं, कळसुबाई गडावर. तर तो प्रसंग सुद्धा मी तिथं डिस्कस केला आणि त्या प्रसंगामुळे एक असा छान लाईट मोमेंट जसं क्रिएट झाला होता. त्या व्यतिरिक्त आपल्याला करंट अफेअर्सवर फार प्रश्न विचारले जातात, जास्त करून इंटरनॅशनल रिलेशन्सवर प्रश्न विचारले जातात. जसं की युनायटेड नेशन्स आता रिलेव्हंट आहे का किंवा आता ज्या काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या असतात त्यामध्ये भारताचं काय ओपिनियन असतं किंवा मग आपल्या शेजारील देशांचे असलेले आपले संबंध त्यावर एकदम सखोल चर्चा तिथे होते. आणि 30 मिनिट मॅक्सिमम इंटरव्ह्यू चालतो एका विद्यार्थ्याचा.
1: अच्छा.
0: आणि त्या 30 मिनिटांमध्ये ते आपल्या पर्सनॅलिटीचे विविध पैलू ते चेक करतात, आपलं बसणं बोलणं, आपण हसतोय का, कसं हसतोय, किंवा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण मला असं वाटतं की कळत न कळत तिथं होतं. आणि ते 1-2 महिन्यातच तयारी करणं सोपं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे विद्यार्थी ऐकत असतील आणि ज्यावेळेस तुम्ही युपीएससीच्या तयारीला सुरुवात करता त्याच वेळेस तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर सुद्धा काम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे रोज व्यायाम करणं म्हणा, मेडिटेशन करणं किंवा आपले एक छंद जोपासणं, त्या छंदांवर काम करणं, त्याच्याबद्दल सगळी माहिती असणं. आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलं बॅडमिंटन खेळण्याचं लिहितात की बॅडमिंटन खेळतात, परंतु पॅनलमध्ये विचारलं जातं की ती जी शटल असते त्याचं वजन किती आहे, त्याचं साईज किती आहे, किंवा तो जो ग्राउंड असतं त्या ग्राउंडचं डायमेन्शन काय आहे, म्हणजे असे सुद्धा प्रश्न तिथे विचारले जातात आपल्याला. आणि मग तिथं जर आपल्याला सांगता आलं नाही मग त्यांना असं वाटतं की हा खेळतोय पण याला जो खेळ खेळतोय त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही.
1: बरोबर.
0: अशा पद्धतीने तो पर्सनॅलिटी टेस्ट आहे ऍक्च्युली. आणि मला या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये मला वन ऑफ द हायेस्ट मार्क मला मिळालेले आहेत यावर्षी. मी इंग्लिशमध्ये दिला होता माझा इंटरव्ह्यू आणि मला 195 मार्क पडलेले आहेत.
1: खूप छान, मस्त. सर, स्पर्धा परीक्षा म्हटलं आणि स्पर्धा परीक्षा असो की कोणतीही परीक्षा असो, परीक्षेला सामोरं जायचं म्हटलं की त्या परीक्षेच्या अभ्यासाचं योग्य नियोजन करणं, वेळेचं योग्य नियोजन करणं ही तितकंच गरजेचं असतं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कसं वेळेचं नियोजन करायला हवं बरं या परीक्षेला सामोरं जात असताना?
0: या परीक्षांची तयारी करत असताना खरोखर वेळेचं नियोजन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझं जर वेळेचं नियोजनाचं जर मी सांगितलं तर मी एक डायरी मेंटेन करत होतो आणि मी रोज सकाळी त्या डायरीमध्ये अर्धे दिवसभर मला ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या त्या मी लिहून काढायचो आणि रोज संध्याकाळी मी त्या चेक करायचो की ह्यातल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी माझ्या झाल्या आणि कुठल्या राहिल्या. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्या ठरवलेल्या सगळ्या गोष्टी त्या दिवसात घडत नाही. काहीतरी कधी कधी असं काही घटना घडतात की आपल्याला अभ्यासातून उठून बाहेर जावं लागतं. कधी घरी फोन आला असेल किंवा काही इमर्जन्सी झाली, तिथं काही समजा टेस्ट असेल, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्पेन्सेशन आपल्याला भविष्यात करावं लागतं. मग

0: माझा जो प्लान असायचा तो माझ्या तीन पद्धतीचा मी प्लान बनवायचो. एक मंथली प्लान जो एक ब्रॉड माझा टार्गेट असायचं की ह्या महिन्यामध्ये मला कुठले विषय वाचून संपवायचे, त्याच्यावर किती उत्तर लिहायचे किंवा त्याचे किती पेपर सॉल्व करायचे. एक माझा वीकली प्लान असायचा की त्या टास्कला मी प्रत्येक आठवड्याला डिवाइड करायचो की ह्या आठवड्याच्या एंडला मला किती किती टार्गेट माझे कम्प्लीट करायचे आणि ते टार्गेट कम्प्लीट करण्याकरता माझा मग डेली शेड्यूल असायचं. आणि आमचं तिथं मी हॉस्टेलला राहत असल्यामुळे काय होतं की आमचा ग्रुपच होता, आम्ही जेवायला वगैरे सोबत असायचो आणि हॉस्टेलचे टायमिंग होते आमचे लंच ब्रेकफास्ट डिनरचे टायमिंग होते, त्यामुळे ते आमच्यासाठी एक खूप चांगलं शिस्त लागली आम्हाला. आम्ही त्या टाईमनुसार आमचे अभ्यासाचे टाइम सेट केले होते. म्हणजे जर समजा आम्हाला 7 सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट मिळत होता तर आम्ही मग सुरू सकाळी 6 वाजता लायब्ररी जायचो. 6 ते 8 वाजल्याचा आमचा एक जो 2 तासाचा टाइम होता तो चांगला अभ्यास आमचा होत होता. कारण लायब्ररीमध्ये एवढ्या सकाळी कोणी येत नाही, पिन ड्रॉप सायलेंट असायचं लायब्ररीमध्ये. नाश्ता झाल्यानंतर अर्धा तास ज्यावेळी नाश्ता करायचो त्यानंतर परत 1.5 ते 2 तास बसलो, परत 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन परत असा अभ्यास. असं 1.5-2 तासांचे स्लॉट करूनच आपण अभ्यास केलेला आहे. आणि मला असं वाटतं की वेळेचं नियोजन करणं फार फार गरजेचं आहे. रँडमली जर कुठल्याही गोष्टी आपण करत बसलो तर मग आपले टार्गेट साचिव होत नाहीत आणि आपण काय करतोय ह्याचा हिशोब सुद्धा लागत नाही बऱ्याच वेळा. आणि आपल्याला असं वाटतं की आपण अभ्यास करतोय पण ऍक्च्युली आपला अभ्यास होत नसतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातातून निसटलेल्या असतात त्यावेळेस.
1: सर, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमार्फत आयपीएस अधिकारी अर्थातच भारतीय पोलीस सेवेअंतर्गत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून आपली झालेली निवड आणि त्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं, गुन्हेगारीला आळा बसवणं, त्यासोबतच सार्वजनिक सुरक्षिततेचंही महत्वपूर्ण कार्य आपल्याला आता यापुढे एक आयपीएस अधिकारी म्हणून पार पाडायचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून हे कार्य पार पाडत असताना या अधिकाऱ्यांमध्ये कोणते गुणविशेष असणं किंवा गुणवैशिष्ट्य असणं गरजेचं आहे?
0: मला वाटतं की कुठलाही अधिकारी असेल, मग आयएएस असू द्या आयपीएस असू द्या, त्यामध्ये काही गुणवैशिष्ट्य असं फार गरजेचं आहे. जसं की त्याच्यामध्ये ती इंटिग्रिटी ऑनेस्टी असं फार गरजेचं आहे. एक संविधानिक मूल्य असतात आणि कायदा सुव्यवस्था याला पहिली प्रायोरिटी देणं फार गरजेचं असतं. किंवा संविधान जसं आपण म्हणतो संविधानामध्ये सांगितलेले जे मूल्य मला असं वाटतं की त्याला आपण सगळ्यात वर ठेवणं फार गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त एक सामाजिक भान आणि कम्पॅशन तुमच्यात असणं फार गरजेचं आहे व्यक्ती म्हणून. कारण ज्यावेळेस आपण निर्णय घेतो ऑब्जेक्टिव्हली निर्णय घेतो पण प्रत्येक वेळी ऑब्जेक्टिव्ह किंवा फॅक्ट बेस्ड निर्णय घेणं गरजेचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आपला इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा वापरायचा असतो. एका अधिकाऱ्याने ऑब्जेक्टिव्ह असणं शिस्तप्रिय असणं गरजेचं आहे. त्याच व्यतिरिक्त त्याचं इमोशनल इंटेलिजन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यात एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असणं फार गरजेचं आहे. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असा हवा. आणि आपल्याला ज्या पोझिशनवर समजा ह्या परीक्षांमधून आपण बसलं तर त्याचा आपल्याला समाजातील जो काही बदल घडवायचा आहे, जो पॉझिटिव्ह बदल घडवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला कसा वापर करता येईल आणि कायदा सुव्यवस्था कशी आपल्याला मेंटेन ठेवता येईल, संविधानाच्या तत्वांचा आपल्याला कसं अंमलबजावणी करता येईल, मला असं वाटतं की त्याला जर आपण एक मध्यवर्ती जर केलं तर मग बाकीच्या गोष्टी आपोआपच सोप्या होऊन जातात.
1: नक्कीच नक्कीच. अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला उत्तम असं शिक्षण दिलं दोन्ही भावंडांना आणि दोन्ही भावंडांनीही त्यांच्या मेहनतीचं त्यांच्या कष्टाचं उत्तम चीज केलं, त्याचं निश्चितच सुयश किंवा सुफळ तुम्हाला प्राप्त झालेलंच आहे. सुरुवातीलाच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा ही संयमाची परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये यश संपादन करत असताना तुम्हाला किती वेळ त्यासाठी द्यावा लागेल याबाबत नक्कीच अनिश्चितता असते. मग अशा वेळी आपल्या घरच्यांचा पाठिंबा आपल्याला पूर्णतः असणं किंवा आपण या स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असताना घरच्यांकडनं त्याविषयी आपल्याला पाठिंबा पूर्णपणे भेटणं निश्चितच खूप गरजेचं आहे. तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कशाप्रकारे प्राप्त झाला या स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना?
0: नक्कीच, या स्पर्धा परीक्षांना लागणारा वेळ किंवा यामध्ये जो मानसिक ताणतणाव आपल्यावर येतो तयारी करत असताना, आर्थिक अडचणी ज्यावेळेस आपल्यावर येतात, त्यासाठी आपल्या परिवाराचं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं असतं. आणि फक्त आपल्या परिवाराचं नाही तर आपल्या मित्रांचं सुद्धा आपल्या पाठीशी किंवा आपल्या सोबत असणं फार गरजेचं असतं. माझ्या बाबतीत जर विचार करायला झाला तर माझा धाकटा बाबा निर्दोष गायकवाड हा केंद्रीय विद्यालयात शिक्षक आहे आणि ज्यावेळेस त्याची नोकरी लागली तर मग घरची जबाबदारी आई वडिलांची जबाबदारी त्याने घेतली आणि मग मला त्याने पुढे माझ्या शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि मी जॉब सोडून मग मुक्त विद्यापीठ किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. जोपर्यंत मी जॉब करत होतो 5 वर्ष मी एल&T मध्ये काम केलं, मी त्याला शिकवलं, तोपर्यंत मी ती जबाबदारी घेतली होती. त्याच्यामुळे कुठेतरी तो एक दोघा भावांमध्ये असलेला समजदारपणा किंवा आम्ही दोघांनी मिळून जे केलेलं काम असेल ते विजन आमचं दोघांचं होतं की नाही आपल्याला करायचं तर आपल्याला ते मिळूनच करावं लागलं.
1: खूप छान. आणि हे करत असताना एकमेकांच्या गरजांची किंवा एकमेकांच्या सोबत

0: देण्याची जी जाणीव आहे ती जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, आई वडिलांच्या कष्टांची जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, हे अधिक महत्वाचं आहे. आणि आजच्या युवा पिढीसाठी हे खरं तर खूप दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आता जाता जाता मला आपणास एक प्रश्न विचारावा असा वाटतो की एक कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही जी जबाबदारी पार पाडणार आहात याविषयीच्या तुमच्या कल्पना काय आहेत, आणि त्यासोबतच आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू इच्छिणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणाऱ्या युवा मित्र मैत्रिणींना आपण काय मार्गदर्शन कराल?
1: माझे जे गुरु आहेत डॉक्टर महेश भागवत आयपीएस, तेलंगणाचे डीजीपी आहेत, त्यांनी मला मुलाखतीमध्ये भरपूर मदत केलेली. तर ते नेहमी असं सांगतात आम्हाला की या स्पर्धा परीक्षेमधून होणारं सिलेक्शन म्हणजे तुमच्या हाताला लागलेला परीस आहे, की ज्या परीसामुळे तुम्हाला लोकांच्या आयुष्यात सोनं करता येतात. मग आता त्याचं सोनं करायचं की माती करायचं हे आपल्या हातात आहे, मग ते कसं करायचं, त्याच्यासाठी मग संविधानाला समोर ठेवायचं, कायदा सुव्यवस्था सांभाळायची, आणि जसं आपण म्हणलो की जे मूल्य समोर ठेवायचे, इंटिग्रिटी, ऑनेस्टी, इमोशनल इंटेलिजन्स, ऑब्जेक्टिव्हली डिसिजन तर घ्यायचंच आहे, पण त्या व्यतिरिक्त तर आपल्याला एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड समाजामार्फत ठेवायचा आहे. महात्मा गांधीजींचा गांधी तलिस्मान मी नेहमी लक्षात ठेवतो की आपण कुठलाही निर्णय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तो निर्णय घेताना तळागाळातील लोक जे आहेत किंवा त्या रांगेत उभा राहिलेल्या सगळे शेवटचा व्यक्ती आहे त्याला फायदा होणार आहे का, समाजातील शेवटच्या व्यक्तीचा फायदा होणार आहे का, याचा आपण विचार करणं फार गरजेचं. तर ह्या गोष्टी सगळ्या अभ्यास करताना, पर्सनॅलिटी डेव्हलप करताना ज्या मी शिकलेलो आहे मीच त्या भविष्यात पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करेल. आणि जे आता स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एवढं सांगू शकतो की स्पर्धा परीक्षा मध्ये यशाची गॅरंटी नसते, अपयशाची गॅरंटी असते. कारण एवढे मोठे 10 ते 12 लाख लोक फॉर्म भरतात आणि त्यात फक्त 1000 मुलांचं सिलेक्शन होतं. तर मग अशा वेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारच्या यशाची गॅरंटी नाही आहे. मग इथं निराशा येणं, अपयश येणं किंवा खचून जाणं ह्या गोष्टी ह्या प्रवासाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला ह्या प्रोसेसवर थोडासा विश्वास ठेवावा लागणार आहे, आपल्या स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवावा लागणार आहे. ह्या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तयारीवर विश्वास ठेवा, आणि साईड बाय साईड तुम्ही प्लॅन बी वर सुद्धा काम करा. जर समजा आपल्याला अपयश आलं तर मग आपण खचून न जाता अल्टरनेटिव्ह प्लॅन्स आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. एवढा जर स्वतःवर विश्वास असेल तर मग स्पर्धा परीक्षा काय जीवन जगणं सुद्धा सोपं होऊन जातं.
0: खरंच खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही सर्व युवा मित्र मैत्रिणींना केलं. सर, सन 2025 मध्ये युपीएससी नागरी सेवा परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 561 मिळवून आयपीएस पदाला आपण गवसणी घातलीत, त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं खूप खूप मनस्वी अभिनंदन. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद.

0: फ्रेंड्स, आताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा परीक्षेअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादित केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकली. आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आपण सर्वांची नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6 वाजले आहेत.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
3: नसला अनोळखी ऍपपासून बचाव करा.
4: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
5: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
6: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
5: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
6: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
6: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
7: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76

0: 7373 73 52।
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
2: मराठी गाण्यांचा आनंद घेऊयात।

0: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः.

0: वसंत बापट यांचं गीत आता आपण ऐकलं सुरेश वाडकर यांच्या स्वरात.
1: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: तू असल्यावर एक साठवण जवळी असते काही, तू असल्यावर एक साठवण जवळी असते काही, जवळी

0: या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15 आले
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

0: सहा वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता हिंदी गाण्यांचा आनंद घेऊया. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग. आणि छोटी हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावेत
4: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
3: काय
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

0: खऱ्या नोटेशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
4: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंदर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
4: ऐकूयात सोनू निगम यांनी गायलेलं पॉप गीत।

0: जयसी।
1: बिद्दू यांच्या संगीत नियोजनात देव कोहली यांचं गीत आता आपण ऐकलात सोनू निगम यांच्या आवाजात।
2: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
3: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
4: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
5: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
6: अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय। ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल। ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर। मोबाईल 99220 30363 किंवा 94226 32200।
7: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये।
8: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात।
7: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे। संपर्क 87400034008।
9: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती। तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
10: लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर।
11: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
12: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
11: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।

0: कापूर।
1: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी।
2: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील।
1: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ।
2: मोबाईल 9999 42 41 49।
3: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
4: श्रीकृष्ण गुरुकुल। सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
3: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
4: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
5: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
4: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 73 52। योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं। जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार। संपर्कासाठी मोबाईल 94218 76 55।
6: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
7: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं।
6: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं। प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो।
1: चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम,
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत होता आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. संध्याकाळचे ठीक 7 वाजता तथा प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके? ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठीही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन.
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
4: संध्याकाळचे 6:59 आणि 35 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही ऐकू शकता. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्ज पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस सीपीआय सीपीआयएम व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होणार आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरच्या गुडेवेलूर महबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है इससे यहां हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
0: ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संरक्षण क्षेत्रातल्या धोरणात्मक विषयांवर काम करणाऱ्या ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे उद्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी संधी या विषयावर एका महत्वपूर्ण चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. मुंबईत वांद्रे इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय संरक्षण निर्मितीच्या वेगाने विस्तारणाऱ्या परिसंस्थेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी निर्माण होणाऱ्या संधींवर प्रकाश टाकणं हा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत असून ते भारतीय नौदलाच्या सामरिकदृष्ट्या सर्वात महत्वाच्या कमांडपैकी एकाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. भारताच्या पश्चिम सागरी आघाडीचे आणि अरबी समुद्रातील महत्वाच्या सागरी मार्गांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पश्चिम कमांडवर असते. तोफखाना आणि प्रक्षेपणास्त्र प्रणालीमध्ये तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्ज पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 203 धावा केल्या. जोश इंग्लिसनं 33 चेंडूत 85 धावा केल्या. शाहबाज अहमदनं नाबाद 43 धावांमध्ये योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या 14 षटकांमध्ये 3 बाद 157 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती महिला आणि मातांना पोषण किटचं वितरण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे असं ते यावेळी म्हणाले. यानंतर गोयल यांनी बोरिवली इथं शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच एसआरए जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. उत्तर मुंबईतला एकही नागरिक बेघर राहणार नाही यादृष्टीने एसआरए प्रकल्पांचं नियोजन केलं जाईल असं आश्वासनही गोयल यांनी यावेळी दिलं. नागपूरमध्ये पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. येत्या 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदांमध्ये देशभरातल्या नामवंत जलतज्ञ पद्म पुरस्कार विजेते संशोधक तसंच सामाजिक क्षेत्रातले मान्यवर सहभागी होणार आहेत. विदर्भातले शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाचे प्रभावी उपाय पाण्याचं नियोजन आणि शाश्वत शेती या विषयांवर परिषदेत सखोल मंथन होणार आहे. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात मनोर मार्गावर शेलवली इथं दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्याबरोबरचे दोघे गंभीररित्या जखमी झाले. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी आणि आज पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी झाडं तसंच विजेचे खांब कोसळले. अनेक घरांचे पत्रे उडाले. सखल भागात पाणी शिरलं होतं. वीज पुरवठा अनेक भागांमध्ये खंडित झाला असून तो पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्यात डोमेगाव परिसरात आज पावसाच्या सरी आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्ज पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
3: श्रीकृष्ण गुरुकुल.
4: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
4: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.

0: शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल,
1: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
2: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 53 52। योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं। जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार। संपर्कासाठी मोबाईल 94218 76 55।
3: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। 7:12 होतात। आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर। 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ हा कार्यक्रम आज यामध्ये कीर्तन ऐकू शकाल। रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। तर 8:15 मराठी चित्रपट संगीत। आणि समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। 9:00 मराठी गाणी। 9:15 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। तर रात्री 10:50 या वेळेत गीत गाता हूं मैं गुणगुनाता हूं मैं हा कार्यक्रम संकलन लेखन आणि निवेदन केले राजेंद्र कुमार कांबळे यांनी। तर सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील। रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित कार्यक्रमांची।
4: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
5: गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं।
4: गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपी,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य,
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, एक होता कार्व्हर या गाजलेल्या पुस्तकाच्या 50व्या आवृत्तीच्या निमित्तानं या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. कालच्या पहिल्या भागात आपण एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या मागची कहाणी जाणून घेतली होती आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या दिग्गजांबद्दल वीणाताईंनी लिहिलेल्या पुस्तकांचा धावता आढावाही घेतला होता. या भागात याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही खूप स्त्रियांबद्दलही लिहिलंय वीणाताई. लिझ माइटनर, गोल्डा मायर, रोझलिन फ्रँकलिन, आयडा स्कडर, आता मारिया मॉन्टेसरी. तर या स्त्रियांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल लिहावं ह्याची प्रेरणा कुठून मिळते?
1: सगळीकडे स्त्रियांचे आवाज किंवा त्यांचं अस्तित्व पुसलं

0: गेलेलंच आहे. म्हणजे रोझलिन फ्रँकलिनचं आणि लीज मायकलचं, म्हणजे की दोघींनी हे 20व्या शतकात केवढे तरी बदल करून आणलेले आहेत. की 1950-52 साली रोझलिनने आणि 1900 सुमाराला साधारण त्याच मागे पुढे लीज मायकलर, हा दोघींचे हे जे आहेत त्यांचे शास्त्रीय विचार आणि त्यांचे संशोधन, यांनी जगाचे एकीने जीवशास्त्रात बदल घडून आणला आणि एकीने भौतिक शास्त्रात बदल घडून आणला. आता त्यांचं जे हे आहे ते पुरुष जे अधिकार आहे किंवा जिथे पारंपरिक पद्धतीने पुरुषांनाच महत्व दिलं जातं, स्त्रियांचं तिथे अस्तित्व गृहितच धरलं जातं की त्या त्याच्यात लायकीच्या नाहीत किंवा तेवढी अक्कलच्या नाही, अशा वेळी तेवढ्या विद्वान स्त्रियांचं हे दाखलं झालं. तर मग मला असं वाटलं की त्यांना जर योग्य वेळी समाजात चांगला आधार मिळाला असता, त्या चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळालं असतं, तर त्यांना एवढ्या कटकटी सहन न कराव्या लागतात, त्यांचं आयुष्य सुलभ होऊन कदाचित त्यांच्या हातून अधिक चांगलं आणखीन भरीव झालं असतं, आणखीन हे पुढे गेले असते. तर ही वृत्ती बदलायला हवी की आमच्या घरात लेकी बाळी सुना मुलं मुली या शिकत असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे निसर्गात काय किंवा समाजात काय योग्य पर्यावरण ही गरज असते. समाजात सुद्धा योग्य पर्यावरण असेल तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार आणि कृती घेऊन पुढे बहरू शकते. जे निसर्गात आहे ते पर्यावरण बिघडले की तिथल्या स्पेसिस तिथल्या घटक सगळे विरघळायलाच लागतात, माहितीच आहे. तर प्रोत्साहन देण्यासाठी काय तर योग्य, तो एक उद्देश माझा होता की बघा या रोझलिन फ्रँकलिन आणि लीज मायकलर यांना योग्य जर त्यावेळेस मिळालं असतं तर त्यांचं त्यांना इतकं तिचंही मरण इतक्या लवकर आलं नसतं किंवा तिला आणखीन काही तिचं झालं असतं रोझलिनचं, किंवा लीज मायकलरला 9-10 वर्ष परागंदावं असते जगावं लागलं. मॉन्टेसरीला किती त्याच्यासाठी सहन करावं लागलं, म्हणजे ज्या काळात कुठलीही प्रसिद्धी माध्यमं किंवा प्रवासाचे मार्ग नव्हते अशा काळात तिने जी धडपड केली आणि तिने जे एक शिक्षण प्रणाली सगळ्या जगभर न्यायला केली, तिला 10 वर्ष आपल्याकडे भारतात आधार घेऊन राहावं लागला आणि ती अविवाहित माता होती, ते तिला लपवून ठेवून तरी शिक्षणाचा ते प्रसार करत राहिले. शिक्षण हे सर्वसामान्य मुलांपर्यंत नेण्याचं जे साधन किंवा जो मार्ग निर्माण करून दिला तो अलौकिकच आहे. तर स्त्रिया हे करू शकतात. आयडा सदर सचिवाई त्या काळात 1900 साली भारतात येते आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी जगातली पहिली ती डॉक्टर ठरते. नुसतीच डॉक्टर नाही तर ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी ती पहिली डॉक्टर. तर ही कामं किती डोळ्यासमोर होती आपल्या. मग अशांना तिला जे सहन करावं लागलं अर्थात तिला थोडासा चर्चचा पाठिंबा असल्यामुळे किंवा ती गोरी असल्यामुळे तिला एवढा सामाजिक विरोध झाला नसेल, परंतु कधी तिचा मार्ग सोपा नव्हताच. आणि अशा वेळेला जग त्यांची किती खातरदारी करतं, जग त्यांची काय वाहवा करतं हाही प्रश्न असतोच. मग तुम्हाला जर कर्तृत्व स्त्रियांचं काम करणाऱ्या स्त्रियांचं शिकणाऱ्या स्त्रियांचं वाढलं पाहिजे असं वाटत असेल तर अशी उदाहरणं त्यांच्या समोर आलीच पाहिजे. आणि हे केवळ प्रबोधनाचं काम मी करते अशा भावनेतून लिहिलं नाही, मला त्यांचं असणं आवडलं, मला त्यांचे विचार आणि त्यांचे मार्ग आवडले आणि त्यांचा खंबीरपणा आवडला म्हणून मी ती लिहिली. मला ती कोणी सांगितलेली नव्हती की तू हे लिहिलं पाहिजे. गोल्डा सर्चीबाई जिथ्या गोल्डा म्हटल्यानंतर इस्रायलचा इतिहास डोळ्यासमोर येणार आणि इस्रायलचा इतिहास म्हटल्यानंतर गोल्डाच आठवणार, हे जिथे एक स्त्री आणि तिचा तो देश इतके एकमेकांशी बांधलेले असताना आम्हाला किती माहिती होती त्याची. आम्हाला माहितच म्हणजे मला तर माहितच, मी एवढी स्वतःला वाचनारी समजते, मला गोल्डाची एवढी माहिती नव्हती. साधारण ती आमच्याच काळातली, तिचा मृत्यू 1978 साली झाला, म्हणजे आम्ही जाणते होतो त्यावर, पण आम्हालाही माहित नव्हतं. तर हे असणं जे काय असतं स्त्रियांचं, तिला जे काही सहन करावं लागलं त्या प्रवासात तिच्या एकूण आयुष्याच्या पाळ्यात, ते बघताना असं वाटतं की या किती खंबीरपणा आहे, हा किती आत्मविश्वास तिचा हा आहे. आणि पुरुषांनी कशी तिची अवहेलना किंवा तिला बाजूला सांगण्याचे प्रयत्न करूनही कशी ती टिकून राहिली, मग हे वेगळी क्षेत्र आहे, वेगळे देश आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी भारतातल्या स्त्रिया ज्या आहेत आणि ज्यांची चरित्र पुढे आली, म्हणजे शोध तोही घेतला पण महान स्त्रिया होत्या, पण ज्याला आपण मूलभूत संशोधन म्हणतो ते त्यांनी केलेलं
1: आहे. मीनाताई, माझं हे निरीक्षण आहे की ही पुस्तकं जरी चरित्रात्मक असली, त्याच्यामध्ये माहिती मिळत असली वाचकांना, तरीही ती कुठेही रुक्ष किंवा माहितीचा भडीमार करणारी नसतात. त्याला एक खूप छान माणसाचा ओलावा असतो, ती माणसं आपल्यासारखी माणसं आहेत असा फील कुठून तरी त्यात येतो. तर ही कसरत लेखिका म्हणून तुम्ही कशी काय साधता?
0: लहानपणापासून मला चरित्र वाचनाची आवड असल्यामुळे मला जे भावतं, माझ्या वृत्तीला जे मानवतं, मला जे लिहावंच वाटते तेच मी लिहिते. आणि लिहिते म्हणजे काय असतं, लिहिणं ही शेवटचा टप्पा. प्रथम काय होतं, ओळख होत. ओळख झाल्यावर तर स्वाभाविकपणे मी लायब्ररी असल्यामुळे मी

0: एखादा नवं पुस्तक समजा रोझेलिन चाहतात आलं तर मी एका पुस्तकावर थांबत नाही. अरे दुसरीकडे काय म्हटलंय तिच्या, कारण मी पुन्हा सांगते की मी लायब्ररीनं मला वेगवेगळ्या पुस्तकातून ह्या व्यक्ती किंवा रेफरन्सेस शोधायचे कसे ह्याचं मला ट्रेनिंग म्हणा किंवा मला तो अनुभव होता. त्याच्यामुळे मग ते मग आणखीन पुस्तकात कुठे काय सापडते, दुसरीकडे काय सापडते, तिसरीकडे काय सापडते, आणि मग हा प्रसंग इथे असा सांगितलाय, तिकडे तो तसा सांगितलाय, मग खरा काय असं हे शोधण्यातून ते निर्माण. हे मी लिहायला बसणारे म्हणून मी माहिती शोधते असा तो प्रकार नाही, उलट आहे. मी माहिती शोधत जाते, माहिती जमवत जाते, जमता जमता माझ्या डोळ्यासमोर जे चित्र त्या व्यक्तीचं उभं राहतं ते जर मला आवडलेलं असेल तरच मी तो लिहिण्याचा प्रयत्न. आणि इतकी पुस्तकं वाचलेली असतात म्हणून ते प्रत्येक वेळेला मी पुस्तक लिहायला जात नाही, ते व्यक्ती राहतं. पण असं जातं तर नाही, हे लोकोत्तर आहे ना, हे फार वेगळं आहे, हे फार आपल्याला आजपर्यंत माहीत नसलेलं जसं आहे तसंच ते वेगळ्या अर्थाने फार वरच्या दर्जा ज्यांनी यांनी काहीतरी वेगळं मानवी जीवनात वेगळं घडवण्याचा ह्याच्यात धमक आहे तेव्हाच ते लिहिलं जात. म्हणजे केवळ 25 फुटावरून उडी मारली आणि एका तासात 70 अंडी खाल्ली हा माझ्या दृष्टीने पराक्रम नव्हता, तर समाजाची एखादी रूढी चौकट मोडून नवा विचार जेव्हा दिला जातो तेव्हा ते माझं लक्ष तिकडे जातं. त्याच्यामुळे तो अभ्यास करणं हा मला झेपला पाहिजे आणि माझ्या आवडीनिवडीशी ते जुळलेलं असलं पाहिजे. कारण लिहिता येणं जरी मी त्या तांत्रिक संशोधनात किंवा ह्याच्यात गेले नाही तरी माणसं म्हणून ती कशी शोधायची कशी ओळखायची यासाठी तुम्हाला भरपूर अवांतर वाचन असावं लागतं. म्हणजे एक साधं उदाहरण देईन की मी इकडे कारभार केलेलं त्याच्यानंतर मी काही वर्षांनी 86 साली मिनी मंडेला यांच्या वर लिहिलं, त्यांच्या नेल्सन मंडेला तुरुंगात होते आणि ती चळवळ खूप मोठी चालू होती तिकडे जोहान्सबर्ग वगैरे जसा होता तिकडे. तर त्या आता दोन्ही ठिकाणी एक काळे आफ्रिकन, पण दोन्हीची परिस्थिती वेगळी, दोन्हीच्या मागण्या वेगळ्या आणि दोन्हीचे टेस्ट तोडवण्याचे प्रयत्नही वेगळे होते. तर अशा वेळेला तुम्हाला साऊथ आफ्रिकेचं लिहिताना तुम्हाला तिथले सामाजिक राजकीय किंवा तिथले एकूण त्यांच्या ज्या संस्थात्मक काही रचना असतील ह्या लक्षात घ्यायला लागतात. पार्श्वभूमी म्हणजे मी म्हणेन त्या व्यक्तीची. तसंच कारवार लिहिताना तुम्हाला अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशातल्या त्यांची स्थिती काय होती, त्यांना वागवत कसं असतं, त्यांची संघटना काय होत्या किंवा त्यांच्यासाठी गोऱ्यांनी सुद्धा काय प्रयत्न केले वगैरे हे सगळ्याचं भान ठेवावं. म्हणजे केवळ काळी व्यक्ती म्हणून इथे आणि तिथे सारखीच वागणी मिळेल असं ते नसतं. तर ह्याच्यासाठी मी म्हटलं तसं अवांतर वाचन, कुठल्याही व्यक्तीसाठी अवांतर वाचन तुम्हाला असावंच लागतं. म्हणजे इथे तुम्ही जेव्हा इंदिरा गांधींचं लिहाल चरित्र तर तुम्हाला जसं इथल्या भारतीय सर्व घटनांचं ताण्यामाण्यांचं त्यांचं असलेल्या परदेशी राजनैतिक संबंधांचं तुम्हाला काही माहिती असायला लागेल. तसं गोल्डाचं लिहिताना गोल्डाची इस्रायल म्हणजे काय, तिची परिस्थिती म्हणजे काय आणि तिने हे प्रयत्न का केले, तिच्या मागचे ध्येय काय, ह्याचा तुम्हाला शोध वेगळ्या वेगळ्या पातळीवरून घ्यावा लागतो. त्याच्यामुळे काय म्हणू आपण की एकाच पाचातून त्याचा विचार करता येत नाही. या माणसं कळण्यासाठी तुम्हाला त्या त्या काळातलं अवांतर वाचन करावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना चित्र काढण्यासाठी आधी तुम्हाला पार्श्वभूमी रंगावी लागते, तुम्ही हवेत चित्र काढू शकत नाही, कागदार काहीतरी तुम्हाला पेंट घ्यावं लागतं त्या काहीतरी रेखाटावं लागतं, तसं तुम्हाला तो आवश्यक असते पार्श्वभूमी. आणि ती पार्श्वभूमी कळली तरच त्या व्यक्तीची उंची तुम्हाला मोजता येते, व्यक्तीचं मोठेपण पळत.
1: मी आता शेवटचा प्रश्न विचारते की आजची पिढी वाचत नाही असं आपण सर्रास म्हणतो ऐकतो सुद्धा आणि डिजिटल युगामुळे वाचन संस्कृतीच सगळी आपली बदलतीये, तर याबद्दल तुमचं निरीक्षण आणि तुमचं मत काय आहे एक लेखिका म्हणून?
0: माझी पुस्तकं खपतात म्हणून मी मुळीच म्हणणार नाही की मराठीत कोण म्हणतं पुस्तकं खपतात, पुस्तकं खपतात. दुसरा भाग असा आहे की आताच्या मुलांची जी अभिरुची बदललेली, मुलं वाचतात वेगळ्या वेगळ्या प्रकाराने वाचतात, त्यांची माध्यमं बदलली. तर कोरोनाच्या काळात अर्थात त्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न हे महत्वाचे ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ कोरोनाच्या काळात ज्यांनी अनेक घरात बघितलं चांगल्या घरात म्हणजे ज्यांना समजूतदार पालकांच्या घरात की त्या मुलांना त्यांनी वाचण्याची गोडी लावली किंवा किंडल ह्या स्वरूपात त्यांनी मुलांना पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली, तर तो एक फायदा झालेला. किंवा एका ठराविक म्हणजे कथा कादंबऱ्या कविताच वाचल्या जातील असं नाही, ललित साहित्यच वाचलं जातील, पण लोकांना हल्ली तंत्रज्ञान माहितीची पुस्तकं हवी. आणि दुसरी गोष्ट कालानुरूप त्यांची आवड निवड बदललेली असू शकते. म्हणजे मला लहानपणी साने गुरुजी आवडत होते, मी सांगितलं पारायण केले म्हणून आताच्या मुलांना त्या बाहेर तेच करावंसं वाटेल असं. कदाचित त्यांचा हिरो वेगळा असेल पण त्याला हवं असणारं काहीतरी असेलच. दुसरी गोष्ट ही खरी आहे की आताच्या

0: हातातल्या तुमच्या स्मार्टफोन्सनी त्यांना गुंतवलेलं आहे. त्यांचा एक अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतात, एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी लागणारा ठेराव त्यांच्याकडे. तर हे थोडस झालेलं आहे विरळवाद त्याच्या हेने, पण तरी सुद्धा जर काही प्रयत्न झाले तर ह्याच्यातून काही अंशी होऊ शकते. हेही नैतिक बदल म्हणजे जसं की मुलांना सत्रापासून वाचायला आलं मोठ्याने, त्यांनी त्याच्यातून नाटक निर्माण केलं किंवा एखादं त्याच्यातून नृत्य निर्माण केलं तर ते त्याच्यात भाग घेतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी जोडली गेली तर ते ऐकलं जातं. पुस्तक वाचा म्हटल्यानंतर मी अनेक ठिकाणी प्रयत्न करताना बघते तर मुलं वाचायला तयार नसतात, त्यांचा वाचनावरचा हा कमी झालेला. त्यांना हे सोपं पण सतत डोळ्यासमोर बदलणारी चित्र यांनी खरंच त्यांना वेळावून टाकलेला आहे. म्हणजे आम्ही नेहमी उदाहरण देताना म्हणतो की तुम्ही मुलांना पालकांना म्हणते की तुम्ही हे का वाचून दाखवायचं किंवा वाचायचं त्यांच्या हातातून. एक झाड होतं म्हटल्यानंतर तो रील बघत असेल तर दिसणारच झाड त्याला फक्त माहिती आहे, पण तुमचं बोलणं जर तो ऐकत असेल तर झाड म्हटलं त्याच्यावर किती झाडं डोळ्यासमोर येतील. तर हे वैविध्य आम्ही विचारांचं जे ताकद असते ते घालवतो. त्या मुलांना विचारायला लावणं आणि त्या चटपटीत जी समाज माहिती आहे हातातली स्मार्टफोन याच्यापासून दूर राखण्यासाठी पालकांनी फार लहानपणापासून प्रयत्न केले पाहिजे. एकदा ते हातात गेलं आणि त्यांच्या डोक्यात भिनलं की ते काढणं कठीण असतं. म्हणजे हा त्याच्यामुळे आता झाले आणि दुसरं दुर्दैवाने मराठी शाळा बंद पडतात, त्याच्यामुळे वाचणारी मराठी वाचणारी पिढी कमी जाईल. म्हणजे मलाच आता विचारते की मराठी ही फक्त बोलीभाषा राहील की काय, कारण आता आवृत्ती किमान एक पूर्वी 1000 आवृत्ती असायची, आता प्रिंट ऑन ऑर्डर वरती 200-300 एवढ्याच कॉपीज निघतात, 50-60 म्हणजे मागणी आता ललित साहित्याची कमी होत चालली. तंत्रज्ञान आणि माहिती देणारी पुस्तकं लागतात ती वाचली जातात, पण ललित साहित्याच्या बाबतीत मराठीच्या तरी आणि असं नाही इंग्रजी तरी कुठे वाचतायत मुलं, इंग्रजी माध्यमातली मुलं तरी इंग्रजी कुठे वाचतायत. मुलं वाचत नाही ही ओरड आता सार्वत्रिक आहे आणि ती खरी आहे. तेव्हा त्यांना पुन्हा वाचायला लावायचं असेल तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि तो मुलांच्या लहानपणापासूनच सुरुवात करायला त्यांना वाचनाकडे कसं वळावं. आणि त्याच्यामुळे ह्याचे दुष्परिणाम आपल्याला अनेक अंगाने दिसतात. तो आपल्या ह्या आत्ताची मुलाखतीत हा नाहीये, परंतु वाचायला लावणं त्यांना आणि पुस्तकाची ओढ लावणं ही गरज आहे, परंतु दुर्दैवाने तसे प्रयत्न आता होताना फार कमी दिसत आहे.
1: श्रोते हो, वीणाताईंनी लिहिलेल्या या पुस्तकांमधून या महान व्यक्तींचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचतच, शिवाय माणूस म्हणून ते कसे होते, कसे लढले, झगडले, कसे मोठे झाले हे ती पुस्तकं आपल्याला सांगतात. आणि वीणाताईंनी आता सांगितलं त्याप्रमाणे पुढची पिढी वाचत नाही अशी फक्त तक्रार करून आता चालणार नाहीये, तर गरज आहे ती या मुलांच्या हातात लहानपणीच पुस्तकं द्यायची. आणि याची सुरुवात एक होता कारवर पासूनच करायला काय हरकत आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

0: श्रोते हो संध्याकाळचे 7:30
1: FM 103.4 मेगाहर्ट्ज वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 असले आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातल्या श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

0: मंडळी नमस्कार. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 20 वैशाख शक 1948 10 मे 2026.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कांदा साठवणीमध्ये कांद्याची गुणवत्ता आणि साठवण यांचा परस्पर संबंध आहे. जाड मानेच्या आणि मोठ्या आकाराच्या कांद्यांमध्ये नासाडीचं प्रमाण जास्त असतं. कांद्यातील जीवरासायनिक घटक आणि साठवण शक्ती यांचाही परस्पर संबंध असतो. प्रथिन आणि रिड्युसिंग साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळं साठवण शक्ती कमी होते, तर नॉन रिड्युसिंग साखर, पालाश, ऍश, ड्राय मॅटर आणि विद्राव्य घटक यांचं प्रमाण जास्त असेल तर कांदा हा साठवणीमध्ये चांगला टिकून राहतो. स्थानिक बाजारपेठेमध्ये भावाची स्थिरता आणण्यासाठी आणि निर्यातीची उपलब्धता वाढवण्यासाठी कांदा साठवण करणं आवश्यक आहे. कांद्याची साठवण ही प्रामुख्यानं लागवडीसाठी वापरलेली जात, काढणीपूर्व आणि काढणीनंतरचं तंत्रज्ञान, तसंच हंगाम आणि कांदा चाळीतील वातावरण या सर्व घटकांवर अवलंबून असतं. यासाठी सुधारित कांदा चाळीचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे, जे प्रत्येक शेतकऱ्याला उत्पादन वाढवण्याकरिता आणि जास्त उत्पन्न मिळण्याकरिता हातभार लावत असतं. कांदा साठवण चाळ ही उंचावर, पाणी नसणाऱ्या जागेवर आणि हवेशीर असणं गरजेचं आहे. 65-70% आर्द्रता तर तापमान हे 25-30° सेल्सिअसच्या दरम्यान असावं लागतं. एक पाखी आणि दोन पाखी चाळीचा विचार केला तर एक पाखी चाळीची उभारणी ही दक्षिण उत्तर, तर दोन पाखी चाळीची उभारणी ही पूर्व पश्चिम या दिशेनं केली पाहिजे. कांदा साठवण्यासाठी 12 मीटर लांबीचे, 5 मीटर रुंदीचे कांदा साठवण गृह बांधावं. त्यासाठी एका कप्प्यांची रुंदी प्रत्येकी 2.5 मीटर इतकी असावी आणि 2 कप्प्यांमध्ये 1.5 मीटर रुंदीची मोकळी जागा, ज्यालाच आपण मोकळी वाट म्हणतो, ती ठेवावी. प्रत्येक कप्प्यांची उंची ही 1.5 मीटर असावी. प्रत्येक कप्प्याच्या तळाशी आणि मध्यभागी उंची ही 2.5 मीटर असावी, तर दोन्ही बाजूंना 1.5 मीटर उंची ठेवावी. छपरासाठी कौलाचा वापर केलेला चांगला आणि छताची उंची दोन्ही कप्प्यापेक्षा 1 मीटर रुंद असावी. या चाळीचा पाया सिमेंटच्या कोब्यामध्ये जमिनीपासून 1.5 मीटर उंचावर असावा. कांदा साठवणुकीपूर्वी साठवणगृह स्वच्छ आणि कोरडं असणं आवश्यक आहे. तसंच कांदा साठवणगृह हे निर्जंतुक करण्यासाठी साठवणुकीपूर्वी तसंच 2 महिन्यांच्या अंतरानं डायथेनियम 45.3% या बुरशीनाशकाची फवारणी करावी. साठवणुकीमध्ये कांद्याची होणारी नासाडी थांबवण्याच्या दृष्टीनं कांद्याची जात, उत्पादन तंत्र, काढणी, सुकवणं, हाताळणी आणि साठवण्याची पद्धत यासोबतच वातावरणातील तापमान आणि आर्द्रता या गोष्टी महत्वाच्या आहेत. कांद्याचं मध्यम वजन, गोलसर आकार, घट्ट बारीक मान, सलग घट्टपणे चिकटलेला पापुद्रा हे गुणधर्म असलेल्या जाती चांगल्या टिकतात. अशा पद्धतीनं कांदा काढणी आणि साठवण चांगल्या प्रकारे केली तर उत्पादन वाढीस लागून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे बाजारभाव आणि नफा मिळतो.
1: कृषी सल्ला आता आपण ऐकला. आता क्षणोक्षणी करावा विचार या आख्यानावर कीर्तन ऐकूयात. कीर्तनकार ह.ब.प. गोविंद नारायण माने आणि सहकाऱ्यांचं.

आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वैदिक वारकर संप्रदायाचा अधिष्ठान असणारा भगवान परमात्मा जो या भिवरेच्या तिरी कटधोरणिया करी पाऊले समची साजरी अंतरी धोरणी राहिलो असा असलेला भगवान परमात्मा त्यांना या ठिकाणी आपण मंगल करू, नमन करू। त्याचं वर्णन आद्य गुरु श्री शंकराचार्यांनी सुद्धा केलेलं आहे की महा

या ठिकाणी आपण पांडुरंग परमात्म्यांना नमन केलेलं आहे. संप्रदायाचं अधिष्ठान आहे, संप्रदायाचं कुलदैवत आहे, त्यामुळे पांडुरंग परमात्म्यांना नमन केलेलं आहे. त्याचप्रमाणे या वारकरी संप्रदायाचा जो पाया ज्ञानेश्वर माऊलीने रचलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी माऊलींना नमन करूया.

करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींना मंगल केल्यानंतर नमन केल्यानंतर कोणाला असं वाटेल की वारकरी संप्रदायामध्ये एवढे संत असताना फक्त ज्ञानेश्वर माऊलींनाच का नमन करायचं, त्याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी म्हणजे निवृत्तीनाथ दादांच्या अगोदर एक शिष्य एक गुरु हा रुढला असाच व्यवहारू। पूर्वी अशी प्रथा होती की एका गुरुनी एकच शिष्य करायचा, त्यामुळं काय झालं हे ज्ञान आहे लोपत चाललं। लोपले ज्ञान जगे हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माचा अवतार आहे। आणि गीता ज्याने उपदेशिली तीही विटेवरी माऊली म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे पांडुरंगाचा, आणि पांडुरंगाचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार आहे। आणि ज्ञानेश्वर माऊलीने काय केलं, जी परंपरा होती ती परंपरा तिने त्या ठिकाणी थांबवली आणि काय केलं तर प्रग

లోపలే జ్ఞానజగి హీత నేనెత్తికోని అవతార పాండురంగ నావ ఠేవిలే జ్ఞాని हे ज्ञान लोपत चाललं म्हणून मौलीना या ठिकाणी आपण संत परंपरेमध्ये ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवालया वारकर संप्रदायाचे देवालय जे आहे ते ज्ञानेश्वर माऊलीने उभा केलेलं आहे. त्याला काय प्रमाण असं की खांब दिला भागवत जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला असे कळस भजन करा सावकाश असे ह्या वारकरी संप्रदायाचे मंदिर असं भव्य ज्ञानेश्वर माऊलींच्या विचाराने या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ही जी परंपरा

चालू करण्याच्या पाठीमागे असं आहे की एवढी मोठी परंपरा असताना माऊलीने ती बंद का केली आणि बंद कसं करू दिली याचं कारण म्हणजे ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील त्यांना त्या काळच्या ज्या मंडळीने सांगितलं की तुम्ही काय करा देहांत प्रायश्चित घ्या, त्यावेळेस देहांत प्रायश्चित घ्यायला जात असताना निवृत्तीनाथ दादांना रात्री झोपेतून उठवून त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं की तुम्ही यांचा सगळ्यांचा सांभाळ करा आणि ज्ञानेश्वर महाराज हे योगी आहेत आणि यांचा हट्टपूर्वा आई वडिलांनी दिलेल्या वचनाला निवृत्तीनाथ महाराजांनी काय केलं तर ज्ञानेश्वर महाराजाला ही मुभा दिली. कोणची मुभा दिली? प्रत्यक्ष आपला जो परंपरा आहे, जी गुरु परंपरा आहे, ती गुरु परंपरा बंद करून ज्ञानेश्वर माऊलींनी वारकर संप्रदायाची ध्वजा ही ह्या महाराष्ट्रामध्ये आणि विश्वभरामध्ये माऊलींनी उभा केली. म्हणून माऊली म्हणतात की आता विश्वात्मके देवे येणे वागे ने तोषावे. विश्वाला ज्ञान देण्याचं काम कोणी केलं असं तर ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. म्हणून या अभंगाच्या या कीर्तनरूपी सेवेच्या निमित्तानं दुसरे चरण संतांची या म्हटल्यानंतर आपण माऊलीला नमन केलेलं आहे.

या कीर्तनरूपी सेवेला घेतलेला अभंग देहूचे थोर साधू जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्यांना वैराग्यमूर्ती असं संबोधलं जातं असे जगद्गुरु तुकोबारायांचा ह्या कीर्तनरूपी सेवेला घेतलेला अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु काय सांगतात की क्षणोक्षणी हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरोनी आवडी करावे तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ.

या ठिकाणी जगद्गुरु या अभंगातून काय सांगतात की क्षणोक्षणे हाच करावा विचार तरावया पार भव सिंधू. या पृथ्वी तलावर मृत्यू लोकात आलेल्या सर्वांना जगद्गुरूंचं एक असं सांगणं आहे की तुम्ही काय करा, क्षणोक्षणी विचार करा. मग विचार करा कोणाला सांगितलेला आहे, विचार करायला सांगणारे विचार करणारे कोण आहेत, तर या सृष्टीवर फक्त विचार करणारा म्हणजे मनुष्यच आहे बरं का. कारण बाकीचे जे काय पशु पक्षी आहेत त्यांना विचाराचं ज्ञान नाही. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगती, काही एक उपजता चिमरती, बहिरांध होती पांगुळ मुखे, असं विषय भोगण्यामध्ये ज्यांची रुची आहे त्याला पशु पक्षी असं संबोधलं जातं. आणि मनुष्य जो आहे तो मनुष्य आहे, तो विचार करणार आहे. म्हणून देखोनी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी. भगवंताने ही सृष्टी ज्यावेळेस निर्माण केली त्यावेळी त्या सृष्टीमध्ये जे काय पशु पक्षी होते ते देवाचं भजन करणाऱ्यापैकी कोणी नव्हतं. पण ज्यावेळेस मनुष्य देह जन्माला घातला त्यावेळेस भगवंताला सुद्धा सुख वाटले की माझं स्मरण करणारा, माझी आठवण करणारा कोणीतरी आहे. म्हणून या जगामध्ये फक्त मनुष्यालाच फक्त विचार करण्याची बुद्धी आहे, सारासार विचार करण्याची बुद्धी आहे ते फक्त मनुष्याला आहे. म्हणून जगद्गुरु म्हणतात काय करा, तर विचार करा. क्षणोक्षणी हाच करावा विचार. या ठिकाणी क्षणोक्षणी काय म्हणतात, तर क्षणोक्षणी म्हणायचं कारणच असं आहे, हा नरदेह जो आहे त्या नरदेहाची काय गॅरंटी आहे का, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. या ठिकाणी देहाचा क्षणभंगूर सुद्धा भरवसा नाही, त्यामुळं या ठिकाणी जगद्गुरु म्हणतात की क्षणोक्षणाला तुम्ही असा विचार करा. कसाचा विचार करा, की मी कोण आहे याचा विचार करा, मी कुठून आलो याचा विचार करा, आणि आपल्याला काय करायला पाहिजे याचा विचार करा, असं जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. विठ्ठल.

नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। या ठिकाणी देहाचं पण या दुसऱ्या चरणात वर्णन केलं आहे की देह कसा आहे, नाशिवंत आहे आणि जाणार आहे, मग काय करा, आयुष्य खातो काळ सावधान, तुम्ही सावधान व्हा। आणि हा देह जन्मल्यापासून मरेपर्यंत किती दिवस टिकणार आहे याची गॅरंटी आपल्याला नाही आहे, म्हणून या ठिकाणी सांगतात की नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। मग काय करा तुम्ही, संत समागमे तिसऱ्या चरणात सांगतात की संत समागमे धरोनी आवडी करावे तातडी पारमार्थी। या ठिकाणी म्हणतात की तुम्ही काय करा, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, तर तुम्ही काय करा, संतांचा समागम करा। संत समागमे धरोनी आवडी करावी तातडी पारमार्थाची, परमार्थाची तातडी करायला पाहिजे बरं का। तातडी का करावे लागेल, कारण तातडी करण्यासाठी, कारण आपल्याला अनंत जन्माचे संस्कार आहेत, ते संस्कार आपल्याला परमार्थ करू देत नाहीत, म्हणून काय सांगतात की तातडीने तुम्ही परमार्थ करा। आणि शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुर भरून राहू। इह लोकीचा जो देह आहे, या देहामध्ये तुम्ही काय करा की डोळ्यात धूर आल्यासारखं राहू नका। कशाचा धूर म्हणतात, त्याला अज्ञान रूपी धूर म्हणतात बरं का। असा अज्ञान रूपी धूर आल्यानं काय होईल, तर आपल्याला खरं काय ऐन खोटं काय आहे हे कळणार नाही। म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर भरून राहू, अशा या अभंगाचा इति सार असा या ठिकाणी अर्थ आहे। बाकीचा राहिलेला अर्थ आहे तो आपण पाहूया, तोपर्यंत आपण भजन म्हणू।

0: क्षणोक्षणी करावा विचार या आख्यानावर कीर्तनकार ह. ब. प. गोविंद नारायण माने आणि सहकाऱ्यांचं कीर्तन आता आपण ऐकलात.
1: बिकट वाट वहिवाट नसावी झोपट मार्गा सोडू नको अरे सौ

0: शाहीर साबळे आणि सहकार्याने गायलेला अनंत फंदी यांचा फटका आता आपण ऐकला. त्याबरोबरच गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. गावकरी मंडळ हा कार्यक्रम आता आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेज मधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. या वर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
2: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
3: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
2: मोबाईल 93-72-707-100.
3: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात OPD फी पूर्णपणे मोफत.
2: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. मानस

0: उपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
1: मोबाईल 9372707100.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
4: वा काय छान सजली हो नवरी मुलगी.
5: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
4: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
5: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
6: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स सराफ कट्टा वारद बोर्ड वारद कॉम्प्लेक्स सोलापूर. फोन 274-30-72.
7: बॅगांची क्वालिटी A1 बॅगांसाठी फक्त पवन.
8: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल कॉलेज ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
7: पवन बॅग स्टोअर्स नवी पेठ पारस इस्टेट समोर सोलापूर.
9: चलो निकले क्या?
10: जय नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
9: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
11: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.
0: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
12: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर.
13: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी
12: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
13: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी सूत मिल समोर वाघोली तालुका मोहोळ.
12: मोबाईल 9999-42-41-49.
0: गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि बालमनावरील संस्कारांसाठी SPM इंग्लिश स्कूल मध्ये नर्सरी ते 7वी साठी प्रवेश सुरू. शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित CBSE बोर्डाची SPM इंग्लिश स्कूल हरिबाई देवकरण प्रशाला परिसर होम मैदानासमोर सोलापूर.
14: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
15: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

Mumbai. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळ

0: का वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरच्या गुडुबेलूर मेहबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पामुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहां हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
0: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की हा केंद्र सरकारचा एक कार्यक्रम नाही तर तेलंगणा राज्याला पुढे नेणारा हा विकास उत्सव आहे. देशाला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा संकल्प प्रधानमंत्र्यांनी सोडला असून यात तेलंगणा 10% वाटा देणार असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीमधले तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला

आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर

0: स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं 5 गडी राखून विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जनं ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 4 चेंडू बाकी असताना पार केले. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना छत्तीसगडमध्ये रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरु आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 3 बाद 57 धावा झाल्या होत्या. विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी तसंच तिथल्या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जलसंधारण ही जनचळवळ बनणं महत्वाचं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. विदर्भात जलसंधारणाचं काम करणाऱ्या मूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन केलं आहे. त्याबाबतची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला. देशभरातल्या पूर नियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि भाजपा नेते मनोज पांडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. राज्यमंत्री अजित पाल सिंग आणि सोमेंद्र तोमर यांना बढती देऊन स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला तर कृष्णा पासवान, सुरेंद्र दिलेर, हंसराज विश्वकर्मा आणि कैलाश राजपूत यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना आज 100 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी गुरुग्राम इथल्या विशेष न्यायालयानं 1 आठवड्याची ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाची कोठडी दिली. अरोरा यांच्या विरोधातले आरोप गंभीर स्वरुपाचे असून पैशाच्या व्यवहारांचा छडा लावण्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं ईडीनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 84008-803-719 आणि 02172-65-22.
4: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
5: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
4: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
5: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
5: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
6: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72-76-73-73-52.
7: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
8: पण तू कसा ओळखलास?
7: सर्वात

0: सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
1: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
2: श्रोते, आता मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊयात.

0: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

लग्न करण्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: पुढची तपासणी अर्थात फायब्रोस्क अँड लिव्हर डॅमेज टेस्ट मोफत करण्यात येईल. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. मनगोळी हॉस्पिटल, दत्त चौक, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 77 45 80 00 18. सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.
1: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
0: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफीड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायुदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
1: तज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
0: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98 23 25 78 63.
2: शिंगवे ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवे ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
3: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी.
2: शिंगवे ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
4: मराठी गाण्यांचा आनंद घेऊयात.

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
2: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
4: श्रीकृष्ण गुरुकुल।
3: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
3: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
4: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
3: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 53 52। विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा।
5: अहो, पण कुठं?
3: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना।
2: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती, सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा। दैनंदिन शिल्कीवर व्याज,
3: नाही मुदतीची बाधा,
2: नाही TDS ची चिंता,
3: नाही नूतनीकरणाची गाथा।
2: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा, योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा।
3: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे, सोलापूर।
2: मोबाईल 940-51-202-74।
3: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज।
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
8: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
9: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर। लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून, महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
10: आता विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: विविध भारती पर बहती है सुरों की सरिता। घोलती है आपके जीवन में शास्त्रीयता, बारीकियां रागों की, श्रृंगार सुरों का समय बीता, दौर बदले, कायम है संगीत की मधुर पाठशाला। हर रोज सुबह और शाम 6:45 पर संगीत सरिता सिर्फ विविध भारती पर।
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे। रात्रीचे 10 आहेत। आता प्रसारित करत आहोत गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा कार्यक्रम। संकलन लेखन आणि निवेदन केले राजेंद्र कुमार कांबळे यांनी। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।
2: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
3: गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं।
2: गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं। संकलन लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे यांचे। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।
3: गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं।
4: गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं या कार्यक्रमात मी राजेंद्र कुमार कांबळे आपलं सहर्ष स्वागत करतोय। रसिक हो, 1967 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवर नजर टाकल्यावर लक्षात येतं की यावर्षी सर्वच चित्रपटांमधील कथानक वेगवेगळ्या स्वरूपाचं, म्हणजेच शेतकरी आणि गरीब यांच्या समस्या, देशप्रेम, विनोद, दोन भावंडांच्या स्वभावातील फरक दाखवणारं, रोमांस दाखवणारं, सस्पेन्स दाखवणारं, तसंच ग्रुप डान्स, एकल डान्स, क्लब डान्स, पार्टी नृत्य असा डान्स प्रकार, विविध संदेश देणारी, प्रेम व्यक्त करणारी गाणी, कर्णमधुर संगीत या सगळ्या गोष्टीबरोबरच उत्कृष्ट लोकेशन, सेट्सचा वापर करून केले गेलेले शूटिंग यामुळे चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांची गर्दी जमत असे। दर्दी आणि गर्दी पाहून निर्मात्यांना देखील नवनिर्मिती करण्यासाठी उत्साह येत होता। गाणं सुंदर संदेश देणार।
5: नमो छुपा के जिया।

सुनील दत्त यांचे 1967 साली दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि दोन्हीही हिट ठरले होते. यापूर्वी देखील त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले होते, पण हमराज आणि मिलन या दोन चित्रपट

त्यांचं कथानक वेगवेगळं होतं. या वर्षातला दुसरा हिट ठरलेला मिलन हा चित्रपट होय. यामध्ये सुनील दत्त आणि नूतन यांचा अभिनय पाहण्यास मिळतो. मिलन चित्रपटाचं कथानक पुनर्जन्मावर आधारित होतं. हा एका तेलगू चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाचे गीतकार आनंद बक्षी तर संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. गाणं गुणगुणण्यासाठी

आता आपण जे गाणं ऐकलं ना, कारमध्ये शूट केलेलं रोमॅन्टिक गाणं होतं। मुकेश यांचा आणि लता मंगेशकर यांचा युगल स्वर अगदी काळजाला भिडतो, खरंय ना? असंच सुंदर नृत्य गीत आपण ऐकणार आहोत। यामध्ये अनेक सहकलाकार नदी किनारा यांचा सुरेख वापर करून चित्रित केलेलं हे गाणं आहे। आपण हे दृश्य स्वरूपात अवश्य पहा आणि आता ऐकण्याचा आनंद घ्या।

0: खरंच त्या काळातील गाणी आपण कधीही विसरणं शक्य नाही. मिलन चित्रपटाचं नाव घेताच आपल्या समोर सुनील दत्त आणि नूतन यांचं गाणं शिकवत असतानाचं गाणं लक्षात येतं. याही गाण्याचं शूटिंग नदीमध्ये नाव चालवताना सुंदररित्या केलंय. शिवाय पावसाळ्यामध्ये पाऊस गाणी म्हणून दूरदर्शन आणि आकाशवाणी यावरून ऐकायला आणि पाहायला मिळतं. सदैव गुणगुणलं जाणारं गाणं खास आपल्यासाठी.
1: सावन का महीना पवन करे शोर,
2: सावन का महीना पवन करे शोर,
1: पवन करे शोर,
2: पवन करे शोर.
3: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर,
2: पवन करे शोर.
3: हाँ

रसिक हो, 1967 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपटांच्या क्रमवारी मधील कुठलाही चित्रपट आपणास भडक स्वरूपात दिसणार नाही. शांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या गाण्यांचा असे ते चित्रपट होते. कलाकारांचा अभिनय, फोटोग्राफी, सुंदर रचना आणि संगीत आपल्याला आकर्षित करतं. देशभक्ती चित्रपट बनवणाऱ्या मनोज कुमार यांचा वहिदा रेहमान आणि मुमताज यांच्या समवेत अभिनय केलेला दुसरा हिट चित्रपट म्हणजे पत्थर के सनम. प्रेमाचा त्रिकोण कथानकाचा हा चित्रपट होय. रचना मजरूह सुलतानपुरी यांच्या तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. गाणं ऐकूया.

सुवर्ण कालखंडातील चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या निसर्गरम्य स्थळांचा वापर करत असल्यानं आपण प्रत्यक्ष न जाता देखील स्पॉटचा आनंद घेऊ शकत होतो आणि असं बुजुर्ग मंडळी गप्पांमध्ये सदैव बोलताना आपल्याला आढळतील. पत्थर के सनम चित्रपटात देखील याचा प्रत्यय येतोय. गाणं ऐकूया.

पत्थर के सनम चित्रपटात एकाच नायकावर दोन मैत्रिणी प्रेमाचं नाटक करायचं ठरवतात आणि हे त्यांचं बोलणं नायक लपून ऐकलेलं असल्यानं तोही यावर मात कशा प्रकारे करतो आणि शेवटी काय घडतं ते चित्रपट पाहिल्यावर लक्षात येतं. एका गाण्यात तर दोन्ही नायिका आणि नायक यांच्यावर चित्रित केलेलं रोमॅन्टिक सॉन्ग आहे, त्याचा आनंद घेऊया.

रसिका हो, काही वेळेपूर्वी मी म्हणालो होतो की या चित्रपटात दोन मैत्रिणी एकावरच प्रेम करण्याचं नाटक करायचं ठरवतात, पण नायक मात्र मनातून त्यातील एकीवरच खरं प्रेम करत असतो हे वास्तव एका पार्टीत तो कबूल करतो हे दर्शवणारं गीत चित्रित केलंय, ज्यामध्ये मनोज कुमार पियानो वाजवताना दिसतात. अर्थपूर्ण भावना व्यक्त करणारं गाणं गुणगुणण्याकरिता.

1967 पर्यंत हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जेवढे कलाकार आले होते त्यामध्ये जॉय मुखर्जी यांनी देखील आपली ओळख निर्माण केली होती। काही चित्रपटांमुळे निर्मात्यांचं लक्ष वेधून घेण्यात तो यशस्वी देखील ठरला। 1967 साली जॉय मुखर्जी आणि सायरा बानू यांच्या प्रमुख भूमिका असलेला शागिर्द हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाचं कथानक विनोदी आणि नाट्यमय प्रसंग अशा प्रकारचं होतं। याही चित्रपटातील गाणी मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं। गाणं ऐकूया।

शागिर्द चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय ठरली. 1967 या वर्षी जणू स्पर्धाच सुरू झाली होती उत्कृष्ट चित्रपटांची आणि त्यातील गाण्यांची. सर्व दिग्गज गीतकार संगीतकार जास्तीत जास्त चांगलं कसं देता येईल हे पाहत होते आणि सिनेसृष्टीला बहार येत होता. कोणतंही गाणं आवडत नाही असं कोणीही ठामपणानं सांगू शकत नव्हता. एवढे कष्ट त्या गीत आणि संगीतकारांचे त्यात असत. सलाम त्या सुवर्ण कालखंडाला. रेडिओ सिलोन वरील वार्षिक गीतमाला कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक ठरलेलं गाणं गुणगुणण्याकरिता.

बरे तर रसिक हो, आज इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात. मी राजेंद्र कुमार कांबळे आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं। संकलन लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे यांचं। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।
1: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं।
2: हा कार्यक्रम आता आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी।

श्रोतेहो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15 आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.

0: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी, कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास। साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे। रात्रीचं 11 वाजतायत। आता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।